राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं अभंग आपण ऐकलत अजित कडकडे आणि सहकारी यांच्या स्वरात. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या प्रसारण सभेला सुरुवात होईल.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 13 आषाढ, शके 1948, अर्थात दिनांक 4 जुलै 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आजची पहिली सभा सुरू करत आहोत मंगल संगीतानं.

0: सकाळचे 6 वाजतायत. ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नाज.
2: प्राइम मिनिस्टर विल आल्सो बी विजिटिंग.
3: प्रधानमंत्री सांस्कृतिक और

शनिश्वर स्तोत्र आपण ऐकलत श्री वैशंपायन गुरुजी यांच्या स्वरात. मंगल प्रभातमध्ये यानंतर ऐकूया शरद जांभेकर यांच्या स्वरात संत नामदेव महाराज यांचं अभंग.

हा अभंग होता संत ज्ञानदेव यांचा, गायला होता श्रुती गोखले यांनी. यानंतर ऐकूया शिवानंद पाटील यांनी गायलेला संत तुकाराम महाराज यांचा अभंग.

0: वसंत बापट यांची रचना आपण ऐकत होतात आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात. संगीत होतं कानू घोष यांचं. या समूह गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजलेत. जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
1: जगूया आनंदी.
0: श्रोते हो, आपण सगळेच आयुष्यात काही ना काही मिळवण्यासाठी धडपडत असतो, पण एक गोष्ट आपण अनेकदा विसरतो की आपल्याला जे जे हवं ते त्या त्या वेळी मिळेलच असं नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईलच असं नाही. आपण मनापासून प्रयत्न करत असतो, दिवस रात्र मेहनत घेत असतो, पण तरीही बऱ्याचदा अपेक्षित परिणाम दिसत नाही. अशा वेळी मनात प्रश्न येतो की माझ्याच बाबतीत असं का? कदाचित योग्य वेळ आलेली नसते. पण याचा अर्थ असा नाही की प्रयत्न कमी पडलेत किंवा आता प्रयत्न थांबवायचे. उलट त्या काळात आपल्याला दोन गोष्टींची सर्वात जास्त गरज असते, सातत्य आणि संयम. आता बघा, एखाद्या झाडाला आपण पाणी घालायला सुरुवात केली की लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याला छान फुलं किंवा फळं येत नाहीत. पण त्याला नियमित पाणी घालून त्याची काळजी घेतली तर योग्य वेळी ते झाड नक्की बहरणार. श्रोते हो, प्रत्येकाची वाट वेगळी असते, प्रत्येकाची वेळ वेगळी असते, प्रत्येकाची टाईमलाईन वेगळी असते. इतरांशी आपली तुलना करण्यात अर्थ नसतो. स्वतःवरचा विश्वास कायम ठेवून सातत्याने प्रयत्न करून संयम ठेवल्यास नक्कीच आपण आनंदाने जगू शकतो.

0: या बरोबरच जगूया आनंदी हा कार्यक्रम संपवण्याची मला विनय गोरेगावकरला अनुमती द्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:35 आणि 25 सेकंद झाली आहेत. आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा. आज पहाटे 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. कमाल तापमानाची नोंद दोन्ही वेधशाळेत सारखीच करण्यात आली, प्रत्येकी 27 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा इथे 24, सांताक्रूज इथे 25 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा सांताक्रूज वेधशाळेत 97% नोंदली गेली. पावसाची नोंद सांताक्रूज वेधशाळेत 89.8 मिलीमीटर इतकी झाली. हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात सतत पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. त्याचबरोबर अधूनमधून ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचीही शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 26, किमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर किनाऱ्यापासून 75 किलोमीटर पर्यंतच्या सागरी अंतरात आगामी 24 तासात 40 ते 50 प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 60 किलोमीटर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरामध्ये गुजरात, कर्नाटक, केरळम किनारपट्टी, वायव्य आणि नैऋत्य अरबी समुद्र, ओमान लगतचा समुद्र, सोमालियाची किनारपट्टी या भागात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. वादळात हा वेग 65 किलोमीटर पर्यंत वाढण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. या भागात मच्छीमारांनी जाऊ नये असा इशारा त्यांना देण्यात आला आहे. आपण ऐकत होतात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आता कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमात बियाणाच्या उगवण क्षमतेवर परिणाम करणारे घटक या विषयीची माहिती. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा यामध्ये लहान मुलांमधील शस्त्रक्रिया भाग 4, सहभागी तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर.

सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमामध्ये नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा भाग 4, सहभाग डॉक्टर स्नेहल दोंडे, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात 7:00 आणि दुपारी 1:55 सरीवर सरी या मालेत अनिल यांच्या उशिराचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस. 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 54, लेखक नितीन साळुंखे. 9:30 स्वरांजली, गीतकार आदिती देशमुख, संगीत सुमंत गहाणकर, गायिका आहेत आकांक्षा नगरकर. 9:45 नाट्यपराग नाट्यसंगीताचा कार्यक्रम. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदानाचा आदर्श निर्माण करणाऱ्या रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे या दाम्पत्याशी साधलेला संवाद. त्यानंतर साहित्य सरिता या कट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम. 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र. 5:30 युववाणी या कार्यक्रमात शीतल पाटील या मैत्रिणीच्या स्वरचित कविता, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. 6:30 संस्कृत कार्यक्रम संस्कृतवाणी. संस्कृत साहित्यातील सृष्टीगान हा संवादात्मक कार्यक्रम, लेखन आणि सहभाग वैशाली दापके, तरंगिणी खोत. माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात 7:30 दुधाळ जनावरांचं आहार व्यवस्थापन याविषयी डॉक्टर नरेंद्र करंबेळे यांची मुलाखत.

0: संध्याकाळी 7:15 साप्ताहिक विधिमंडळ समालोचन, रात्री 8:15 लोकसंगीत, रात्री 9:15 स्पॉटलाईट, रात्री 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. शास्त्रीय संगीत सकाळी 10:30 पंडित ध्रुवज्योती घोष यांचं सारंगी वादन, राग कोमल ऋषभ आसावरी. दुपारी 2:30 प्रिया सुरेश यांचं कर्नाटक शैलीतलं गायन, राग नताई, पूर्वी कल्याणी आणि पिलू. संध्याकाळी 5:02 आदित्य गणेश यांचं कर्नाटक शैलीतलं बासरी वादन, राग बेगडे, आनंद भैरवी, जगन मोहिनी आणि शुद्ध सारंग. हे होते अस्मिता वाहिनीवर आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 6:42 झाली आहेत. कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पीक उत्पादन वाढीसाठी दर्जेदार बियाणं आवश्यक असतं. बियाण्यांची उगवण क्षमता चांगली असेल तर एकरी झाडांची संख्या अपेक्षित मिळते. यंदाच्या अल निनोचं सावट आणि बदलत्या हवामानामुळे पर्जन्य वितरणातील तफावत यामुळे पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरीप हंगामात कमी पावसाच्या स्थितीत बियाण्याच्या उगवणीवर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करून हवामानानुसार सुरुवातीपासूनच योग्य तांत्रिक नियोजन करणं आवश्यक आहे. पुरेसा वाफसा असल्यास जमीन अंकुरणासाठी आवश्यक असते. कमी ओलाव्यामुळे बियाण्यास पाणी उपलब्धतेस अडथळा येतो. अतिपावसामुळे ऑक्सिजनचा अभाव होऊन बियाणं कुसतं. प्रत्येक पिकासाठी विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते. खरीप पिकांना उबदार तापमान आवश्यक असतं. खूप कमी किंवा जास्त तापमानामुळे उगवण मंदावते. तापमान स्थिर

0: राहणं गरजेचं असतं. साधारण 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. सलग किंवा चांगला 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होत नाही आणि जमिनीत किमान 6 ते 9 इंच खोलीपर्यंत चांगला ओलावा तयार होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई करू नये. लागवडीसाठी कमी दिवसात निघणारं आणि कमी पाण्यावर तग धरणाऱ्या वाणांची निवड करावी. जास्त पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी मका, बाजरी, ज्वारी, मटकी, मूग, उडीद किंवा सोयाबीन या पिकांना प्राधान्य द्यावं. एकच पीक घेणं टाळावं, विविध पिकं घ्यावीत. एखादं पीक अयशस्वी झालं तरी इतर पिकांमधून उत्पादन मिळतं. उगवण क्षमता तपासणीमध्ये 70 ते 80 पेक्षा जास्त दाणे उगवले तरच ते बियाणं शेतामध्ये पेरावं, अन्यथा पेरणीचं अंतर किंवा बियाण्याचं प्रमाण वाढवावं. लागवडीपूर्वी शिफारसीमध्ये बीजप्रक्रिया करणं आवश्यक आहे. जास्त प्रमाणात नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा. माती परीक्षणानुसार संतुलित खतांचा वापर करावा. सेंद्रिय खतांचा वापर वाढवला तर जमिनीची जलधारण क्षमता सुधारते. वाणानुसार उगवण क्षमता आणि जोम वेगवेगळा असतो. नेहमी प्रमाणित आणि शिफारस केलेल्या वाणाचं बियाणं वापरावं. जुनं बियाणं वापरल्यास उगवण कमी होते, रोपांची वाढही कमजोर राहते. चालू हंगामातील किंवा वैधता कालावधीतील बियाणं वापरणं फायदेशीर ठरतं. बियाणं श्वसनासाठी ऑक्सिजन वापरतं. कडक जमीन पाणी साचणं यामुळे हवा खेळती राहत नाही. ऑक्सिजन अभावी बियाणं गुदमरून मरतं. यासाठी जमीन भुसभुशीत असणं आवश्यक आहे. जमिनीतील हानिकारक जीवाणू, बुरशी आणि कीटक म्हणजेच हुमणी, वाळवी, मुंग्या कोवळ्या कोंबाला किंवा बियाण्याला खाऊन टाकतात, त्यामुळे शेतामध्ये झाडांची संख्या कमी होते. यासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणं आवश्यक आहे. योग्य बीजप्रक्रियेमुळे बियाण्याचं रोगांपासून संरक्षण होतं आणि उगवण सुधारते. पाऊस लांबल्यास पिकाच्या ओळीमध्ये कोरडा पालापाचोळा किंवा पेंढा टाकून जमिनीतून पाण्याचं बाष्पीभवन रोखावं. पाऊस थांबताच शेतामध्ये हलकी कोळपणी करून जमिनीच्या भेगा बुजवाव्या, त्यामुळे जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. पेरणी बियाण्याच्या आकारापेक्षा 3 ते 4 पट जास्त खोलीवर करावी. लहान बियाणं कमी खोलीवर, मोठं बियाणं थोडं जास्त खोलीवर पेरावं.
1: सकाळचे 6:46 झाली आहेत. आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा.
3: नमस्कार श्रोते हो. लहान मुलांमध्ये हर्निया हे बऱ्याच जणांनी ऐकलेलंही नसते, तर लहान मुलांमध्ये हर्निया होऊ शकतो का? हर्निया हा मुलांमध्ये सर्वात सामान्य शस्त्रक्रिया लागणाऱ्या आजारांपैकी एक आहे. यात पोटातील आतडे किंवा इतर उती पोटाच्या भिंतीतील छोट्या उघड्या मार्गातून जांघेत किंवा अंडकोशात येतात. मुलांमध्ये हर्निया हा बहुतेक वेळा जन्मजातच असतो. तो त्याचं वजन उचलण्याशी किंवा दुसऱ्या कोणत्या आजाराशी काही कनेक्शन नसते. मुलांच्या जांघेत किंवा अंडकोशात येणारी जाणारी जर सूज दिसत असेल तर हे त्याचं सामान्य लक्षण आहे. मुलं रडत असताना, खोकताना किंवा खेळताना ती सूज असते आणि झोपल्यावरती सूज कमी होते. बहुतेक वेळा हर्नियामुळे वेदना काहीच होत नाही, पण सूज कायम राहते. वेदना होणे किंवा उलट्या होणे किंवा मूल खूप अस्वस्थ होणे ही धोक्याची चिन्ह असतात. हर्निया मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो, पण मुलींमध्येही तो होऊ शकतो. मुलींमध्ये जांघेच्या भागात येणारी सूज हे त्याचं मुख्य लक्षण आहे. काही वेळा हा हर्नियाच्या पिशवीमध्ये अंडाशय म्हणजे ओव्हरी अडकू शकते, त्यामुळे मुलींमध्ये हर्नियाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. जांघेत कोणतीही येणारी जाणारी गाठ किंवा सूज दिसल्यास बालशल्य विशारदांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. बऱ्याचशा पालकांना असं वाटते की बाळ आता लहान आहे, मोठं झालं की हर्निया कमी होईल, तर ही चुकीची समजूत आहे. मुलांमध्ये हर्निया स्वतःहून कधीही बरा होत नाही आणि निदान झाल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला हा नेहमीच दिला जातो. यात धोके काय आहेत? इलाज न करण्यामुळे हर्नियाचे आतडे अडकू शकते, अशावेळी रक्तपुरवठा बंद होऊ शकतो आणि तातडीची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. सामान्यत बाळ जितकं लहान तितक्या लवकर उपचार करणं गरजेचं असू शकते, त्यामुळे इथे वयाचं काही पाबंद नाही आहे. जर बाळ लहान असेल तर हर्निया लवकर करणं आवश्यक आहे. विशेषतः नवजात बाळांमध्ये आणि लहान अबरकांमध्ये शरीरातील अवयव अतिशय नाजूक असतात आणि त्यांची शारीरिक क्षमता मर्यादित असते, त्यामुळे शस्त्रक्रियेमध्ये अनावश्यक विलंब झाल्यास गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो.

0: हर्नियाची शस्त्रक्रिया अतिशय साधी आणि सुरक्षित असते. बहुतेक मुलांना त्याच दिवशी घरी जाता येते आणि काही दिवसात ते पुन्हा नेहमीप्रमाणे खेळू शकतात. लक्षात ठेवा, हर्नियाची गाठ येते जाते म्हणून ती बरी होत नाही. वेळेवर उपचार केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि परिणाम उत्कृष्ट मिळतात. मुलगा असो किंवा मुलगी, जांघेत दिसणारी येणारी जाणारी गाठ ही सूज नेहमी हर्नियाची खूण असू शकते. वेळेवर निदान आणि शस्त्रक्रिया केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि मुलाचे आरोग्य पूर्णपणे सुरक्षित राहते. अजूनपर्यंत आपण लहान बाळांच्या विकारांचे निदान, त्यांची शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेचे वेगळ्या वेगळ्या पद्धती जसे ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरी ह्यावर माहिती करून घेतली. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाल्या आहेत. ह्या दुर्मिळ किंवा घाबरण्यासारख्या गोष्टी राहिल्या नाहीत. योग्यवेळी निदान, अनुभवी बालशल्य चिकित्सकांकडून उपचार आणि सुसज्ज रुग्णालयातील सुविधा यामुळे आज बहुतेक शस्त्रक्रियांचे परिणाम अत्यंत चांगले मिळतात. त्यामुळे बाळास कुठलाही विकार आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा आणि शस्त्रक्रियेला घाबरू नका.
1: श्रोते हो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर.
3: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, आजच्या भागामध्ये आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एकूणच महाराष्ट्राच्या ज्या काही नद्या आहेत त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणकोणत्या महत्त्वाच्या सूत्रांचा आपण वापर करू शकतो. तुम्हाला जवळजवळ 12 राज्यांमध्ये तुम्ही नदी पुनरुज्जीवनाच्या मोहिमेचं नेतृत्व करत आहात तुम्ही, तर तुम्ही काय सांगाल?
4: आता बघा, सर्वात इम्पॉर्टंट जो आहे आपल्या नदीचा जेव्हा आपण विचार करतो, जसं मी सुरुवातीला बोलले की नदीच्या छोटे छोटे ओळे हे नालेचा आयडेंटिफाय करून त्याचे डिमार्केशन करणं खूप गरजेचं आहे. आज आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण वारंवार 2009, 2015, 2019, 2023 ती GR काढलंय की आपल्याला डिमार्केशन करणं आवश्यक आहे. तसंच मी देशभराचा जो बाकीच्या स्टेटचा त्याबद्दल पण, कारण जेव्हापर्यंत आपण प्रॉपरली ह्या वॉटर बॉडीजचे किंवा नदीचे ओढे नालेचे जेव्हापर्यंत आपण प्रॉपर डिमार्केशन आणि नोटिफिकेशन खूप गरजेचं असतं. म्हणजे नोटिफिकेशन मिळालं म्हणजे ते नदीला प्रोटेक्शन मिळालं. आज जेव्हा आपण परदेशात बघतो, इक्वाडोर आणि बाकीच्या कंट्रीजमध्ये, त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांनी एक लिव्हिंग एंटिटीचा त्यांना दर्जा दिलेला आहे. त्यामुळे तिथे बघा, एकदम स्वच्छता आहे. आपण इथे मा मानतो, आपण म्हणतो लिव्हिंग एंटिटीचा आपल्या इथे पण दर्जा देतो, पण आपण शेवटी काय त्याच्याबरोबर आपण व्यवहार काय करतोय. त्याच्यामुळे खूप गरजेचं आहे आज की सर्वात आधी आपले सगळे ओढे नाले नदीचं डिमार्केशन करणं, नोटिफिकेशन करणं, जेणेकरून काय होईल की जिथे जे टाउन प्लॅनिंग असू द्या की कुठलाही जर काही जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा जेव्हा आपण बोलतो, त्याची ड्रेनेज सिस्टम जी असते ती आपल्याला जर ड्रेनेज चॅनल्स आपल्याला समजते, म्हणजे स्ट्रीम ऑर्डर्स, म्हणजे छोटे छोटे स्ट्रीम ऑर्डर्स आणि छोटे छोटे नदी, जेव्हा की हा इरिगेशन डिपार्टमेंट WRD डिपार्टमेंटचं काम आहे एकदम प्रायोरिटीवर ह्या सगळ्यांचं डिमार्केशन नोटिफिकेशन करणं. तर माझं मते तर सर्वात आधी हे व्हायला पाहिजे. दुसरं आहे की जो लोकल कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये पण आपल्याला अवेअरनेस, कारण आज आपल्याला दिसत आहेत की आपल्या देशात आपण खरोखरच इतके लकी आहोत की आपल्याला 2000 ते 3000 mm आपल्याला रेनफॉल आहे, पाऊस होतो, पण आपण त्याच्या काही हे करत नाही. आपण जलसंधारणचा जास्त विचार करतच नाही. आपण जेव्हा ह्या पावसाच्या पाणीला जेव्हा आपण जिरवणार मातीत, म्हणजे अंडरग्राऊंड जेव्हा सपोर्ट मिळणार ह्या नदीला, तेव्हा नदी पूर्ण वर्ष वाहती राहणार. नाहीतर आज आपण काय करतो, पेरिनियल नाही आहे ही नदी, सीझनल आहे. आपण सगळे पेरिनियल नदीला सीझनल बोलत चालू आहे. म्हणजे आपण एक नॅचरल रिसोर्सला आपण आपल्या पद्धतीने एकतर कुठेही वाकून टाकतो, कुठेही फिरवतोय. म्हणजे एक लक्षात ठेवा, नदीच्या मियँड्रिंग ही खूप गरजेची असते. म्हणजे जे फिरून फिरून जाते ना, म्हणजे जे मी सांगितलं आता सूक्ष्मजीवबद्दल, माती आणि नदीचा जो संबंध, आपण जर आपल्या पोटाचा विचार केला, आपला जो इंटेस्टिनल सिस्टम कसा आहे, त्या पद्धतीने नदी, त्याला मियांड्रिंग म्हणतात, त्या मियांड्रिंग आपण संपून टाकला. आपण काय केलं, आपण आपल्या नदीला स्ट्रेट करून टाकला, आपल्या टाउन प्लॅनिंगला पूर्ण मियांड्रिंग करून टाकलं, म्हणजे सगळं उलटा सुलटा आज आपलं व्यवस्थापन आहे. तर हे समजणं खूप गरजेचं आहे.
3: श्रोते, मागच्या चार भागांमध्ये आपण सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्ग आधारित उपाय कोणकोणते आहेत, त्याचबरोबर या कामामध्ये GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कोणत्या महत्वाच्या निकषांवर आपण काम करायला हवं, आणि याचबरोबर आजच्या भागात आपण नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी कोणती सूत्रे आपण लागू करू शकतो याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
4: धन्यवाद आपण बोलवल्याबद्दल.
2: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10 6:55 संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल.
5: आकाशवाणी संप्रती वार्ता श्रूयंता प्रवाचिका रचा झा. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य राजस्थान गुजरात राज्ययोः एकदिवसीय यात्रायै प्रस्थास्यति. प्रधानमन्त्री सर्वप्रथमं राजस्थानस्य यात्रां करिष्यति, यत्र असौ अद्य प्रातःकाले जोधपुर विमानपत्तनस्य नूतन टर्मिनल इति भवनस्य उद्घाटनं करिष्यति. 80+400 कोटि रूप्यकाणां इयं परियोजना वार्षिकं 20 लक्ष यात्रिणः सञ्चालयितुं परिकल्पितमस्ति. असौ जोधपुरे संशोधित उड्डयन योजनायाः शुभारम्भोऽपि विधास्यति. अस्याः योजनायाः उद्देश्यं विमानन आधारित विकासस्य अग्रिमचरणस्य गतिं वर्धयितुमस्ति. एतदनन्तरं श्रीमोदी बालोतरा नगरस्य यात्रायां भविष्यति, यत्र असौ अद्य मध्याह्ने प्रायः 6,000+ कोटि रूप्यकाणां विकास परियोजनानां लोकार्पणम् उद्घाटनम् आधारशिलाञ्च स्थापयिष्यति. श्रीमोदी राजस्थान प्रशासनस्य विभिन्न विभागेषु नियुक्तेभ्यः प्रायः 45 युवकेभ्यः नियुक्तिपत्राणि अपि प्रदास्यति. अनन्तरं सायंकाले प्रधानमन्त्री मोदी गुजरातस्य यात्रां करिष्यति. पाकिस्तान देशात् सीमापारस्य भयोत्पादनस्य निरन्तर प्रयोजकत्वस्य प्रतिक्रियारूपेण सिन्धु जलसन्धिः स्थगितः अस्ति. गतरात्रौ नवदिल्ल्यां वार्ताहरैः सह वार्तालापं कुर्वन् विदेशमन्त्रालयस्य प्रवक्ता रणधीर जायसवालः अवदत् यत् सिन्धु जलसन्धि विषये भारतस्य स्थितिः सुसंगता अस्ति. सः अवदत् यत् पाकिस्तानदेशः सीमापारस्य भयोत्पादनस्य समर्थनं विश्वसनीयरूपेण अपरिवर्तनीयरूपेण च त्यक्तव्यम्. तीस्तानद्याः समग्र प्रबन्धन पुनर्स्थापन परियोजनायाः विषये श्रीजायसवालः बांग्लादेशस्य विकास साहाय्यं प्रति भारतस्य दृष्टिः अपि प्रकटितवान्. केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः, कृषि कृषक कल्याण मन्त्री शिवराज सिंह चौहान च एल नीनो इत्यस्य कारणेन देशस्य केषुचित् भागेषु सामान्यात् न्यूनवृष्टेः तस्य प्रभावस्य च स्थितिं समीक्षितवन्तौ. श्रीशाहः सभायाम् अवदत् यत् एल नीनो इत्यस्य कारणेन देशस्य केषुचित् भागेषु सामान्यात् न्यूनवृष्टिं, सम्भावित अनावृष्टेः स्थितिं च प्रशासनं निरन्तरं निरीक्ष्यमाणमस्ति. अद्यावधि सम्पूर्ण राष्ट्रिय राजधान्याम् 1,02,000+ गणना प्रपत्राणि अंगीकृतानि. दिल्ल्याः मुख्य निर्वाचनाधिकारिणः कार्यालयस्य अनुसारं दिल्ल्यां मतदातृसूच्यां विशेष गहन पुनरीक्षणस्यांशरूपेण प्रायः 14,000+33,00,000 प्रपत्राणि अधुना यावत् वितरितानि सन्ति. सम्प्रति दिल्ल्यां मतदातृगणनाप्रपत्राणां प्रतिगृहं वितरणं प्रचलति. अन्तिममतदातृसूची अक्टूबरमासस्य 7 दिनांके प्रसारयिष्यते. पुरुषाणां क्रिकेट प्रतिस्पर्धायां भारत इंग्लैंड देशयोः मध्ये द्वितीया विंशति प्रतिविंशति अन्ताराष्ट्रिय स्पर्धा अद्य मैनचेस्टर इत्यत्र भविष्यति।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7 वाजलेत, प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी अनिल यांच्या उशिराचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेद.
1: श्रोते हो, बऱ्याचदा आपल्याला हवं असतं तेव्हा एखादी गोष्ट मिळेलच असं सांगता येत नाही, पण जेव्हा ती मिळते तेव्हा मग आयुष्यातला सगळा कोरडेपणा आपोआप दूर होतो. आणि अशाच आशयाची एक कविता आहे, त्याचे कवी आहेत अनिल. कवितेचं शीर्षक आहे उशिराचा पाऊस. मराठीतली मुक्तछंद आणि दशपदी या काव्य प्रकाराचे कवी अनिल हे प्रणेते मानले जातात. ऐकूयात कवी अनिल यांची ही कविता. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती, कपाळीच्या घामामध्ये मिळवावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरतून निथळू द्यावा, कोरडे पडले ओठ उघडून वरच्यावरती चुंबून घ्यावा, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, खोटे भरवसे देत राहणे, बहाणे सांगणे, वेळा चुकवणे, सांगू नये त्याला आपले गाराणे, वाट पाहणे, अधीर होणे, पाप शंका मनी उभ्या ठाकणे, पोटी धस्स होणे, धुसफुसणे, त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा, पाठघड्यांवर बसवून त्याच्याशी कोड कौतुकाचा खेळ खेळावा. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती, कपाळीच्या घामामध्ये विळवावा, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. श्रोते हो, यावर्षी मात्र ही कविता अगदी आपल्याला तंतोतंत जुळते नाही, पण खरं सांगू का, या कवितेतला पाऊस हा केवळ निसर्गातलाच पाऊस नाही, तर तो जीवनात उशिरा लाभलेला आनंद, प्रेम, आपुलकी, समाधान किंवा एखादी खूप उशिरा मिळालेली भेट ह्याचं प्रतीक आहे. आणि कवी असं म्हणतात की असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, डोळ्यात साठवावा आणि मनभर अनुभवावा देखील. पण त्याला तू का उशिरा आलास याचा जाब मात्र विचारू नये, त्याच्यावर रुसूनही बसू नये, या उलट त्याचं अगदी प्रेमाने स्वागत करावं. श्रोते हो, अनेकदा आपण एखाद्या गोष्टीची इतकी वाट पाहत असतो की ती मिळाल्यावर आनंद व्यक्त करण्यापेक्षा ती उशिरा का बरं मिळाली ह्याचंच जास्त दुःख वाटतं. पण आपल्याला ह्या कवितेत अनिल असं सांगतात की आलेल्या सुखाला उशिराचा दोष न देता त्याचा मनमुराद आनंद लुटायला हवा. का माहितीये? कारण भूतकाळातल्या तक्रारींपेक्षा वर्तमानात जे समाधान मिळणार आहे ना, ते जास्त महत्वाचं असतं. आणि प्रतीक्षाची वेदना, भेटीचा आनंद, स्वीकार ह्या सगळ्याचा सुंदर संगम आपल्याला या कवितेत अनुभवायला मिळालाय. खरे श्रोते हो, जीवनात प्रत्येक

0: अनेक उशिरा येणाऱ्या आनंदाकडे असंच सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश ही कविता देते. आणि म्हणूनच यावर्षीही उशिरा आलेला पाऊस आपण असाच मस्त अनुभवूयात.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी अनिल यांच्या उशिराचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठपोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.

0: मतदारांनो, एसआयआर 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी वोटर्स डॉट ईसीआय डॉट जीओव्ही डॉट इन किंवा ईसीआय नेट ऍपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये दुसरा T20 सामना. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले बंधारे भरून वाहू लागल्यामुळे तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच काही ठिकाणी जनजीवनही विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज दिल्यानं पालघर, ठाणे यासह काही जिल्ह्यांमध्ये आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही बंधारे पाण्याखाली गेले असून शिंगणापूर बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलं आहे. गडहिंग्लज इथल्या पर्यायी पुलाचा भाग खचल्यानं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सांगली शहरासह शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्यानं पाणी पातळीत वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. वरंध घाटात दरड कोसळल्यानं महाड भोर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट 6 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच रात्रीच्या वेळेस पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड शहरातल्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. प्रशासनानं नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिपळूणमधल्या वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल अर्थात NDRFचं 26 जणांचं पथक आधीच चिपळूणमध्ये दाखल झालं आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात काल मोठी दरड कोसळली, त्यामुळे महामार्गावर काही भागात एकेरी वाहतूक सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालही कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरूच होती. तळेरे, गगनपावडा, कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटात काल दुपारी दरड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. कुडाळ तालुक्यात अकेरी गावात एका शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. धुळे शहरासह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातून तापी पाणीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुलवाडे मध्यम प्रकल्पाची पातळी वाढत असून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसामुळे मालेगाव शहरातील घर कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसंच शेळगाव प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातले उघडे किंवा नादुरुस्त मॅनहोल्स, साचलेलं पाणी आणि त्यातून बालकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

0: अनुषंगानं राज्यातल्या सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि संबंधित स्थानिक प्रशासनाला तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत। पाऊस सक्रिय झाल्यानं आता राज्यातल्या शेतकऱ्यांचीही लगबग वाढली असून पावसाला उशीर झाल्यानं खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आहे। या अनुषंगानं जाणून घेऊया रत्नागिरी जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा।
1: रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून 6 जूनला दाखल झाला आणि 3-4 दिवसातच ओसरला। त्यानंतर त्याने थेट 10-12 दिवसांची दडी मारली। त्यामुळे पाणी टंचाई आणि शेतीची कामं या दृष्टीने अत्यंत चिंतेचं वातावरण तयार झालं होतं। मात्र आता गेला आठवडाभर सतत कोसळत असलेल्या पावसामुळे चित्र पूर्ण पालटलंय। सर्व तालुक्यांमधल्या महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी या कालावधीत लक्षणीयरित्या वाढली आहे। 1 जून ते 3 जुलै या कालावधीत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 22% पाऊस झालाय। गेल्या वर्षी याच कालावधीत 31% पाऊस झाला होता। मधल्या काळात पाऊसनं पडला त्यामुळे भात शेतीची कामं रखडली होती, मात्र आता त्यांनी पुन्हा वेग घेतलाय। काही ठिकाणी तर भाताची लावणीही झाली आहे। 30 जून पर्यंत सरासरीच्या 4% क्षेत्रावर भाताची तर सरासरीच्या 3% क्षेत्रावर नाचणीची लागवड झाली आहे। हे प्रमाण कमी असलं तरी पावसाचा सध्याचा जोर पाहता ही कामं लवकरच पूर्ण होतील। शेतकऱ्यांना वेळेवर आणि मुबलक प्रमाणात रासायनिक खतं उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केलंय। खतांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचं कृषी विभागाने सांगितलंय। आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी।
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं काल सरकारच्या वतीनं विधानसभेत स्पष्ट करण्यात आलं। कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली। स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये लहान मुलांसाठी अयोग्य अशी काही घातक रसायनं आढळून आली आहेत, त्यामुळे शाळांच्या आसपासच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली। विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी काल विधानसभेत सांगितलं। स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या। पुणे शहरात अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भूमिगत दुहेरी वीज वाहिन्या उभारण्यासह नवीन उपकेंद्र उभारण्याचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहितीही बोर्डीकर यांनी काल विधानसभेत दिली। याबाबत भीमराव तापकीर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्या बोलत होत्या। अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अर्थात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यात यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि सननियंत्रण समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते। भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे। काही हॉटेल आणि उपाहार चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे। त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला। नांदेड जिल्ह्यातल्या 2 शाळांमधून पोषण आहारासाठी वितरित केलेला सुमारे 2,34,000 रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत। नाशिक विभागामध्ये 2 दिवसात 20 हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली। या कारवाईत अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले असून परवाना नसलेल्या 4 आस्थापना तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 10 मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी केली। त्यामध्ये 7 खवा नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून 93 किलो साठा नष्ट करण्यात आला। श्रीराम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। क्रिकेट। भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातला दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे। हा सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल। 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेस्टरले स्ट्रीट इथं पावसामुळे रद्द करण्यात आला होता। हवामान। मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसात

0: मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये दुसरा T20 सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 36 सेकंद झाली आहेत. दिनविशेष दिनांक 4 जुलै 1914. आपल्या भावस्पर्शी आणि अजरामर गीतांनी मराठी संगीतविश्व समृद्ध करणारे ज्येष्ठ गीतकार पी सावळाराम यांचा जन्म. विनोदी साहित्यिक विनायक आदिनाथ बुवा यांचा जन्म 4 जुलै 1926. जयपूर अत्रौली घराण्याची परंपरा समर्थपणे जपणारे ज्येष्ठ गायक पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांचा जन्म 4 जुलै 1912. भारतीय सागरी इतिहासात अजरामर ठसा उमटवणारे मराठा आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे हे जग सोडून गेले 4 जुलै 1729 या दिवशी. भारतीय चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री तरुण मुजुमदार यांचं 4 जुलै 2022 रोजी निधन झालं. भारतीय कवी आणि लेखक साहित्य अकादमी पुरस्कार विजेते हिरेन भट्टाचार्य हे जग सोडून गेले 4 जुलै 2012 या दिवशी. शुद्ध अर्थपूर्ण आणि अजरामर गीतांनी हिंदी चित्रपट संगीत समृद्ध करणारे ज्येष्ठ गीतकार भरत व्यास यांनी 4 जुलै 1982 रोजी या जगाचा निरोप घेतला. भारताचे महान तत्वज्ञ, आध्यात्मिक गुरु, समाज सुधारक आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांनी या जगाचा निरोप घेतला 4 जुलै 1902 या दिवशी.

0: श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन।
1: यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात। आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 7:25 झाली आहेत। प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपले मनापासून स्वागत करते. मंडळी, आज शेती क्षेत्रात हवामान बदल, उत्पादन खर्च आणि स्पर्धात्मक बाजारपेठ यांच्यासारखी अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर संशोधन, नवतंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीसाठी महाबीज कोणती पावलं उचलत आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सर, 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
1: निश्चितपणे, जेव्हा 1976 महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमिन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये बीज उत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये बीज उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा बीज उत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
0: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे, तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता?
1: ते अत्यंत महत्वाचा, बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळे इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजे, कारण महाबीज जेव्हा बीज उत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाणाची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून

0: माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजेत की राज्यभरामध्ये आमच्या जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहेत.
1: बरं, 23 प्रक्रिया केंद्र
0: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात, आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे, आणि अतिशय अद्ययावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
1: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. आपण बघतोय की आता बदलतं हवामान हे एक संपूर्ण जगासमोर एक आव्हान आहे, आणि शेतकऱ्यांना तर त्याचा जास्त परिणाम भासतो. तर बदलतं हवामान आहे, तसंच बदलत्या गरजा देखील आहेत शेतकऱ्यांच्या. तर हे सगळं लक्षात घेऊन आपण काय नवीन उपक्रम सुरू केलेले आहेत?
0: नाही, आपण सर्वांना माहित आहे आता अल निनोचा इफेक्ट आपण वर्तमानपत्रातून वाचतोय, सर्व पर्यावरण तज्ज्ञ इशारा देत आहेत. आता ह्या वर्षीचं तर एक इशारा आहे, परंतु भविष्यामध्ये असे अनेक प्रकारचे अडथळे म्हणा किंवा स्पीड ब्रेकर म्हणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूनं हे अडथळे आहेत, दुसऱ्या बाजूनं वाढती लोकसंख्या आहे, तिसऱ्या बाजूनं मागणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची येत आहे, आणि त्याचबरोबर अन्नधान्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुद्धा बऱ्याच ठिकाणी डिटोरिएट होत असल्याची चर्चा वैज्ञानिक लोक करत आहेत. कारण अनेक आजार बळावलेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर, मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा वापर, यामुळे जे काय आता रिसर्च पेपर पब्लिश होतात, कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एका बाजूनं आपण शेतीतील उत्पादकता वाढवत असताना त्या उत्पादकतेची क्वालिटी सुद्धा आता तपासण्याची गरज निर्माण झालेली आहे, आणि भावी पिढी जी आहे विशेषतः विद्यार्थी यांच्यासाठी सकस आहार निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचं उत्पादकता निर्माण केली पाहिजेत, आणि सकस आहार त्याच्यातून कसा निर्माण झाला पाहिजेत, आणि ते करण्यासाठी बियाण्याच्या पातळीवरच काय काय आपल्याला सुधारणा करता येतील, आणि चांगल्या बियाण्याच्या माध्यमातून हाय क्वालिटी प्रोडक्शन कसं शेतीमध्ये तयार करता येईल याचा सुद्धा आम्ही विचार करतोय. आमच्या सर्व जनरल मॅनेजर सोबत यांच्याबद्दल आमची चर्चा झालेली आहे, तज्ज्ञ मार्गदर्शकांचं आम्ही मार्गदर्शन घेतोय, शासनाचं मार्गदर्शन घेतोय, आणि सुदैवानं शासन केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत शेती उत्पादकता आणि शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यामध्ये महामंडळ एक घटक म्हणून प्रामाणिकपणे आणि सातत्यानं काम करणार आहे याची मात्र मी खात्री देतो.
1: सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये महाबीजचं खूप मोठं त्याला सहकार्य आहे म्हणा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये सहभाग आहे, तर तो कशा पद्धतीचा आहे?
0: नाही, ह्याला पोखरा असं स्मार्ट फार्म मध्ये म्हटलं, पोखरांच्या माध्यमातून सुद्धा शासनाने आपल्या काही 21 जिल्ह्यामध्ये त्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये, आणि त्याच्यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने काही पावलं उचललेली आहेत. तो विशेषतः पर्यावरणाशी संबंधित आहेत, पर्यावरणाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी पर्यावरणावर मात करून जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल याच्या संदर्भामध्ये पोखरा काम करत आहे, आणि त्याच्यासोबत आमचा MOU झालेला आहे, सामंजस्य करार बियाणे महामंडळाने केलेला आहे, आणि त्या माध्यमातून बियाणे असतील किंवा कीटकनाशक सारखे आपले जे कृषी विभागामार्फत जे बुरशीनाशक आहेत जे बियाण्याच्या प्रक्रियेसाठी वापरले जातात, किंवा ट्रायकोडर्मा आहे, अजोटोबॅक्टर्स आहेत, असे जे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट महाबीजच्या माध्यमातून आम्ही पोखराच्या योजनेतून शेतकऱ्यांना पोहोचवतो, आणि मॅक्झिमम त्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये काम आहे त्या ठिकाणी म्हणजे हजारो महिलांना, ज्या महिला शेतकरी भगिनी आहेत काम करतात, त्यांचे गट तयार केलेले आहेत, आणि त्यांना पोखराच्या माध्यमातून जे काही सबसिडी दिली जाते, जे काही बायोफर्टिलायझर दिलं जातं, बी बियाणे दिले जातं, ते देण्यासंदर्भामध्ये महामंडळ त्यांच्या सोबतीनं हातात हात घालून काम करत आहे.
1: बरोबर आहे सर, आताच तुम्ही उल्लेख केला की महिलांच्या बचत गटांचा, महिलांचे बचत गट आहेत, तसंच FPOs आहेत किंवा युवा उद्योजक आहेत ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर ह्या सगळ्यांसाठी काय आपण सांगू शकता की काय काय आपण योजना राबवू शकता?
0: नाही, आता या संदर्भामध्ये आम्ही मागच्या 2 महिन्यापासून चर्चा सुरू केलेली आहे, कारण आतापर्यंत मी आता CEO जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी असताना बघितलंय महिला बचत गट खूप प्रभावीपणे काम करत आहेत. आमच्या आता महामंडळाचं कामकाज त्यांच्याकडे कसं सोपवता येईल याच्या संदर्भात आम्ही अभ्यास सुरू केलेला आहे. युवा वर्ग सुद्धा आता कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. शेतकऱ्यांचे जे गट आहेत त्या गटाच्या माध्यमातून आता मला आपल्याला सांगितलं पाहिजे सर्वांना, विदर्भामध्ये विशेषतः अमरावती विभागामध्ये शेतकऱ्यांचे फार्मर्स ग्रुप तयार झालेले आहेत आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत सामंजस्य करार झालेला आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी बियाण्याच्या उत्पादनात

0: शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि विशेषतः महिला ह्या अतिशय कार्यक्षमपणे काम करतात. बचत गटामध्ये मी फार जवळून पाहिलेलं आहे आणि अनेक महिला माता भगिनी शेतात काम करतात, तर त्यांच्यापर्यंत महामंडळ जर पोहोचायचं असेल तर आम्हाला बचत गटाकडे जावं लागणार आहे आणि ते निश्चित येत्या काळात तुम्हाला दिसेल की आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा महामंडळ काम करत आहे.
1: अरे वा, खूपच चांगलं, कारण आपण म्हणतो की 50% महिला आज देशात आहेत, त्यांची जी कार्यक्षमता आहे त्याचा आपण नक्कीच उपयोग केला पाहिजे. तुम्ही काय सांगाल की विकसित महाराष्ट्र या दृष्टीने महाबीजचं सध्या काय काम चालू आहे आणि एकूणच तुम्ही आपल्या सगळे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांना काय आवाहन कराल?
0: निश्चितपणे माझं सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनम्र विनंती आहे की आपण महाबीजचे जे काही प्रॉडक्ट आहेत, मग बी बियाणे असतील, बायो फर्टिलायझर्स असतील, रोप असतील, या सगळ्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या. कारण जेव्हा एखादं नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा शासन सर्वतोपरी आपणा सर्वांना मदत करते, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच मदत करतं. मग जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायची आहे तेव्हा शासन अंगीकृत असलेल्या महामंडळाचं जे काही प्रॉडक्ट आहेत, कारण मी अत्यंत नम्रपणे सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की महामंडळ बियाणे तयार करत असताना डोळ्यात तेल घालून बियाणे तयार करतं. जे प्रॉडक्ट तयार करतं ते शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार केलेलं असतं आणि त्यानंतर सरते शेवटी त्याची किंमत ही अतिशय वाजवी ठेवलेली असते. तुम्ही यावेळेच्या सीझनमध्ये जरी बघितलं, उदाहरणादाखल सोयाबीनचं जर बियाणे बघितलं तर इतर कंपन्याचे सगळे बियाणे हे 110, 120, 125, 150 पर्यंत आहेत दर, आमचे फक्त 90 रुपये आहेत. इतका फरक आम्ही ठेवलेला आहे कारण महामंडळासोबत शासनाचा अंगीकृत उपक्रम असल्यामुळं, पुरस्कृत उपक्रम असल्यामुळं शेतकऱ्याचं हित याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा बाजारामध्ये जेव्हा या बियाणे असतील किंवा अलाइड प्रॉडक्ट असतील हे खरेदी करत असताना महामंडळाच्याच उत्पादकतेला प्राधान्य द्या आणि डोळे झाकून निश्चितपणे तुम्ही हे खरेदी करा. तुम्हाला कुठलीही त्याच्यामध्ये अडचण येणार नाहीये आणि येत्या या खरीप हंगामासाठी मी समस्त शेतकरी बांधवांना महामंडळाच्या वतीने, माझ्या वतीने मनापासून आपलं शुभेच्छा देतो. येणारा हंगाम जरी काही अडचणी असल्या तरी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, महामंडळ आपल्या सोबतीला आहे. त्यामुळे कुठेही खचून न जाता, उदास न होता, संकटही येणारेच असतात, संकटावर मात करण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजेत, त्यामुळं आपण महामंडळ आपल्या सोबत आहे. मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.
1: मनपूर्वक धन्यवाद सर. आपण अगदी जाता जाता अतिशय प्रेरणादायी असा संदेश आमच्या सगळ्यांना दिलेला आहे. आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना केलं. आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपले खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. श्रोतेहो, आजच्या भागातून महाबीज हे केवळ बियाणे उत्पादनापुरते मर्यादित नसून संशोधन, टिश्यू कल्चर, जैविक खते, जैविक बुरशीनाशके आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याचं कार्य करत असल्याचं आपल्याला स्पष्ट झालंय. सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश करताना महाबीजने गुणवत्ता, विश्वास, नवकल्पना आणि शेतकरी सक्षमीकरणाचा ध्यास कायम ठेवला आहे. आगामी काळातही ही संस्था महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीची विश्वासार्ह भागीदार राहील असा विश्वास वाटतो. या भागातही आपल्याला मार्गदर्शन करत होते महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर, आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व बंधू भगिनींना केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोतेहो, पुन्हा भेटूया दिल खुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: ऐकते ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल तेव्हा

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: गुड मॉर्निंग श्रोते, हो विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विक्रम्स फिटनेसचे हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे सर आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोते हो नमस्कार.
2: आज आपण जी केस बघणार आहोत ती एका स्त्रीची आहे, त्यांना आपण मधुरा असं म्हणूयात. वय त्यांचं 44 वर्ष, उंची 160 सेंटीमीटर आणि वजन 86 किलो.
3: बरोबर.
2: त्यांना नी पेन आणि बॅक पेनचा खूप त्रास होत होता म्हणून ते आपल्याकडे जॉईन झाल्या. काय सांगशील त्यांच्याबद्दल?
3: ऍक्च्युली मधुरा मॅडमचं वजन आपण बघितलं, 160 सेंटीमीटर उंची 86 किलो म्हणजे खूपच जास्त वजन होतं. बॉडी फॅट पर्सेंटेज सुद्धा 41 पर्यंत पोहोचलं होतं. आणि एवढं वजन वाढल्यामुळे ऑफकोर्स नी पेन आणि बॅक पेन होता. त्यानंतर त्यांना सांगितलं की व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D चेक करून घ्या, तेही कमीच होतं त्यांचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वजन काही वाढायचं थांबतच नव्हतं. म्हणजे त्यांना जेव्हा विचारलं की म्हणलं मॅडम आत्ता 86 आहे, मागच्या वर्षी किती होतं, तर मागच्या वर्षी त्या म्हणल्या की साधारण 82.5 मागच्या वर्षी होतं.
2: म्हणजे
3: दर वर्षाला 2-3 किलो वजन वाढतंय. आता त्यांनी जे मेन वजन वाढण्याचं कारण आहे तर ते असं होतं की त्यांच्या वयाच्या 41व्या वर्षी म्हणजे आपल्याकडे आला त्याच्या 3 वर्ष आधी त्यांचं वजन एवढं नव्हतं. त्यांचं वजन 75 पर्यंत असायचं, जे सुद्धा उंचीनुसार जास्तच होतं, पण 86 तरी नव्हतं. त्यांना बेसिकली काय झालं की त्यांना फायब्रॉइड डेव्हलप झाले.
2: आणि
3: फायब्रॉइड डेव्हलप झाल्यानंतर एका पॉईंट नंतर त्यांच्या गायनाकॉलॉजिस्टने त्यांना सांगितलं की आपल्याला तुमची हिस्टेक्टॉमी करायला लागणार आहे, युट्रस काढून टाकायला लागणार. आणि ते आणि मग मधुरा मॅडम म्हणल्या युट्रस जेव्हा काढलं तेव्हापासून दणादण वजन वाढायला लागलं. काहीही केलं ते कंट्रोलमध्ये राहत नव्हतं. आणि मग जेव्हा झपाट्याने वजन वाढतं तेव्हा नी पेन बॅक पेन हे त्रास तर चालू होतात, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे ते चालू झाले होते. फॉर्च्युनेटली ब्लड प्रेशर आणि डायबिटीस साठी गोळ्या नव्हत्या किंवा असं काही नव्हतं. सो ती एक चांगली गोष्ट. सो अशी बेसिकली त्यांची सिच्युएशन होती की वजन वाढतंय, कळत नाहीये कसं थांबवावं, खूप वाढलेलं वजन कमी करायचंय. आणि त्याच्याबरोबर नी पेन बॅक पेन हे जे बाकीचे इश्यूज वजन वाढल्यामुळे आले होते ते ऍड्रेस झाले तर चांगलं होईल अशा त्यांच्या बेसिकली एक्सपेक्टेशन होत्या.
2: ओके, मग आपल्याकडनं त्या कशा फुलफिल झाल्या आणि रिझल्ट काय होता हे देखील सांगूयात. त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011 3250. विक्रम, मग आपल्याकडे त्यांचा रिझल्ट कसा होता?
3: तर त्यांची सगळी मेडिकल हिस्ट्री आणि केस बेसिकली ऐकून घेतली. ते झाल्यानंतर सेकंड पार्ट मी जसं प्रत्येका क्लायंटशी करतो की त्या व्यक्तीची लाईफस्टाईल जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. तर तेव्हा कळलं की मधुरा मॅडमचं तसं लाईफस्टाईल ही प्रचंड हेक्टिक होती.
2: ओके.
3: ह्याच्यामुळे 2-3 गोष्टी होत होत्या. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना व्यायामाला वेळ मिळत नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीचं जेवण हे उशिरा होत होतं, कारण का घरी आल्यानंतर कुकिंग करून फ्रेश होऊन जेवायला बसणार म्हणजे त्यांना 9:30 होतं ते जेवायला. तर मी त्यांना त्यांची सिच्युएशन आणि त्या सिच्युएशनमध्ये असलेले प्रॉब्लेम हे त्यांना समजावून सांगितलं. एक्झॅक्टली तसंच झालं. त्यांनी सगळं फॉलो करायला चालू केल्यानंतर त्यांचं पहिल्या महिन्यातच 2.5 kg वजन कमी झालं, जे त्यांना विश्वासच नव्हता की असं वजन कमी होऊ शकेल, कारण का ज्या रेटनी ते वाढत होतं त्या रेटनी थांबायचं काही नावच नव्हतं. तर त्यामुळे पहिल्या महिन्यानंतर प्रचंड खुश झाल्या आणि आणखीन जोमानी सगळ्या गोष्टी काटेकोरपणे फॉलो करत गेल्या. आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला. आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 6 महिने झालेले आहेत आणि या 6 महिन्यात त्यांचं आज वजन 14 किलोनी कमी झालंय. म्हणजे 86 जे वजन होतं आता ते 72 आलेलं आहे. अजून माझ्या मते 5-7 किलो कमी व्हायची गरज आहे, ते 100% होईल. दुसरी गोष्ट म्हणजे नी पेन बॅक पेन हा त्यांचा जो साधारण 1.5 महिन्यानंतर निघून गेला तो आजवर परत आलेला नाहीये. एनर्जी लेवल्स वाढल्या, दिवसभर जास्त फ्रेश वाटतं, रात्रीपर्यंत एनर्जी

0: शिकते. आणि आज झोपेचं महत्व, वेळच्या वेळेस खाण्याचं महत्व, व्यायामाचं महत्व आणि या सगळ्यांची गोडी लागणं जे म्हणतो आपण की एक व्यवस्थित स्वतःच्या शरीराची काळजी घेण्याची इच्छा असणं आणि त्याची गोडी लागणं, आज त्यांच्या बाबतीत हे झालं मी एवढं नक्की सांगू शकतो.
1: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठी कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011325500. पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: विक्रम्स फिटनेस हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 आणि 20 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात ऐकूयात रतिलाल भावसार यांच्या स्वरात रमेश वैद्य यांचं हे गीत.

मधुवंती सप्रे यांचं गीत आपण ऐकलं, राणी दोषी यांच्या स्वरात. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंद यांनी गायलेलं वसंत बापट यांचं हे देशभक्तीपर गीत. संगीतकार कान्हू घोष.

मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 8 वाजता हिंदी बातमीपत्र, 8:15 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. तसंच सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए महम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जात आहेत. राजस्थानमधील जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येईल. या टर्मिनलसाठी 480 कोटी रुपये खर्च आला असून वार्षिक 20,00,000 प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. जोधपूरमधील उडान योजनेचं अनावरणही त्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर बलोत्रा इथं त्यांच्या हस्ते सुमारे 1,00,000 कोटींहून अधिक विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान गुजरातमध्ये साणंदला जाऊन तिथे उभारण्यात आलेल्या सीजी सेमीच्या आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट या सुविधेचं उद्घाटन करतील. भारताच्या सेमी कंडक्टर निर्मितीच्या प्रवासातील हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. इंडिया सेमी कंडक्टर अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या पहिल्या 4 प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. 6 जुलै ते 11 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया प्रजासत्ताक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान या देशांना भेट देणार आहेत. गेल्या 4 दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा न्यूझीलंडचा हा पहिलाच शासकीय दौरा असेल. फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि फ्रान्सचे अर्थमंत्री रोलां लेस्क्युअर यांच्यासह भारत फ्रान्स आर्थिक आणि वित्तीय परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं. भारतातील आर्थिक विकासासाठी फ्रेंच विकास महामंडळानं केलेल्या कार्याची उभय नेत्यांनी प्रशंसा केली. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं बोर्ड ऑफ ट्रेडच्या बैठकीत सांगितलं. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वस्तूंची निर्यात सुमारे 440 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 530 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल तर सेवांची निर्यात साधारणपणे 421 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 470 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल असं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यातच वार्षिक निर्यातीपैकी जवळपास 15% निर्यात नोंदवली गेली आहे तर आयात शुल्क रचनेतील बदल मालवाहतुकीतील अडथळे आणि जागतिक मागणीत मंदी असूनही भारतानं 2025-26 या आर्थिक वर्षात 863 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात करून 4.6% वाढ नोंदवली असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी निर्यात वाढीला गती देण्यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन परिषद उद्योग संघटना आणि निर्यातदार यांच्यासाठी 7 सूत्री कृती आराखडा मांडला. देशातील काही भागांमध्ये एल निन्योमुळे झालेल्या अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि त्याच्या परिणामांचा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल संयुक्त आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृहसचिव आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिवांसह इतर विविध मंत्रालयांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत

भारताचे प्रतिनिधी म्हणून बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गारिटा उपस्थित राहणार आहेत. भारत सरकार आणि जनतेच्या वतीनं आम्ही खोमेनी यांना आदरांजली वाहिली, तसंच अलीकडील संघर्षात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या, असं मार्गारिटा यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भेसळयुक्त दूधनिर्मिती ते विक्री आणि वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेलं आणि उपहारगृह चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्रं सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला. 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलचं मिश्रण असलेल्या E20 इंधनामुळे वाहनांच्या चलनक्षमतेत घट होत असल्याबाबत समाज माध्यमांवर फिरणारे संदेश दिशाभूल करणारे आहेत, असं स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आलं आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, डेहराडून येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या सहकार्यानं घेतलेल्या व्यापक क्षेत्रीय चाचण्यांनुसार या इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेवर कोणताही लक्षणीय नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. चारचाकी वाहनांच्या 40,000 किलोमीटर आणि दुचाकी वाहनांच्या 20,000 किलोमीटर अंतरावर या चाचण्या घेण्यात आल्या. आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रीय परिषदेच्या कार्यकारी समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत आयुर्वेद शिक्षण, संशोधन, वैज्ञानिक संवाद आणि डिजिटल प्रशासन यांना चालना देण्याच्या उद्देशानं 3 प्रमुख उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान स्थित आणि बंदी घालण्यात आलेल्या जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 8 जणांना अटक केली. गुजरात आणि मध्य प्रदेशात एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ही अटक करण्यात आली. गुजरात एटीएसच्या सूत्रांनुसार अटक करण्यात आलेले आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी सूत्रांशी संपर्कात होते. या मोहिमेदरम्यान आरोपींकडून आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या, तसंच पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याचं आढळून आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फिफा विश्वचषकाच्या अमेरिकेतील मायामी गार्डन्स इथं सुरू असलेल्या राऊंड ऑफ 32 चुरशीच्या सामन्यात अर्जेंटिनानं काबो वर्दे संघाचा 3-2 असा पराभव करत राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. अर्जेंटिनाचा आघाडीचा खेळाडू लियोनेल मेसीनं या स्पर्धेतील आपला 7वा आणि 6 स्पर्धांमधील 30व्या सामन्यातला 20वा गोल नोंदवला. याआधीच्या एका झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव करून इजिप्तनं राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. 92 वर्षांच्या इतिहासात विश्वचषकाच्या बाद फेरीत आपला पहिला विजय नोंदवत इजिप्तनं इतिहास रचला. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा, तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले आणि बंधारे भरून वाहू लागल्यामुळे, तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं पालघर, ठाणेसह काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1 लाख कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए महम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेटी संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार.
याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 15 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मंगेश पाडगावकर यांचं गीत कालिंदी जाधव यांच्या स्वरात.

0: पद्मजा फेणाणी जोगळेकर आणि अनिरुद्ध जोशी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात भावधारा.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

सुमित्रा संपादक यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंद यांनी गायलेलं वसंत बापट यांचं हे देशभक्तीपर गीत.

0: या समूह गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत.

0: आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 54.

0: श्रोतेहो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया दादरच्या कोतवाल गार्डनच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: दादरला BBCI रेल्वे म्हणजे आजची पश्चिम रेल्वे आणि GIP रेल्वे म्हणजे आजची मध्य रेल्वे अशा दोन्ही रेल्वे एकत्र येत असल्याने ठाणे बोरिवली पलीकडचे मळेवाले भाजी विक्रीसाठी मध्यवर्ती दादरला येऊ लागले होते. पहाटेच्या पहिल्या गाडीने आलेले हे लोक या तलावाच्या काठावर एकत्र येत, बरोबर आणलेली भाजी फळे हंसाळी तलावाच्या पाण्यात स्वच्छ धुत आणि नंतर त्याची विक्री करत. इथूनच भाजी संपूर्ण मुंबईभर वितरित करत असत. आज तिथे तलाव नाही, पण भाजी विक्रेते मात्र आहेत. इतिहासाचा एक तुकडा अशा प्रकारे वर्तमानातही टिकून राहिलाय. टिळक पुलावरच्या आणि पुला खालच्या भाजी बाजाराची मुळं इथे सापडतात.
2: कोतवाल उद्यानाच्या परिसरात दररोज पहाटे भरणारा भाजी बाजार दिसताना टिळक पुलावर दिसतो, तसा तो दादर स्टेशन पासून काहीसा दूर वाटतो. पुलाच्या खाली सेनापती बापट मार्गावरही भाजीपाल्याचा मोठा बाजार आहे. टिळक पुलावरून सेनापती बापट मार्गावर जाण्यासाठी प्लाझा सिनेमाला लागूनच एक दगडी जिना आहे. तिथून खाली उतरलं की आपण थेट पुलाखालच्या बाजारात पोहोचतो आणि प्लाझा सिनेमाच्या मागही मोठी मंडई आहे.
1: आता क्षणभर नजरेसमोरून टिळक पूल अदृश्य करा. आता तुमच्या लक्षात येईल की कोतवाल गार्डनचा पहाटेचा भाजी बाजार, सेनापती बापट मार्गावरचा भाजी बाजार आणि प्लाझा सिनेमा मागची मंडई हे सारं एकाच विशाल भाजी बाजाराचा भाग आहे आणि त्यांचा जन्मदाता आहे या ठिकाणी कधीकाळी अस्तित्वात असलेला हंसाळी तलाव. ही सगळी ठिकाणं दादर रेल्वे स्टेशन पासून चालत फार तर 2 ते 3 मिनिटांच्या अंतरावर आहेत.
2: आणि प्लाझाच्या मागे जी मंडई आहे ना, त्या जागी पूर्वी भांडारे नावाच्या व्यक्तीचं श्रीनंद नावाचं थिएटर होतं. ते थिएटर पत्र्याचंच होतं, पण त्या थिएटरच्या रंगमंचावर बालगंधर्व, पु ल देशपांडे वगैरे सारख्या दिग्गजांनी अदाकारी केली होती. ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांनी तोच मी या त्यांच्या आत्मवृत्तात ही आठवण नोंदवलेली आहे.
1: 1920 सुमारास मुंबई शहरातील इतर तलावांप्रमाणे हंसाळी टँकही बुजवण्यात आला. तलाव बुजवण्यासाठी परिसरात असलेल्या सोराब मिल म्हणजे नंतरची रुबी मिल, कोहिनूर मिल आणि कस्तुरचंद मिल अशा गिरण्यांच्या बॉयलरमध्ये जाळलेल्या कोळशाच्या राखेचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेला होता. कोळशाच्या राखेमुळे तलावाच्या जागी जे मैदान तयार झालं त्याचा रंग काळसर राखाडी दिसे. त्यावरून त्या मैदानाला दादरकरांनी काळे मैदान हे नाव ठेवलं.

0: पुढच्या जवळपास 4-5 वर्षांच्या काळात या तलावाचं हंसाळी टँक हे नाव विस्मरणात जाऊन काळे मैदान हे नाव रूढ झालं. तलाव बुजवण्यात आला तेव्हा टिळक पूल अस्तित्वातच नव्हता, त्याचा कागदावरच जन्म होत होता. तलावाच्या जागी असलेलं काळे मैदान नेमकं पुलाच्या पश्चिम उतारावरच येत असल्याचं लक्षात आलं. ते तसंच ठेवून मग पूल बांधण्याचा निर्णय घेतला गेला. 1925 साली टिळक पूल तयार झाला तेव्हा पुलाच्या पूर्वेला दादर टीटी आणि पश्चिमेला काळे मैदान अशी रचना होती. भाजीवाले मात्र तिथेच होते.
1: 1926 सालात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी महाराष्ट्रातला सर्वात पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला, तो याच काळे मैदानावर. 1927 साली काळे मैदानाच्या जागेवर सार्वजनिक बगीचा तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. दिनांक 20 जून 1927 या दिवशी नगरपालिकेच्या स्थायी समितीने ठराव मंजूर करून या मैदानाच्या जागेवर बगीचा आणि लोकांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारायला मंजुरी दिली. मेसर्स मार्सलँड प्राईस अँड कंपनी या कंपनीची या कामासाठी निवड करण्यात आली. पुढच्या वर्षभरात काळे मैदानात त्रिकोणी आकाराचा एक सुरेख बगीचा तयार करण्यात आला. या बगीचाला दादर ओव्हर पूल गार्डन असं नाव देण्यात आलं. दिनांक 1 मार्च 1930 या दिवशी हा बगीचा सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात आला. पुलाच्या उतारावर असलेलं मुंबई शहरातलं हे एकमेव गार्डन, म्हणून महापालिकेच्या दप्तरात त्याचा उल्लेख टेरेस गार्डन असा होत असे.
0: दादर ओव्हरब्रिजचं नामकरण टिळक पूल असं करण्यात आल्यावर नगरपालिकेचे तत्कालीन सदस्य पांडुरंग गणेश सहस्रबुद्धे यांनी या बगीचाला टिळक रिक्रिएशन ग्राउंड किंवा टिळक बाग असं नाव द्यावं आणि बागेच्या मध्यभागी लोकमान्य टिळकांचा अर्धपुतळा पूर्व दिशेला तोंड करून बसवावा अशी सूचना केली. सहस्रबुद्धे यांची सूचना महापालिकेनं मान्य केली आणि त्या दिवसापासून काळे मैदान हे नाव अंतर्धान पाहून टिळक पूल बगीचा हे नाव वापरात आलं. टिळकांचा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आला होता की नाही याची काही अधिकृत माहिती मिळाली नाही, पण पुलाच्या शेजारी असलेल्या काही व्यक्तींनी मात्र तसा पुतळा बागेत बसवण्यात आला होता अशी माहिती दिली.
1: टिळक पूल बगीचा थोड्याच अवधीत लोकप्रिय झाला. 1930 साली या बागेत महापालिकेने व्यायामाची साधनं बसवली. दादरकरही त्याचा उपयोग करायला लागले. महापालिकेच्या अहवालात टिळक ब्रिज गार्डन इज बिकमिंग व्हेरी पॉप्युलर अँड द सेट्स ऑफ जिम्नेशियम ॲपरेटस फिक्स्ड देअर इन आर अ सोर्स ऑफ व्हेरी पॉप्युलर अट्रॅक्शन टू चिल्ड्रन ऑफ द लोकॅलिटी असा शेरा वाचायला मिळतो.

अज्ञात मुंबई। आज आपण ऐकत होतो दादरच्या कोतवाल गार्डनच्या गोष्टीचा दुसरा भाग। उद्या ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग। अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर।

अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 54 आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:10 झाली आहेत. गीत बहार.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांच्या स्वरात चित्रपट धर्मकन्या. श्रोतेहो, आपल्या भावस्पर्शी आणि अजरामर गीतांनी मराठी संगीतविश्व समृद्ध करणारे ज्येष्ठ गीतकार पी सावळाराम यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी रचलेली काही गाणी ऐकून त्यांचं स्मरण करूया.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं, वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं कन्यादान या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. यानंतर सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत ऐकूया, चित्रपट पुत्र व्हावा ऐसा.

0: सकाळचे 9:20 आणि 50 सेकंद झाली आहेत. आपण ऐकत आहात गीत बहार.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत. काय अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
2: तुला कळलं ना, रिलॅक्स.
1: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.
0: सकाळचे 9:21 आणि 27 सेकंद झाली आहेत. गीत बहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात पी सावळाराम यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी रचलेली काही गाणी आपण ऐकत आहात. यानंतर कांचनगंगा या सिनेमातलं पी सावळाराम यांचं गीत ऐकूया. संगीतकार वसंत देसाई, स्वर आहे मीना खडीकर यांचा.

कन्यादान या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं, तर लता मंगेशकर यांच्या स्वरात संगीतकार वसंत प्रभू. यानंतर या कार्यक्रमातलं शेवटचं गीत लता मंगेशकर आणि शाहीर साबळे यांच्या स्वरात पावन खिंड या सिनेमातलं हे गीत ऐकूया.

लता मंगेशकर आणि शाहीर साबळे यांनी गायलेलं पावनखिंड या सिनेमातलं हे गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, पी सावळाराम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अविस्मरणीय गीतांचा आस्वाद घेऊन आपण त्यांचं स्मरण केलं. याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला.

0: हा कार्यक्रम आपण ऐकला प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत स्वरांजली. गीतकार आहेत अदिती देशमुख, संगीत सुमंत गहाणकर यांचं, स्वर आहे आकांक्षा नगरकर यांचा.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र प्रसारित करीत आहोत स्वरांजली.

0: नित्य जो सन्मार्ग दावी देई स्फूर्ती प्रेरणा गुरुरूपी तत्वास स्मरूया त्रिवार वंदना त्रिवार वंदना त्रिवार वंदना। श्रोते हो स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं गीत आहे अदिती देशमुख यांचं। गायिका आहेत आकांक्षा नगरकर, संगीतकार आहेत सुमंत गहाणकर। श्रोते हो गीत ऐकण्यापूर्वी गीताविषयी कवयित्रीचे मनोगत।
1: नमस्कार। भारतीय संस्कृतीत गुरुतत्वाला परमपूज्य स्थान प्राप्त झालेलं आहे। या गीतातून गुरुतत्वाचा सर्वांगीण महिमा व्यक्त होतो। गुरु हा शिष्याच्या जीवनातील सन्मार्गाचा दीपस्तंभ आहे। तो केवळ ज्ञान देत नाही तर आपल्या स्नेह वात्सल्य आणि करुणामय स्पर्शांनी शिष्याच्या अंतर्मनातील सुप्त शक्तींना जागृत करतो। जसा एखादा कुंभार निर्जीव मातीच्या गोळ्याला कुशलतेने सुंदर आकार देतो, तसाच गुरु संस्कार विवेक आणि सद्विचारांच्या सहाय्याने व्यक्तिमत्वाला तेजस्वी घडवतो। म्हणूनच गुरुरूपी त्या दिव्य तत्वाला कृतज्ञ भावनेनी त्रिवार वंदन करावे या भावनेतून प्रसवलेलं प्रस्तुत गीत आहे।

श्रोतेहो स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं गीत होतं अदिती देशमुख यांचं. गायिका होत्या आकांक्षा नगरकर आणि संगीतकार होते सुमंत गहाणकर. साथसंगत सहगायिका रुपल रामटेके, रोशनी जोशी, सीमा झाडे, तबला मनीष निलतकर, ढोलक नितीन पळसापुरे, सिंथेसायझर गोविंद गडीकर, ऑक्टोपॅड गीत डोके, सतार शुभदा देशपांडे आणि गिटार गौरव टांगसाळे. या कार्यक्रमासाठी संयोजन होतं मोनाली शिंदे यांचं, निर्मिती सहाय्य संदेश पोपटकर यांचं होतं आणि सादरकर्ते होते डॉक्टर विजयसिंग राजपूत. ही आकाशवाणी

स्वरांजली हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, संत एकनाथ महाराज यांचं अभंग आपण ऐकलत सुरेश वाडकर यांच्या स्वरात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळी 10 वाजता आपण ऐकू शकाल चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. त्यापूर्वी 9:45 झाली आहेत, प्रसारित करत आहोत नाट्य संगीताचा कार्यक्रम नाट्यपराग.

कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद आपण ऐकलं मीरा भागवत यांच्या स्वरात. यानंतर ऐकूया भालचंद्र पेंढारकर यांनी गायलेलं मामा वरेरकर यांचं हे पद.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया संसार या चित्रपटातल्या जगदीश खेबुडकर यांचं हे गीत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

बिनकामाचा नवरा या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं, आशा भोसले यांच्या स्वरात. सकाळचे 10:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. आपण ऐकत आहात गीत बहार.

अगं बाई अरेच्या या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. शंकर महादेवन यांच्या स्वरात, संगीतकार अजय अतुल. यानंतर ऐकूया कुणाल गांजावाला यांच्या स्वरात दासू वैद्य यांचं हे गीत. संगीतकार पुन्हा एकदा अजय अतुल. चित्रपट सावरखेड एक गाव.

महालक्ष्मी अय्यर, चिनार खारकर आणि आनंद मेनन यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट टाइमपास. सकाळचे 10:25 आणि 30

0: सेकंद होत आहेत, आपण ऐकत आहात गीत बहार।
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी। शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026।
0: आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार। या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया, शारदा जयवंत कुलकर्णी आणि सहकारी यांच्या स्वरात।

या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात पंडित ध्रुव ज्योती घोष यांनी सारंगीवर वाजवलेला राग कोमल ऋषभ आसावरी. विलंबित गत 1 तालात, द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ अमित मिश्रा यांची. ऐकूया पंडित ध्रुव ज्योती घोष यांचं सारंगीवादन.

0: सुरुवात केली होती अमित मिश्रा यांनी. आणि याबरोबरच नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍपवरही.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

नमस्कार श्रोते हो, गीतबहार ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना मैथिली पांडेचा नमस्कार. श्रोते हो, बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि त्यात आजचा शनिवार म्हणजे काय तर वीकेंड पावसाचा आस्वाद आपण घेणार आहोत. श्रोते हो, खरं तर यंदा पावसाने आपल्याला बरीच वाट बघायला लावली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत धडकणारा हा पाऊस यंदा मात्र जूनच्या अखेरीस आला. उशिराने का होईना, आला खरा आणि मन चिंब भिजवत चाललंय. श्रोते हो, या पावसाची गंमतच निराळी आहे, नाही का? आज कवी अनिल यांची एक खूप छान कविता मला आठवते. उशिराचा पाऊस. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती, कपाळीच्या घामामध्ये मिळवावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरून निखळू द्यावा, कोरडे पडले ओठ उघडून वरच्यावरती चुंबून घ्यावा, त्याला बोलू नये अधिक कोणे आणि काढू नये त्याचे बहाणे, खोटे भरवसे देत राहणे, बहाणे सांगणे, वेळा चुकवणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, वाट पाहणे अधीर होणे, पाप शंका मनी उभ्या ठाकणे, पोटी धस्स होणे, धुसफुसणे, त्याला उघडून क्षितिजाचे बाहू, लाडे लाडे उरी घट्ट आवळावा, पाठघड्यांवर बसून त्याशी कोड कौतुकाचा खेळ खेळावा, असा हा उशिराचा पाऊस. श्रोत्यो, खरं तर असा हा पाऊस पहिल्याच सरीत मात्र मातीत मिसळतो आणि भुरळ घालणारा सुगंध सगळीकडे पसरतो. चला तर श्रोते हो, आज गीत बहार या कार्यक्रमात ऐकूया अशीच काही छानशी पावसाची गाणी. कार्यक्रमातील सुरुवातीचं गीत आहे केतकी माटेगावकर यांच्या स्वरातील. फोटोकॉपी या चित्रपटातील हे गीत आहे नेहा राजपाल यांचं.

श्रोते हो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. प्रसार भारतीच्या वेज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, बाहेर मस्त पाऊस पडतो आहे.

पावसाळी वातावरण झालेलं आहे. खरं पाऊस उशिराने आलाय खरा, पण मनाला खूप आनंद देतोय. निसर्ग चिंब भिजत चाललेला आहे, अर्थात पाऊस अजून खरा यायचा आहे. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात अजून पावसाला सुरुवात झालेली नाही आहे, पण तरी हा याचं आगमन मात्र झालेलं आहे महाराष्ट्रात. आणि आता हा असा निसर्गात छान स्वच्छंदीपणे खेळणारा पाऊस, पानांवर ओघळून जाणारे पावसाचे थेंब, हे मोहक दृश्य बघताना मनाला खूप आनंद होतो. आणि श्रोते हो, हे असं दृश्य आपण जेव्हा घरात बसून बघतो किंवा ऑफिसमध्ये बसून बघत असतो, तेव्हा जर चहा किंवा कॉफीचा सुगंध आला तर मनाला अजूनच उभारी मिळते, नाही का? चला तर एक असंच छानसं गाणं ऐकूया. जान्हवी प्रभू अरोरा यांच्या स्वरातील हे गीत आहे, अश्विनी शेंडे यांचं. निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलं आहे आणि चित्रपट आहे प्लॅटफॉर्म.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजिंठा या चित्रपटातील हिमशिखा अय्यर यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं हे गीत आहे. संगीतबद्ध केलंय कौशल इनामदार यांनी.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं.

0: आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद
0: सहज संवाद
2: सहज संवाद
3: श्रोते हो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर
0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026
4: विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत श्रोते हो आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत बहार प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोते हो आज कार्यक्रमात आपण पावसाची खूप छानशी अशी मराठी चित्रपटातील गाणी ऐकतो आहोत नाधो महानोर यांचं गीत आपण विश्रांतीला जायच्या गोदरघा ऐकलं होतं अजिंठा या चित्रपटातील हे गीत होतं खरोखरच पाऊस मनाला आनंद देणारा पाऊस पाखरांच्या पंखात थेंबो थेंबी शिडका वसंत येता झाडे निळे कुसुंबी घरट्यात पंख मिटले झाडात गर्दवारा गात्रात कापणारा ओला फिका पिसारा श्रोते हो हा पाऊस अगदी हवा हवासा वाटणारा कधी कधी कामाला जाताना हा आला तर वैतागायलाही होतं पण तरी देखील संपूर्ण सृष्टीला नव्यानी फुलवणारा हा पाऊस ऐकूया शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांच्या स्वरातील हे गीत आहे बंध प्रेमाचे या चित्रपटातील प्रवीण दवणे यांचे या गीताला संगीत दिलंय अजय अतुल यांनी

कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील हे गीत आहे नाधो महानोर यांचं. संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. चित्रपट सर्जा.

श्रोतेहो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. स्पृहा जोशी यांची एक कविता मध्यंतरी वाचण्यात आली आणि खरं तर कविता मोठी आहे, पण त्याच्या काही ओळी आज इथे सांगाव्याशा वाटतात. दुपारपर्यंत सारखं मळब येत होतं, जात होतं. अगदी कोमेजून गेला होता तो. त्याचा घसा दाटून येत होता. वाटायचं आत्ता कोणत्याही क्षणी रडूच फुटेल त्याला. आता मात्र लहान बाळासारखा हसतोय. नाटकी. मला तेव्हाच अंदाज यायला हवा होता, आज पहिला पाऊस येणार. माझ्या अंगणात आज पहिला पाऊस आला. मोगरा कोमेजला होता इतके दिवस, आज खदखदून हसला. कित्येक दिवसांनी ही संध्याकाळ वेगळी होती. सोनेरी संधी प्रकाशात भिजलेली वाटत होती. पुढे त्या म्हणतात की पाण्याला रंग नसतो खरं तर, पण पावसाला मात्र असतो. काय गंमत आहे नाही? हसरा रंग, नाचरा रंग, लाजरा रंग, तो वेळ लावतो आणि आपणही वेडे होतो. रिमझिम त्या सरी आठवणी होऊन व्हायला लागतात. जरा कुठे त्याची चाहूल काय लागते, लगेच कविताच सुचायला लागतात. खरंच श्रोते हो, या पावसाची गंमत वेगळीच असते नाही? असंच एक छानसं गीत आहे बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील. प्रेमाची गोष्ट या चित्रपटातील हे गीत आहे विश्वजीत जोशी यांचं. संगीतबद्ध केलं आहे अविनाश विश्वजीत यांनी.

श्रोते हो, या पावसाच्या आगमनाने निसर्गात रंग भरत चालले आहेत. झाडं मोहरली आहेत, वेली बहरल्या आहेत, वाऱ्यात थंडावा आलाय आणि या सगळ्यात मन अधीर झालंय. आठवणींच्या गर्दीत हरवत चाललंय, नवे स्वप्न बघतंय, नव्या दिशा शोधतंय, त्या प्रत्येक थेंबात स्वतःला शोधतंय.

0: श्रोते हो, या पावसाचा आनंद मनसोक्त घेऊया. याच सदिशांसह आज कार्यक्रमात इथे थांबूया. पुन्हा आपण भेटणार आहोत तुमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी मैथिली पांडे आपली रजा घेते. नमस्कार. श्रोते हो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 11:40 होऊन गेलेले आहेत. आता ऐकूया सुमधुर गीतांचा कार्यक्रम भावधारा. तत्पूर्वी काही संदेश.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत. थांब बुद्धू. काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्स चा चुकीचा उपयोग करू शकतात.
2: तुला कळलं ना? रिलॅक्स.
1: पण कार जिंकली असते तर बाबांनी होम

0: लावला नसता. आरबीआय सांगते आहे स्मार्ट बना, कूल रहा.
1: श्रोते हो, कार्यक्रम ऐकूया. भावधारा कार्यक्रमातील सुरुवातीचं गीत मीरा भागवत यांच्या, माफ करा, सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरातील हे गीत आहे सुरेश भट यांचं.

श्रोते हो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील हे गीत आहे बाभा बोरकर यांचं.

भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो आमचे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अपर्णा मयेकर यांच्या स्वरातील हे गीत आहे मधुवंती सप्रे यांचं.

श्रोते हो, दशरथ पुजारी यांच्या स्वरातील हे गीत होतं सुरेश भट यांचं, आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे हे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 12 वाजत श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत. आज वनिता मंडळ कार्यक्रमाची निर्मिती केली आहे जळगाव केंद्राने. ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ.

आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची मुलाखत, आणि त्यानंतर साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम. तेव्हा मैत्रिणींनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया मनाला ताजं तवानं करणाऱ्या सुंदरशा गीतानं.

0: सखींनो, जीवन सुंदर आहे आणि हे सुंदर जीवन दुसऱ्याला बहाल करण्यापेक्षा मोठं कार्य कोणतंच असू शकत नाही. म्हणतात ना, रक्तदान हेच श्रेष्ठ दान. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला भेटी गाठी या सदरात असेच विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, रक्तदान हे केवळ दान नसून ते जीवनाशी जोडलेलं एक पवित्र नातं आहे. एका अनोळखी व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण बनण्याची ताकद ही रक्तदानात असते. आज आपण अशाच एका प्रेरणादायी दाम्पत्याशी संवाद साधणार आहोत भेटीगाठी या सदरात, ज्यांनी रक्तदानाला केवळ सामाजिक उपक्रम न मानता तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला आहे. रणजित गव्हाळे यांनी तब्बल 76 वेळा तर अंकिता गव्हाळे यांनी 17 वेळा रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. डिजिटल रक्तबंध या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचं मोलाचं कार्य हाती घेतलंय. चला तर मग मैत्रिणींनो, आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि त्यांच्या रक्तदानाच्या प्रवासाविषयी सुद्धा अधिक सविस्तरपणे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की रक्तदानाची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
2: रक्तदानाची प्रेरणा अशी आहे की माझे वडील जे आहेत ते एक्स आर्मी मॅन आहेत, ते एक माजी सैनिक आहे. वयाच्या 18व्या वर्षी वडील आर्मीमध्ये भरती झाले होते आणि फेब्रुवारी 1988 ला वडील 15 वर्षाची सर्व्हिस करून रिटायर झाले आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे एप्रिल 1990 माझा जन्म झालेला आहे. म्हणजे वडिलांच्या रिटायरमेंट नंतर माझा जन्म झालेला आहे. आणि मला तेही माहिती नव्हतं की वडील आर्मीत होते वगैरे वगैरे, की ह्या गोष्टी घडून गेलेल्या होत्या. आणि मग कालांतराने ते संस्कार घरात असतात तेच संस्कार पुढे चालत गेले. मलाही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती, पण परिवारात वडिलांचं म्हणणं होतं की जी या गोष्टी मी फेस केलेल्या आहे किंवा ज्या गोष्टी मी करत आहे त्या तुम्ही कराव्या की नाही कराव्या हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माझं मत असं आहे की तुम्ही तुमच्या लेवलला जाऊन कुठेतरी काहीतरी चांगलं काम करा, ती एक देश सेवा असू शकते. तेव्हापासून हे संस्कार घरात रुजत गेले आणि त्याच्यातून काहीतरी नवीन प्रेरणा घेत रक्तदान चळवळीची सुरुवात झाली.
0: बरं सर, मग कितव्या वर्षापासून तुम्ही रक्तदान करता?
2: मी 24 एप्रिल 2007 वयाचा 18 वर्षाचा पूर्ण झालो, त्याच दिवशी पहिल्यांदा रक्तदानही केलं आणि त्याच दिवशी माझ्या लायसन्सचंही रजिस्ट्रेशन सेम डे केलं.

0: बरं,
1: म्हणजे एकाच दिवशी रक्तदान आणि एकाच दिवशी वय 18 कंप्लीट झालं, त्यामुळे रक्तदानाचं लायसन्सही मी रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं.
0: छान ताई, आता आपल्या पतींनी सांगितलं, सरांनी सांगितलं की त्यांना प्रेरणा कुठून मिळाली, आता ताई तुम्हाला रक्तदान करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?
2: मला प्रेरणा तर यांच्याकडनंच मिळाली आणि मी पहिलं रक्तदान 24 एप्रिल म्हणजे त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी केलं 2022 ला. माझं पहिलं रक्तदान होतं. तेव्हा माझा पण पहिल्यांदा रक्तदानाचा एक्सपिरियन्स, मला असं वाटलं होतं की मी घाबरली किंवा ती निडल असते ना ती खूप जाड असते, तिला पाहूनच आपला जीव घाबरतो. पण मला असं काहीच जाणवलं नाही, ना वीकनेस आला ना चक्कर आले.
0: बरं,
2: पण तो रक्तदानानंतरचा जो अनुभव होता ना तो मला खूप आनंद देऊन गेला. म्हणजे मला असं वाटलं की वा, म्हणजे मी माझ्या मिस्टरांच्या पावलावरती पाऊल ठेवलं आणि हा प्रवास मी सुरुवात केली.
0: वा, खूप छान की आपण कोणाला गरजूंना मदत करतोय, आपलाही थोडाफार तरी वाटा त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर सर, 76 वेळा रक्तदान करण्याचा तुमचा प्रवास कसा होता?
1: पहिल्यांदा जेव्हा रक्तदान केलं 24 एप्रिल 2007 साली, तेव्हा असं वाटलं होतं की आपण काय करतो आहे, याच्यातून काय होणार आहे, पण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या हिशोबाने मग सुरुवात केली. पण जेव्हा ती निडल पाहिली तेव्हा मलाही असं वाटलं की काहीतरी होतंय किंवा, पण जेव्हा ती निडल आपल्या हातात जाते म्हणजे जेव्हा आपल्या व्हेनमध्ये ती टाकली जाते तेव्हा जस्ट एक मुंगी चावते या टाईप वाटतं.
0: म्हणजे ज्याप्रमाणे आपण इंजेक्शन घेतो बरं नसल्यावर, त्यापेक्षा वेगळा अनुभव आहे का तिचा?
1: नाही, इंजेक्शन घेतो तोच सेम अनुभव आहे, असं काही फारसं वेगळं नाहीये.
0: अंकिताताई, महिलांमध्ये रक्तदानाबाबत अनेक गैरसमज आहेत, तर त्यामध्ये तुमचा अनुभव काय सांगतो आणि तुम्ही आपल्या मैत्रिणींना आणि आपल्या भगिनींना काय सांगू इच्छिता?
2: मी महिलांना असं सांगू इच्छिते की रक्तदानाने म्हणजे जे त्यांच्या मनामधले जे गैरसमज आहे की मासिक पाळीमध्ये त्रास होतो, रक्तदानाने खूप खूप विकनेसपणा येतो किंवा केस गळती होते किंवा स्थूलपणा येतो, हे सगळे गैरसमज हे चुकीचे गैरसमज आहे. आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा आपलं रक्त म्हणजे एका व्यक्तीकडनं फक्त 350 ml रक्त काढलं जातं, आपल्या फुल बॉडीमध्ये 6 लिटर रक्त राहतं आणि ते रक्त रिकव्हरी व्हायला फक्त 1 किंवा 2 दिवस लागतात.
0: बरं, मग ते आपल्या अन्नाद्वारे होतं?
2: हो, ते आपल्या अन्नाद्वारे होऊन जातं आणि आपला आहार जो राहतो तो संतुलित हवा, म्हणजे महिलांचा तर नेहमीचाच हवा, असं नाही की फक्त आपण रक्तदानाला जातोय त्याच दिवशी खायचं किंवा त्याच्या आदल्या दिवशी खायचं असं नसतं. सकाळी सकाळी गुड शेंगदाणे किंवा लोहयुक्त पदार्थ, बीट, याच्याने रक्त लवकर वाढतं. नंतर खजूर, काळे मनुके, याच्याने लवकर तयार होतं रक्त. म्हणजे महिलांना त्याची गरज असते, दर महिन्याला आपल्या मासिक पाळीमुळे रक्त आपल्या शरीराच्या बाहेर निघतंच. पाळी झाल्यानंतर 4-5 दिवसानंतर जर आपण रक्तदान केलं तर आपल्याला त्याचा काहीच साईड इफेक्ट नाही आहे. आपण असं म्हणतो की माझे केस गळताय, माझी स्किन खराब होते, हे रक्तदानामुळे मुळीच होत नाही. मी महिलांना सांगू इच्छिते, विशेष म्हणजे आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा जे नवीन रक्त तयार होतं ते फ्रेश रक्त असतं. आता मी रक्तदान 17 वेळा केलेलं आहे त्यामुळे मला अनुभव आहे की रक्तदान झाल्यावरती जे आपलं आधीचं रक्त असतं ना, म्हणजे ते आपण समजा दानाने निघून जातं ते, मग नंतर नवीन रक्त तयार होतं ते एनर्जेटिक राहतं. नवीन रक्त तयार झाल्यावरती ते फिल्टर व्हायला खूप लवकर मदत होते, कारण की पातळ रक्त आणि घट्ट रक्त याच्यामधला डिफरन्स आपल्याला माहिती आहे. घट्ट रक्त हृदयापर्यंत फिल्टर व्हायला वेळ लागतो, नवीन रक्त तयार झालेलं असतं त्यामुळे ते पातळ असतं, ते लवकर शरीरात जातं, सर्क्युलेट होतं आणि त्याच्याने एनर्जी लवकर तयार होते. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांनी नका तुम्ही वर्षामधून 5-6 वेळा करा, पण एकदा तरी रक्तदान करा.
0: सर, आता डिजिटल रक्तबंध ही संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली?
1: सोशल मीडियावर मी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतो. माझं शिक्षण जे आहे ते समाजकार्याचं आहे, माझं MSW झालेलं आहे, माझं MA इन क्लिनिकल सायकोलॉजी आहे. मी ज्या महाविद्यालयात शिकलो त्या महाविद्यालयामध्ये NSS वगैरे या गोष्टी होत्या. NSS मार्फत किंवा समाजकार्यामार्फत जे वर्कशॉप वगैरे होतात त्याच्यातून काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभर फिरण्याचे चान्सेस असतात. मोठे मोठे वर्कशॉप असतात, समाजकार्याचे वर्कशॉप असतात, NSS चे मोठे मोठे शिबिरं असतात.

0: काही कार्यशाळा असतात, मग त्याच्यात काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभरातून बरेच लोक तिथे भेटत असतात तुमच्याच शैक्षणिक जीवनातले. म्हणजे जसं आता मी MSW करतोय तर मला बऱ्यापैकी MSW विद्यार्थी भेटतात, विद्यार्थिनी भेटतात, तर आपण तिथे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग आपलं कसं असतं, एकदा कॉन्टॅक्टमध्ये आलं की आपल्या मनाचे विचार किंवा आपले विचार आणि समोरच्याचे विचार जिथे जुळतात तिथे माणूस एकमेकांच्या संपर्कात येतो किंवा कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग माझं कसं आहे की माझ्या एकदा संपर्कात आलेला माणूस मला नाही वाटत की तो आपल्यापासून स्वतःहून दूर जावा, तो त्याच्या चुकीने म्हणा किंवा त्याला वाटलं की आपल्याशी कॉन्टॅक्ट कमी करावा त्या हिशोबाने तो जाऊ शकतो, पण मी स्वतःहून कोणाशी कॉन्टॅक्ट कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. मग त्याच्यातून काय होतं, व्हॉट्सअपला ब्रॉडकास्ट लिस्ट म्हणून एक ऑप्शन असतं, त्याच्यात तुमच्याकडे तुमचा नंबर सेव पाहिजे, समोरच्याकडे समोरच्याचे नंबर, म्हणजे आपले नंबर सेव पाहिजे, तर आपण एका वेळेस 256 लोकांना हे मेसेज पाठवू शकतो. आणि मग आपण सणावाराला जसं मेसेज पाठवतो ती सुरुवात होत होत ती कुठेतरी रक्तदान चळवळीत आली. आम्ही व्हॉट्सअपचे एक 8 ग्रुप तयार केले आहेत, ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह ए बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही थॅलेसिमिया योद्धे म्हणून एक ग्रुप चालवतो की ज्याच्यात जळगाव जिल्ह्यातील साधारण 163 बच्चू जे आहेत ते त्या ग्रुपवर समाविष्ट आहेत. मग आपण त्या ग्रुपला एक रूल्स अँड रेग्युलेशन्स करून दिलेले आहेत की कुणाच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा नको, कुणाच्याही सणाची गोष्ट किंवा काही असेल तर आपल्याला त्या ग्रुपवर मेसेज टाकताना फक्त काय टाकायचं आहे की योद्ध्याचे नाव, त्या योद्ध्याचा रक्तगट, तो कोणत्या हॉस्पिटलला रक्त चढवणार आहे, त्याचं रक्त कोणत्या ब्लड बँकेत अवेलेबल होणार आहे आणि ते त्याला कधीपर्यंत पाहिजे आहे. म्हणजे त्याच्यावरून काय होतं की आपल्याला त्याच्या ब्लडची रिक्वायरमेंट समजते.
1: बरोबर.
0: समजा आजची तारीख 25 आहे आणि ग्रुपवर काय होतं की मी प्रत्येक शनिवारी ग्रुपवर मेसेज टाकतो की येणाऱ्या आठवड्यामध्ये कुणाकुणाला रक्ताची आवश्यकता भासणार आहे, तर त्यांनी ती पूर्वनियोजित कळवावी. मग साधारण काय होतं की शनिवारपासून सोमवार मंगळवारपर्यंत लोक जे आहेत आमच्या ग्रुपवरची पॅरेंट्स वगैरे आहेत, आता काही काही माझे बच्चू असे आहेत थॅलिसिमियाचे की जे स्वतःही व्हॉट्सअप वगैरे वापरतात त्याच्यामुळे ते स्वतःच टाकतात आणि माझं बॉन्डिंग त्यांच्याशी इतकं झालं आहे, कोणी मामा म्हणतं कोणी काका म्हणतं, म्हणजे त्याच्याने ते टाकत असतात की मामा मी इतक्या तारखेला येणार आहे, मला इतक्या तारखेला ब्लड लागणार आहे. आता एक रुग्ण आहे तो मला मामा म्हणतो, मग त्याने मला सकाळीच फोन केला आज की मामा मी 29 तारखेला येणार आहे, मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. मग त्याने त्याची ब्लड बँक सांगितली, मी लगेच माझ्या डायरीमध्ये ती मेन्शन केली आणि मग माझ्या ग्रुपवर पण टाकून दिलं ओ पॉझिटिव्हच्या की मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. तर मग आपण आपल्या ग्रुपवर टाकलं तर त्या हिशोबाने ते रिक्वायरमेंट आपल्याला पाठवत असतात.
1: हो.
0: मग आपण रिक्वायरमेंट टाकली की जे डोनर असतील ते जर अवेलेबल असतील तर ते आपल्याला स्वतःहून फोन करतात की दादा माझी देण्याची इच्छा आहे, तुम्ही सांगा कोणत्या ब्लड बँकेत जायचं, आपण त्यांना त्या ब्लड बँकेत पाठवतो. आणि मग हाच मेसेज आपण डोनरला पाठवतो की तुम्ही ब्लड बँकेत जाल तर सेम युनिट तुम्ही जेव्हा तुमचा रक्तदानाचा फॉर्म भराल त्या फॉर्मवर त्या रुग्णाचं नाव टाकून घ्यायचं.
1: बरोबर. अगदी छान सर, तुमचा हा उपक्रम आहे की डिजिटल माध्यमातून तुम्ही याला ब्रॉडकास्ट लिस्ट बनवली आणि डोनर तयार केले, रक्तदाताही तुम्ही तयार केले आणि त्या त्या गटाप्रमाणे हे जे रक्तगट, की बरोबर माझा रक्तगट काय आहे ज्याला माहीत असेल तो त्या ग्रुपला जॉईन होईल आणि त्याला जर वाटलं तर तो त्या ठिकाणी रक्तदान करू शकतो. तर हा अतिशय सुंदर असा तुमचा उपक्रम सर तुम्ही राबवता आहात. आणि मग या उपक्रमातून आतापर्यंत तुम्ही किती गरजूंना मदत केलेली आहे?
0: खूप आहेत, म्हणजे जी बोटावर मोजण्या इतकी पण नाहीये आणि कागदावर पण मावणार नाही इतकी तर आहेत. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की माझं भविष्यातलं स्वप्न असं आहे थॅलिसिमियांच्या योद्ध्यांबाबत की आपण एका रुग्णाकरता 10 डोनर फिक्स आउट करणार आहोत. कारण कसं असतं, थॅलिसिमियांच्या बाळांना प्रत्येक 15 दिवसांनी रक्त लागतं. मग काय असतं की एका रुग्णाला जर 15 दिवसांनी रक्त लागलं म्हटलं तर आपल्याला त्याला एका महिन्याला 2 रक्तदाते पाहिजे, तसे 3 महिन्यात आपण 6 रक्तदाते तयार करू शकतो आणि एक व्यक्ती हा 3 महिन्यानंतर परत ड्यू होतो रक्तदान करायला. मग आपण त्याच्यामध्ये काय केलंय की साधारण एका थॅलिसिमियाच्या बच्चू करता 10 डोनर फिक्स आउट करायचे, म्हणजे त्याच्यातून 6 डोनर त्याला रोटेशन वाईज ते ब्लड डोनेशन करतील. पण मग त्याच्यात 10 घेण्याचं कारण असं आहे की एखाद्याला काही अडचण आहे, कोणी बाहेरगावी आहे, कुणी काल 1-2 दिवसापहिले आजारी होतं किंवा एखाद्याला काही मलेरिया झाला किंवा डेंग्यू झाला असेल तर आपण ते मेन्शन, म्हणजे ते आपण सपोज करून ह्या गोष्टी सपोज केल्या की कोणाला काही अडचण असू शकते, आपण कोणाच्या स्वातंत्र्यावर बाधा नाही आणू शकत ना, आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत की मला पाहिजेच, म्हणून ते स्पेअरमध्ये आपण 4 एक्स्ट्रा घेऊन ते 10 डोनर आपण तयार करतोय. त्याच्याकरता माझं कामही चालू आहे. आम्ही अंकजित परिवारामार्फत एक ॲप्लिकेशन पण तयार करतो आहे की जिथे रुग्णांची नावं येतील थॅलेसिमियांच्या योद्ध्यांची आणि त्यांच्याकरता जे डोनर राहतील ते डोनर त्यांना मेन्शन करून द्यायचे, म्हणजे एखाद्या डोनरची जर ड्यू डेट आली तर ती आपल्याला ॲटोमॅटिक

0: स्पेसिफिक ॲप्लिकेशन मार्फत कळेल, मग आपण त्यांना रिमाइंड करून द्यायचं.
1: अगदी बरोबर सर. आता आपण हा जो उपक्रम पण राबवता आहात डिजिटल, पण एखादा तुम्ही जसं आता सांगितलं कोणी गावाला गेलेलं असतं, कोणाला बरं नसतं, कोणी आजारी असतं, मग अशा परिस्थितीत तातडीने अगदी जर एखाद्या गरजू रुग्णाला रक्ताची जर गरज पडली तर मग तुमची टीम त्यामध्ये कशा प्रकारे काम करते?
0: एखाद्या रुग्णासाठी किंवा एखाद्या अत्यावश्यक परिस्थिती ओढवलेल्या रुग्णासाठी जर आपल्याला रक्ताची रिक्वायरमेंट आली तर आपण व्हॉट्सअपचे जे 8 ग्रुप तयार केले आहेत त्या ग्रुपमध्ये रक्तगटानुसार आपण माहिती टाकतो की अशा अशा रक्तदात्याची गरज आहे, आम्हाला या रक्तगटाचे 2 रक्तदाते पाहिजेत, 3 रक्तदाते पाहिजेत. मग त्या रिक्वायरमेंटनुसार जसा असतील त्या हिशोबाने आपल्या ग्रुपमधले जे मेंबर्स आहेत जे आमच्या खांद्याला खांदे लावून काम करत आहेत, आमच्या कोणत्याही म्हणजे एक शब्द जरी आम्ही टाकला की दादा असं असं आहे अशा अशा रुग्णाला रक्त लागतंय, तर ते आपल्याबरोबर यायला तयार होतात, ते स्वतःही रक्तदानाला तयार म्हणतात. आपण जर एखाद्या वेळेस म्हटलं की आम्ही तुमच्याबरोबर येऊ का, ते नाही म्हणते, म्हणतात की नाही नाही दादा आता आम्हाला ही सवय झाली आहे, आम्ही आमच्या लेवलला करून घेऊ, तुम्ही फक्त आम्हाला रुग्णाचं नाव आणि त्या गोष्टी पाठवा, म्हणजे ते फॉर्मवर मेन्शन करायला सोपं जातं.
1: बरोबर. आता सर आपण असं म्हणतो की कुठल्या जर घरामध्ये काही कार्यक्रम असला, कोणाचा वाढदिवस असला, तर आपण घरी बोलवतो प्रत्येकांना, काहीतरी कार्यक्रम करतो, आपण एकमेकांना वस्तू भेट देतो, पण आता वाढदिवस रक्तदानाने साजरा करण्याची ही जी कल्पना आहे कशी सुचली?
0: ती याच्याकरता सुचली की मी माझं पहिलं रक्तदान माझ्या स्वतःच्या वाढदिवसाला केलं होतं आणि प्रत्येकाला कसं वाटतं की एक ऑकेजन असावं काहीतरी की आपण ज्या दिवशी रक्तदान करू शकतो. आता आमचं असं आहे किंवा आमच्या परिवारातील बऱ्याच सदस्यांचं असं आहेत की जे आमच्याबरोबर रक्तदाते म्हणून काम करतात, आम्ही रक्तदाते आहोत, की जे वर्षातून 4 वेळेस रक्तदान करतात, पण जे 4 वेळेस करू शकत नाही त्यांना आम्ही नेहमी आवाहन करतो की किमान तुम्ही तुमच्या वाढदिवसाला रक्तदान करा. मग आम्ही त्याच्यात काय करतो की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोक असतील किंवा अंकिताच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्या संपर्कातील जर कुणाचा वाढदिवस असला तर आम्ही त्यांना साहजिक फोन करतो की दादा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवस हा केक कापून नव्हे तर रक्तदान करून तुम्ही साजरा करावा, आमची तुम्हाला एक भावनिक आवाहन आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या रक्तदान पेढीमध्ये जाऊन रक्तदान करण्याचा प्रयत्न करावा असं.
2: आणि वाढदिवसाला रक्तदान करायची एक खास गोष्ट अशी की आपला वाढदिवस आपल्याला लक्षात राहतो, म्हणजे आता मी माझ्या वाढदिवसाला रक्तदान केलं ना तर मी पुढच्या वेळेला पण माझ्या बर्थडेलाच जाईल, किंवा माझ्या वडिलांच्या किंवा आईच्या किंवा त्यांच्या अॅनिव्हर्सरीला, म्हणजे ती डेट असते ती लक्षात राहते. हा, आणि ते बरोबर ते 2-3-1 महिन्याचा गॅप पडला की आपलं पुढचं रक्तदान आपोआप आपल्या लक्षात येतं की आता आपल्याला रक्तदान करायचंय.
1: बरं बरं, संकल्पना सुद्धा छान आहे. आणि ताई आता समजा एखादी स्त्री आहे, एखादी महिला आहे, किंवा मी जर म्हणावी तर मी आजपर्यंत रक्तदान केलेलं नाहीये, मग मला जर रक्तदान करायचं आहे तर मग मी कशी तयारी करायला हवी?
2: सुरुवात तुम्हाला रक्तदान करायची खूप चांगला म्हणजे प्रयत्न आहे की तुमची आवड झाली की तुम्हाला रक्तदान करायचंय, त्याकरता पहिले आपल्याला स्वतःला आपल्या शरीरावरती फोकस करावा लागेल, म्हणजे आपला आहार, आपले रोजचं नियोजन, थोडाफार व्यायाम आणि खानपानवरती जास्त लक्ष द्यावं लागतं महिलांना, कारण की महिला जास्त करून जेवणावरती दुर्लक्ष करता, त्याच्यामुळे त्यांच्या वजनावरती आणि त्यांच्या हिमोग्लोबिनवरती परिणाम होतो. महिलांचं हिमोग्लोबिन हा 12.5 हवं रक्तदान करण्याकरता. पण आता तुम्हाला तुमची इच्छा झाली तर मी तुम्हाला नाही म्हणणार, तुम्हाला घेऊन जाईल तिथे, तुम्हाला पहिले तिथे दाखवेल की अशी प्रोसेस असते.
1: पहिल्यांदा रक्तदान करताना मनामध्ये भयंकर
2: भीती असते, हो, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट इन्करेज नाही करणार की चला चला चला आपण डायरेक्ट रक्तदान करू. तुम्हाला पहिले तिथली सिच्युएशन दाखवेल आणि तुमचं वजन झाल्यावरतीच ते डॉक्टर असतात ते म्हणतील की आता यांचा HB चेक करा, यांचा ब्लड ग्रुप चेक करा, म्हणजे ते मोफत होऊन जातं. त्याच्यामुळे महिलांना असं वाटतं की अरे आपलं HB पण मोफत झाला, हा, आणि रक्त गट पण आपल्याला समजला. त्याच्यानंतर मग डॉक्टर जर आपलं HB बरोबर असलं तर म्हणता की चला आता तुम्ही रेडी आहे, आणि जर नसलं तर ते रक्तदान घेत नाही. ते म्हणता की तुम्ही पुढच्या वेळेला या, तुम्ही तुमची शरीराची तयारी करून या, म्हणजे तुमचं HB वाढवून या. आणि HB वाढवायला खूप असे अति प्रमाणात दिवस नाही लागत, आपण थोडासा संतुलित आहार खाण्यामध्ये गूळ शेंगदाणे किंवा बीट असं जर घेतलं ना तर तुम्ही तुमच्या पुढच्या रक्तदानाला 12.5 हे आपलं HB असतं ना, तिथपर्यंत जरूर पोहोचू शकतो.

0: शकता आणि पुढचं रक्तदान तुम्ही नक्कीच करू शकता.
1: वा, खरंच ताई, आणि मी सुद्धा रक्तदान करण्याचा विचार करते, तर तुमचा हा अनुभव नक्कीच माझ्या उपयोगाचा ठरेल. ताई, आता तुम्ही दोघंच आहे ना पती पत्नी, 76 वेळा सरांनी केलं, तुम्ही 17 वेळेस केलं, आणि मग तुम्हाला या कार्यामध्ये कुटुंबाचा किती सहभाग किंवा पाठिंबा मिळतो, किंवा तुमच्या कुटुंबातले म्हणतात की नाही आता बस झालं, असं काही आव्हानं तुमच्या समोर येतात का?
0: नाही, आता त्यांचं 76 वेळा रक्तदान झालंय, माझं 17 वेळा झालंय, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून 93 वेळा रक्तदान केलेलं आहे. म्हणजे 93 बच्चूंना किंवा जे व्यक्ती ज्यांनी आमचं रक्त यूज केलं आहे त्यांना आम्ही जीवदान दिलंय, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की नाही, आपण खूप खूप चांगलं गोष्ट करतोय आणि खूप पुण्याचं काम करतोय, कारण की रक्तदान हे खूप मोठं श्रेष्ठ दान आहे. म्हणजे बँक आपले पैसे डबल करू शकते, पण कोणतीच बँक अशी बनलेली नाही आहे की ते रक्त तयार करू शकते. म्हणजे रक्ताकरता व्यक्तीच हवी, एक माणूसच हवा रक्तदान देण्याकरता. त्याच्यामुळे आम्हाला घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, सासू सासरे जेठ जेठानी आम्ही दोघे आणि माझ्या दोन जुळ्या मुली आणि जेठानीचे दोन मुलं, असे आम्ही एकत्र फॅमिली राहतो. सासू सासऱ्यांचा पण खूप सपोर्ट आहे माझ्याकरता, कारण की मी असं अचानक समजा कोणाची रिक्वायरमेंट आली की मी रक्तदानाकरता फोन किंवा रक्तपेढीला जॉईंट करणं अशा गोष्टी करत असते, त्यामुळे तो वेळ मला माझी फॅमिली देते की नाही तू कर हे, आम्ही हे इकडे बघून घेऊ. माझ्या मुली पण आता 8 वर्षाच्या आहे, पण त्या इतक्या समजूतदार आहे की नाही मम्मी तू चालली का रक्तदानाला, हो जा मग आणि आम्ही पण येऊ का, असे म्हणता. तर आमचं रक्तदान कधी होईल, त्या 8 वर्षाच्या आहे आता, पण आम्हाला दोघांना बघताय ना, तर त्या आताच म्हणताय की आमचं रक्तदान कधी होईल. म्हणजे त्यांना ती आमच्यामुळे प्रेरणा मिळते आहे. आणि असे बरेच कपल किंवा बरेच फॅमिलीज आहे त्यांना आम्ही प्रेरणा देतो आहे, आणि हे आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे.
1: ताई, आता मला एक गोष्ट सांगा की स्त्री आणि पुरुष रक्तदान करून येतो, आता पुरुष आपण जर म्हटलं तर रक्तदान केलंय मग 2 दिवस सुट्टी घेऊन सुद्धा आराम करू शकतो घरी, तर पण एक महिला आहे, तिला घरातलं लगेच करावं लागतं, कुटुंबाचं सगळं तिला करावं लागतं, मग घरी आल्यावर आराम करायचा की लगेच काम केलं तर कसं करायचं, ताई काय सांगाल याबद्दल?
0: नाही, रक्तदानाने असं एकदम अति विकनेसपणा नाही येत, पण वजनदार वस्तू उचलणे किंवा धावपळ करणे हे टाळलं गेलं पाहिजे, कारण की रक्त कमी झालेलं असतं, शरीरामधली लेवल कमी झालेली असते, त्यामुळे आपल्याला अशक्तपणा किंवा चक्कर येणे, गरगरणे, श्वास लागणे असे होऊ शकतं. मग त्याकरता आपण धावपळ कमी केली पाहिजे. आल्यावरती रक्तदान झाल्यावरती संतुलित आहार, डाळिंबाचा ज्यूस किंवा कॉफी, चहा, बिस्किट असं घेतलं पाहिजे, म्हणजे आपली एनर्जी काय टिकून राहते. आणि घरी आल्यावरती थोडासा आराम केला तर आपण रिकव्हरी करू शकतो. असं नाही की आपण सुट्ट्याच घेतल्या पाहिजे आणि झोपून राहिलं पाहिजे, पण ह्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण रिकव्हरी करू शकतो.
1: छान, तर ताई, आता रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात असलेले कोणते गैरसमज दूर करणं आपल्याला गरजेचं वाटतं?
0: गैरसमज हेच राहता की तुम्ही रक्तदान दिलं, तुमच्या शरीरातलं रक्त खूप कमी झालं, तुम्ही लवकर म्हातारे व्हाल किंवा तुमचे केस लवकर जातील, असं गैरसमज असतात. आणि हाड ठिसूळ होतात, कॅल्शियम खूप कमी होतं, हे गैरसमज बऱ्यापैकी आहे लोकांमध्ये किंवा महिलांमध्ये. पण मला असं वाटतं की रक्तदान केल्याने शरीरातली नवीन ऊर्जा तयार होते, नवीन रक्त तयार होते, आणि आपली एनर्जी ही डबल द्विगुणित होते, आणि खूप फ्रेश वाटतं. मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते.
1: खरंच खूप छान ताई, महिलांबद्दल आणि महिलांनी रक्तदान करावं असं तुम्ही सांगताय, याचा विचार आपल्या मैत्रिणी भगिनीच्या कार्यक्रम ऐकणाऱ्या असतील त्या नक्कीच करतील. आता दादा आणि ताई, तुम्ही दोघंही आम्हाला सांगा की रक्तदानामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आलेला एखादा अविस्मरणीय क्षण आहे का, तो आम्हाला आवडेल ऐकायला.
2: आता रिसेंटली मदर्स डे झाला, अंकिताच त्याबद्दल सांगेल. तिला एका थॅलिसेमियाच्या बच्चूने व्हॉट्सअपलाही मेसेज केला आणि तिला फोन पण केला होता, तर ते तिच्याच तोंडून ऐकूया आपण.
0: हो, मला मदर्स डेच्या दिवशी एक थॅलिसेमियाचा मुलगा होता, त्याने कॉल केला होता मला, आणि

0: मेसेज सुद्धा पाठवला होता, तो मी तुम्हाला मेसेज वाचून दाखवते. आदरणीय अंकिता ताई, आज मदर डे आहे. माझी जन्मदात्री आई एकच आहे, पण तुमच्यासारख्या रक्तदाता माऊलीमुळे मी आज श्वास घेतोय. थॅलेसिमियामुळे दर 15 दिवसांनी मला रक्त लागते. त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात तुम्ही 17 वेळा रक्तदान केलेले आईची माया आहे. तुमचे रक्त माझ्या शरीरात धावते म्हणून मी आज शाळेत जातो, हसतो, खेळतो. माझ्या खऱ्या आईने मला जन्म दिला, पण तुम्ही मला जगण्याची जीत दिली. रक्तानेच शेकडो पोरं जगणाऱ्या या यशोदेल्या रक्ताच्या आईला माझ्याकडून आणि माझ्यासारख्या हजारो थॅलेसिमिया योद्ध्यांकडनं मदर डेच्या कोटी कोटी शुभेच्छा. तुला मानाचा मुजरा ताई.
1: खरंच अगदी भावस्पर्श आणि हृदयस्पर्शी असा हा संदेश त्या बाळाने तुम्हाला पाठवलेला आहे.
0: हो
1: खरंच हा अविस्मरणीय असा अनुभव तुमचा.
0: हो माझा हा अस्विस्मरणीय खरंच अनुभव आहे
1: ताई. याच्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप कौतुक आहे.
0: धन्यवाद.
1: आणि सर आणि ताई, आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न, आजच्या तरुणांना आणि विशेषतः महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात?
2: मला तरी असं वाटतं की वाढदिवस केक कापून नव्हे तर रक्तदान करून साजरा करावा. जशी आई वडिलांची प्रॉपर्टी पिढी जात आपल्याला पुढे मिळत असते, तसं मला असं वाटतं की जे आमच्या सारखी आहेत किंवा जे आमच्या वयात असतील अशा आई वडिलांनी प्रत्येकाने रक्तदान करावं. रक्तदान करताना आपण आपल्या मुलांना रक्तदान करताना घेऊन जावं आणि त्यांनाही या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. जशी पिढी जात प्रॉपर्टी आई वडिलांची आपल्याला मिळत असते, तसं मला असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांनी पिढी जात रक्तदान चालणारी पुढची संकल्पना आपल्या पुढच्या पिढीवर पेरण्याचं काम आतापासून केलं पाहिजे. रक्तदान हा आमचा छंद आहे, रक्तदान आमचा श्वास आहे, रक्तदान आमच्या अस्तित्वाचा पुरावा आहे, रक्तदान आमच्या जगण्याचा पासवर्ड आहे हे आम्ही प्रत्येकाला नेहमी सांगत असतो. आणि रक्तदान करून रक्त बँकेत ठेवणं म्हणजे माणुसकीची एफडी आहे, ती तुम्हाला जेव्हाही भविष्यात गरज पडेल तर ती व्याजासकट तुम्हाला भेटणार आहे.
1: तर रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. तुम्ही ते एका माणुसकीच्या रूपाने सर्वांनाच मदत करता आहात, कारण ते थेट एखाद्याला नवजीवन देण्याचं सामर्थ्य ठरतं. आजच्या संवादातून आपण जाणून घेतलं की संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांच्या जोरावर किती मोठं परिवर्तन घडवता येतं. रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे या दाम्पत्यांनी उभारलेला हा डिजिटल रक्तबंध खरंच माणुसकीचं नातं अधिकच दृढ करणार आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या आणि समाजाशी रक्ताचं नव्हे तर माणुसकीचं नातं जोडा. या सुंदर अशा संदेशासह मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो आता कार्यक्रमातून आपली अनुमती घेत आहोत. अंकिताताई आणि रणजित सर, आज आपण आकाशवाणीला अनमोल आपला वेळ दिलेला आहे, त्याबद्दल आपल्या दोघांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
3: भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आता मैत्रिणींनो, यानंतर वेळ आहे मनोरंजनाची. ऐकूया एक छानसं गीत.

0: सखींनो, तुमच्या आमच्या सारख्या मैत्रिणी एकाच ठिकाणी जमल्या तर गप्पा या होणारच ना. एकमेकींच्या विचारांचं आदान प्रदान सुद्धा त्या ठिकाणी होणारच ना. आणि त्यात गप्पा म्हणजे प्रत्येकाचे विषय वेगवेगळे. मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत वनिता मंडळ या कार्यक्रमात साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणी सहभागी झालेल्या आहेत. चला तर मग ऐकूया त्यांचा साहित्य सरितेचा काव्य प्रवास.
1: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी वैदेही नाखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये माझ्या साहित्य सरिता काव्य कट्ट्याच्या रसिक मैत्रिणी आलेल्या आहेत आणि त्या तुमच्यासाठी सुंदर सुंदर साहित्य सादर करणार आहेत. चला तर आपण त्यांचा परिचय करून घेऊया त्यांच्याच शब्दात. मायाताई, नमस्कार, स्वागत आहे आपलं. आपला परिचय आपल्या मैत्रिणींना करून द्या.
2: नमस्कार. काव्यानंदाच्या या पौर्णिमेमध्ये मी माझ्या निसर्ग कविता सादर करणार आहे. मी माया धुप्पड, जळगावहून, आणि मी बालसाहित्यिका, कवयित्री आणि लेखिका आहे.
1: खूप छान मायाताई, आज तुम्ही आला आहात आणि आम्हाला इतका आनंद होतो आहे. आणि खरोखर या साहित्य सरितेच्या काठावर अतिशय सुंदर सुंदर असा काव्यानुभूती आज आपल्याला होणार आहे हे निश्चित. जयश्री, तुझा परिचय करून दे.
3: नमस्कार. काव्य सरितेच्या काठावर सर्वांचं स्वागत. मी सौ जयश्री काळवीट. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी खुर्द, तालुका यावल, जिल्हा जळगाव या ठिकाणी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
1: अजून मैत्रिणीनो, आपल्यासोबत मैत्रीण आलेली आहे, ती म्हणजे संध्या. संध्या, तुझा परिचय तू मैत्रिणींना करून दे.
4: नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राध्यापक संध्या महाजन, जळगाव येथील मुझे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आणि आजच्या या काव्यसरितेमध्ये तुमच्यासोबत मलाही आनंदाने डुबक्या मारताना खूप मजा येणार आहे.
1: आपल्यासोबतच अजून एक आपली मैत्रीण आलेली आहे, ती म्हणजे ज्योती वाघ. ज्योती, तुझा परिचय करून दे ग मैत्रिणींना.
5: नमस्कार. साहित्य सरिता मंचच्या या आजच्या उपस्थित सर्व साहित्यिक मैत्रिणींना पहिले मी या ठिकाणी मनापासून नमस्कार करते. मी ज्योती उत्तमराव वाघ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मी कार्यरत आहे. कविता लेखनामध्ये मी सर्वच प्रकार हाताळते आणि या ठिकाणी मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल खरोखर मनस्वी धन्यवाद.
1: मायाताई, तुम्ही एखादी सुंदरशी कविता सादर करा.
2: निसर्गाची कविता सादर करायला सांगितलं आहे.
1: हो.
2: नवे उखाणे या

0: सारे तुझे बहाने।
1: वाह वाह, खूब सुंदर मायाताई।
0: क्या बात आहे मायाताई, खूप खूप सुंदर, अतिशय सुंदर सुरुवात तुम्ही केलेली आहे।
1: संध्या, तू काय सादर करणार आहेस आज?
2: मी थोडा वेगळा भाव घेऊन आलेली आहे, एक निस

0: लाही महत्व नाही आणि त्या जागेलाही हिऱ्याशिवाय महत्व नाही. ते दोघं एकमेकांशी इतके अनुरूप झालेले आहेत, तसाच माझा बळीराजा आणि तशी त्याची ती सौभाग्यवती,
1: त्याच्या घरची लक्ष्मी,
0: ते समाधान या कवितेतून मी व्यक्त करणार आहे. चंद्र मोडी झोपडीला निळगुडीचे कुंपण

माझ्या बाबान दिलाय गाव सुखाचा आंदण, कष्ट तोया राब तोया नाही कधी भूण भूण, परमेशाचे सख्यान घेतले असारे गुण परमेश्वर।

0: वा, संध्याकाळ गोड आवाज ऐकत तुझा,
1: धन्यवाद.
0: जयश्री, तू आज काय घेऊन आली आहेस आमच्यासाठी?
2: मुक्त छंद हा काव्य प्रकार मला खूप आवडीचा आहे, माझ्या खूप आवडीचा आहे. आणि कसं आहे, मुक्त छंद पण मुक्त असला तरी तो त्याच्यामध्ये छंद आहे, आवाज आहे, आणि एक काहीतरी एक नादमयता त्याच्यामध्ये असली पाहिजे. तर मला नेहमी असं वाटतं की मुक्त छंद कसा असतो, तर आपण जशी डायरेक्ट पोळी नाही खात, तो आधी आपण विचार करतो की मला पोळी करायची, मग आपण कणिक भिजवतो, मग ती लाटतो, मग तव्यावर भाजतो आणि मग पोळी तयार होते. तसा मुक्त छंद आहे, म्हणजे आधी खरं म्हणजे त्याच्यातला एक विचार असला पाहिजे आपल्या मनामध्ये, तेव्हा कुठेतरी मुक्त छंद उदयाला येतो की तो विचार शेवटपर्यंत कसा न्यायचा, तो बांधत बांधत बांधत आपल्याला पुढे न्यायचा असतो. जरी मुक्त छंद म्हटलो आपण तरी त्याला एक प्रकारचा वेगळा घाट असतो. तर त्या निमित्ताने थोडीशी चहावर आधारित एक कविता या ठिकाणी वेगळ्या मी सादर करायचा प्रयत्न करते. चहा. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचे. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचे. काकणभर जरा जास्तच घालावी साखर, काकणभर जरा जास्तच घालावी साखर प्रयत्नांच्या आवर्तनांची. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध.
0: वा.
2: प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात कशात घालावे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात. आहा, सकाळच्या प्रसन्न वेळी पहिल्या सूर्यकिरणाच्या साक्षीने नितळ मनाच्या गाळणीने, नितळ मनाच्या गाळणीने क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा. नितळ मनाच्या गाळणीने गाळावा आणि क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसा

0: सगळ्यांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा आणि समोरून प्रेमाची उत्स्फूर्त दाद यावी. वाहताज वाहताज.
1: वा वा वा. जयश्री, या नंतर तुझ्या हातचा चहा सगळ्यांसाठी झाला पाहिजे.
0: नक्कीच,
1: अगदी
0: छान आलं घालून करते.
1: तेच म्हटलं मी, तू चहा खूप सुंदर करतेस.
2: एखाद्या तल्फी माणसाची तलफ सुद्धा या कवितेनेच भागून जाईल.
0: धन्यवाद.
1: तरी सुद्धा सुंदर चहाची आठवण देखील यावी इतकी सुंदर तुझी कविता आहे.
0: धन्यवाद.
1: ज्योती, तू काय आणलं आहेस आज आमच्यासाठी?
3: साहित्यातले विविध प्रकार या ठिकाणी आपण हाताळलेत, विविध रंग या ठिकाणी उधळले गेले साहित्यातले असं मी म्हणेल. आणि त्या रंगांमध्ये माझा एक रंग मिसळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज माझी गझल आपल्यासमोर सादर करणार आहे. गझलेचं शीर्षक आहे जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. जाळ्यात गुंतले मी फसले नजाकतीला. जाळ्यात गुंतले मी फसले नजाकतीला. मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे.
1: वा वा.
3: मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. अल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा. अल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा. डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे. डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही. पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही. सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे. सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. शेवटचा शेर घेते.
1: इर्शाद.
3: मोहात मी जगाच्या रुतले तपाय येथे. मोहात मी जगाच्या रुतले तपाय येथे. येताच शेवटाला निघणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे.
1: खूप सुंदर. ज्योती, गझल विषयी सांग ना काही.
3: गझल हा जो प्रकार आहे थोडा अभ्यासण्याचा प्रकार आहे. कविता कशी उत्स्फूर्त येते आपल्या मनाला एखादा विषय स्पर्शला की त्याच्यातून जे शब्द उमटतात ते जसे आले तसेही आपण लिहिले तरी कविता होते. ती मुक्त छंद असेल, कधी ती यमकबद्धही येऊन जाते, पण ते उत्स्फूर्त. पण गझलेमध्ये उत्स्फूर्त असतं, पण ते आपल्याला विशिष्ट गणितात बांधायचं. त्याचे वृत्त आहेत मात्रावृत्त, अक्षरगण वृत्त. मात्रा वृत्तामध्ये आपल्याला मात्रा मोजाव्या लागतात, पण अक्षरगण वृत्तामध्ये लगावली असते. गा म्हणजे गुरु आणि ल म्हणजे लघुची. तर असे वृत्त आहेत, बरेच वृत्त आहेत. त्या वृत्तामध्ये लगावली ज्या पद्धतीने असेल, एखादं वृत्त घेतल्यानंतर ज्या लगावलीचं जे बांधल्या गेलेलं वृत्त आहे त्याच बंधनामध्ये राहून शेवटच्या शेरापर्यंत आपल्याला गझल बांधायची असते.
1: तर मैत्रिणींनो, किती सुंदर गझल ज्योतीने आपल्यासाठी सादर केली.
4: फारच सुंदर गझल होती. सखू निघाली पंढरपुरा वेशीपासून आली घरा. जीवनाच्या मोहात हे एक व्यक्तिचित्रण आहे या ओळींमध्ये मी सांगितलेलं, परंतु तुम्ही मानवी भावनांचं संपूर्ण चित्रण याच्यामध्ये केलेलं आहे. या गझलेमध्ये फार सुंदर रीतीने केलेलं आहे.
1: मायाताई, तुम्ही आता परत काय आमच्यासाठी आणलंय? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हायकू खूप छान करतात.
4: हायकू तीन ओळींचा काव्यप्रकार हा जपानी काव्यप्रकार आहे. माझा हायकू संग्रह 1994 मध्ये प्रकाशित झालेला शिरीषबाईंची प्रस्तावना आहे त्याला. आणि हायकूचं आणखी तुम्हाला एक छान वैशिष्ट्य सांगते की हायकू हा डायरेक्ट तुम्हाला कल्पना, काव्य किंवा काव्य त्याच्यातले प्रकार असं सांगणार नाही किंवा कल्पनाशक्तीचा तिथे वापर नाहीये. निसर्गातलं एक दृश्य ते पाहून कवी एक क्षणभर स्तिमित होतो आणि जो उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडतो म्हणजे हायकू. आणि अनुभवानुसार का वाचक जसा त्याचा अर्थ लावतील तसा तो अर्थ बदलतही जातो. म्हणजे वाचकांचे अनुभव, त्यांची कल्पनाशक्ती यावर एका हायकूला अनेक अर्थ मिळू शकतात. रसिकांची आकलन शक्ती देखील त्यामध्ये खूप साथ देते आणि हायकूचे अनेक अर्थ छान रीतीने आपल्याला मिळू शकतात. एक हायकू मी तुम्हाला सांगते, तुम्हाला तुम्ही त्याचे दोन तीन जणींनी अर्थ सांगा. हा, तुम्हाला काय वाटलं? खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब. पहिली ओळ ही ओळ थोडी मोठी झालीये पण ही चालते. खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब, काही थांबले काही ओघळले.
1: वा खूप सुंदर. जीवनाशी निगडीत असा हा हायकू आहे.
5: मायाताई तुम्ही म्हटलात की याचा अर्थ सांग. असं बऱ्याच वेळा होतं की आपल्याला आवंडा येतो, डोळ्यापाशी आसव जमा होतात, काही ओघळतात आणि काही आपण महत् प्रयासाने परत पाठवतो.
4: धन्यवाद. आणखी एक दोन हायकू सादर करते. रखरखणारं ऊन, रखरखणारं ऊन अंगावर झेलत होता, गुलमोहर फुलत होता.
1: वा वा वा वा क्या बात है, क्या बात है. सुंदर सुंदर. संध्या,
2: थेट तुम्हाला समुद्र किनाऱ्यावरच नेणार आहे.
1: वा नक्की.
2: गोव्याला गेलो, एक प्रसंग आहे छोटासा की तिथं गेल्यानंतर त्या गर्दीमध्ये, त्या म्हणजे त्या गोंगाटामध्ये मला समुद्राचा गाजच ऐकायला मिळाला नाही. त्यामुळे मी ठरवलं की याला सकाळी सूर्योदयाच्या वेळेला गाठायचं. आणि म्हणून 5:30 वाजेला समुद्र किनारा गाठला. अगदी निवांत पौडलेला तो समुद्र आणि त्याचं जे रूप मला तिथं बघायला मिळालं, खरं तर मी त्याला त्याच रूपासाठी शोधत त्याच्यापर्यंत पोहोचले आणि मला जसा हवा होता तसा तो समुद्र त्यावेळेला भेटायला आलेला आहे.
1: वा.
2: तो कसा कुठल्या कुठल्या रूपात भेटला, पितृशक्ती जी मला भेटली ती खूपच अनोखी आहे. तुम्हालाही ती ऐकायला निश्चितच आवडेल अशी अपेक्षा करते. आणि मला भेटलेला समुद्र कसा होता ते मी सांगते. कवितेचे शीर्षक आहे हे अथांग सागरा. हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, कुठले ऋणानुबंध तुझे नि माझे, सांग ना रे जरा, मला सांग ना रे जरा. तुझे ते चारी दिशांना खळखळणारे, तुझे ते चारी दिशांना खळखळणारे अथांग पात्र पाहता क्षणी प्रथमच माहेरी आलेल्या लेकीला भरल्या नयनांनी कुशीत घेणारा हळवा प्रेमळ बाप वाटलास.
1: खूप छान.
2: तुझ्या सर्रक नेणाऱ्या लाटांवरचे कोमल मृदू तुषार माथ्यावरून गेलेत ना, तेव्हा हे समुद्रा, तेव्हा मायेने डोक्यावरून हात फिरवणारा आणि थरथर त्या हातांनी गालगुच्चे घेणारा माझा आजा मला वाटलास. हे सागरा, संध्येच्या लाल गुलाबी किरणांनी खुलणारे तुझे सालस निरागस ते रुपडे पाहिले ना, तेव्हा लाडक्या बहिणीच्या सौख्याच्या बाता ऐकून कौतुकाने आनंदाश्रू ढाळणारा आणि अत्यानंदाने नाकाचा शेंडा लाले लाल झालेला माझा ज्येष्ठ बंधू भासलास. तुला गंमत सांगू, हे दर्यासागरा, तुला गंमत सांगू, तुझ्या लाटांच्या ध्वनिकंपनांमधून ऐकू येणाऱ्या प्रत्येक स्वरात मनमोहनाच्या पाव्याचा सूर ऐकला, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. हे सागरा, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. सांग ना रे खळखळणाऱ्या सागरा, सांग ना, कुठले रूप मानू मी रे खरे, संभ्रम मनीच्या माझा कसा दूर होईल बरे. हे दर्या सागरा, हे रत्नाकरा, सरसरून अंगावर येणाऱ्या तुझ्या लहरी लाटांमध्ये स्पर्श मायेचा दाटला आणि खरे सांगू त्या मायेच्या स्पर्शामध्ये, त्या मायेच्या स्पर्शामध्ये मला तिथेही वर्षाव प्रेमाचा अमाप भेटला, मला वर्षा प्रेमाचा अमाप भेटला.
5: वा वा, खूप सुंदर संध्याताई. खरं तर सागर आणि प्रियकर यांचं नातं खूप जण जोडतात कवितांमध्ये, परंतु सागर आणि वडील त्यांचे आजोबा ही जी कल्पना आहे ती खूप अनोखी आहे.
2: आणि
5: एक सागराकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन यात दिला, अतिशय सुंदर अशी भाव

0: परस्परची कविता आपण सादर केली.
1: वा, खूप
0: छानच
1: सुंदर,
0: छानच.
1: खूप सुंदर.
2: या ठिकाणी हायकू, मुक्तछंद, चारोळ्या यांनी हा जो साहित्य सरिता मंचचा जो आपला जो कट्टा आहे त्याच्यातली जी गुंफण आहे त्यातली ही छान फुलं त्याच्यामध्ये गुंफली गेली. माझी पुन्हा एकदा एक गझल सादर करते मी आणि एक पुन्हा एक छानसं पुष्प गुंफण्याचा त्याच्यात मी एक प्रयत्न करते. गझल सादर करत असताना स्वतःची मूळची गझल घेण्याअगोदर आपल्याच गझलीतला एक मतला आणि दोन शेर जर सादर केले तर त्या गझलेला अजून चार चांद लागतात. माझ्या दुसऱ्या गझलेचा मतला आणि दोन शेर या ठिकाणी अगोदर सादर करते. एक मतला दोन शेर की लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. शेर घेते की चाल पोरी मोजलेल्या पावलांनी, चाल पोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो.
1: वा वा वा,
2: चाल पोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो. एक शेर आणखी घेते की भेटणे चोरून राणी छंद माझा,
1: बर
2: भेटणे चोरून राणी छंद माझा, सांग बोभाटा कसा गावास होतो.
1: सांग
2: बोभाटा कसा गावास होतो. जेव्हा आपल्या शेरांना वा वा वावाची दाद येते तेव्हा शेर सादर करायला फार उत्साह येतो. गझल आहे, गझलेचं शीर्षक आहे आत्ताच दे खुलासा.
1: बर,
2: उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, सांगू कसे घराला येताच दे खुलासा.
1: बर,
2: सांगू कसे घराला येताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, पक्षास कोण वाली इतकाच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. पुढचा शेर आवडीचा आहे की नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, पाणी विभागते का याचाच दे खुलासा. पाणी विभागते का याचाच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, उरला जगात हा का पैसाच दे खुलासा. उरला जगात हा का पैसाच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. शेवटचा शेर घेते. देशात माजलेला आकांत आज रोजी, देशात माजलेला आकांत आज रोजी, मौजे तराहतो का राजाच दे खुलासा, मौजे तराहतो का राजाच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा.
0: वा ज्योती, खूपच छान लिहितेस तू गझल. ही गझल ऐकताना आम्ही सगळ्या जणी अगदी मंत्रमुग्ध झालो होतो. आणि असे खुलासे वेळच्या वेळी मागितलेच पाहिजे, तेव्हाच जगणं सुंदर होण्याचा प्रयत्न सुरू होईल. खूप छान, खूप छान.
3: म्हणजे अशी सांगता खूप सुंदर केलेली आहेस, छान वाटलं
1: खरंच, खूप छान. तर मैत्रिणींनो, आजची आमची काव्य मैफल आजच्या ह्या आपल्याला सगळ्या भेटायला आलेल्या मैत्रिणींचं मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते की जळगाव आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपण ही काव्य मैफल रंगवली आणि आपल्या ह्या सगळ्या वनिता मंडळाच्या मैत्रिणींना सुद्धा देखील ती खूप आवडली असणार आहे निश्चितच.
4: नमस्कार.

सखे तू। साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम आता आपण ऐकलात। मैत्रिणींनो, आजची ही मुलाखत आणि त्यानंतरचा कार्यक्रम आपल्या रोजच्या आयुष्यात नक्कीच आनंद घेऊन येईल अशी आम्हाला आशा आहे। सखींनो, आता वेळ झालीये कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची, पण निरोप घेताना एवढंच म्हणेन, क्षण सोन्याचे, आठवणींचे सोबत नेहमी राहू द्या। पुन्हा भेटूच नवीन विषयासह, तोवर निरोगी रहा आणि आनंदी रहा। तेव्हा कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी आपली आता अनुमती घेतीये। नमस्कार। ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती।

श्रोतेहो, नामवंत गीतकार कवी पी सावळाराम यांचा आज जन्मदिवस. पी सावळाराम यांचे खरे नाव निवृत्ती राजी पाटील. पी सावळाराम यांनी शालेय वयापासूनच त्यांना काव्याची गोडी होती आणि पुढे ते शिक्षणासाठी सांगलीला त्यांनी महाविद्यालयात दाखला घेतला. तिथे त्यांना शिक्षक म्हणून लाभले थोर कवी माधव जुलियन म्हणजेच प्रोफेसर माधवराव पटवर्धन. तिथेच या सर्जनशील मनाच्या पी सावळाराम यांच्या काव्यकळा फुलू लागल्या. त्यांच्या संपर्कात ते आले आणि तेव्हा त्यांनी सौंदर्य नसते रंगात सौंदर्य असते अंतरंगात उघडून पाहे या ओळी असलेली काळा गुलाब शीर्षकाची कविता लिहिली. पी सावळाराम यांच्या अनेक कविता अनेक गीतं खूप गाजली. आज कार्यक्रमात ऐकूया त्यांनीच लिहिलेली काही छानशी गाणी. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत शिकलेली बायको या चित्रपटातील वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं हे गीत आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि उक्षा मंगेशकर यांच्यासह सहकारी यांनी गायलेलं.

श्रोतेहो, वर्ष 1943 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर पी सावळाराम हे कुर्ला मुंबई इथे रेशनिंग ऑफिसरमध्ये रुजू झाले. वर्ष 1949 मध्ये राघू बोले मैनेच्या कानात हे त्यांचं पहिलं भावगीत HMV कंपनीने ध्वनिमुद्रित केलं. राम राम पाहुणं या चित्रपटाचे गीतलेखनही त्यांनी केले. गीतलेखनाला वेळ देता यावा यासाठी कुर्ल्याच्या रेशनिंग ऑफिसमधला त्यांचा जो जॉब होता, त्यांची जी सरकारी नोकरी होती, ती त्यांनी सोडली. सुमारे 50 हून अधिक चित्रपटांच्या कथा पटकथांचे लेखक त्यांनी केले. त्यांच्या कवितेत भाव, भक्ती, कुटुंबातील संबंध हळुवारपणे गुंफले आहेत. आपण ते अनुभवतोच त्यांच्या प्रत्येक गीतामध्ये. त्यामुळे त्यांच्या सर्वस्पर्शी कविता पाहून कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी त्यांना जनकवी ही उपाधी दिली. कुसुमाग्रज असं म्हणतात की पी सावळाराम यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांद्वारे महाराष्ट्रातील असंख्य घरापर्यंत, नवे घरातल्या स्वयंपाकघरातही त्यांची गाणी, त्यांची गीतं पोहोचलेली आहेत. ऐकूया त्यांनीच लिहिलेलं पुत्रभावा ऐसा या चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत. संगीतबद्ध केलंय वसंत प्रभू यांनी.

श्रोतेहो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, आज 4 जुलै नामवंत गीतकार कवी पी सावळाराम यांचा आज जन्मदिवस. श्रोतेहो, आज गीतबहार या कार्यक्रमात आपण पी सावळाराम यांनी लिहिलेली काही छानशी गाणी ऐकतो आहोत. श्रोतेहो, पंढरपुरातील पुजाऱ्याच्या विळख्यात अडकलेला विठोबा पाहून पंढरीनाथ झडकरी आता पंढरी सोडून चला विनविते रुखमाई विठ्ठला, हे गीत पी सावळाराम यांना सुचलं. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा, हे गीतही सगळ्यांनाच भावलं. सर्वच घरात हा प्रसंग येतोच, तीनच कडव्यांचं हे गीत अगदी हेलावून टाकणारं. पी सावळाराम यांनी एकाहून एक सुरेख अशी भावस्पर्शी गाणी लिहिली. ते प्रत्येक गीत प्रत्येकाच्या मनाला अगदी स्पर्श करणारं. यानंतरचं असंच एक छानसं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत आहे, बायकोचा भाऊ या चित्रपटातील वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं.

लोकगीतं, भक्तिगीतं, चित्रपट संगीत याचा समावेश आहे. जनकवी ही उपाधी त्यांना मिळालेलीच होती. श्रोत्यो, घरातल्या स्वयंपाकघरापर्यंत अगदी प्रत्येक स्त्री मनाला, त्यांच्या भावनांना स्पर्श करणारी त्यांची अनेक गाणी, आणि ती प्रत्येक गाणी आपल्याला आजही ऐकली तरी तितकीच भावस्पर्शी वाटतात. ऐकूया यानंतरचं गीत. मोलकरीण या चित्रपटातील हे गीत आहे आशा भोसले यांच्या स्वरात. वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं.

श्रोतेहो पी सावळाराम यांना 1982 सालचा गदिमा पुरस्कार यांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. माने पी सावळाराम यांचं 21 डिसेंबर 1997 रोजी निधन झालं. अनेक भावस्पर्शी भावगीतं, भक्तिगीतं आणि चित्रपट गीतं तसंच लघुकथा त्यांनी लिहिल्या. आज त्यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने त्यांनीच लिहिलेले काही छानशी चित्रपट गीतं आपण गीतबहार या चित्रपटात संगीताच्या कार्यक्रमात ऐकली. कार्यक्रमातील शेवटचं गीत आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत आहे मोलकरीण या चित्रपटातील, माफ करा श्रोतो, बायकोचा भाऊ या चित्रपटातील हे गीत. आणि या गीताबरोबरच

श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात. दुपारचा 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल ते आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या ठीक 1:30.

आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन। केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ। केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित। काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू। आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत। राजस्थानात जोधपूर इथं राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं। राजस्थानात जोधपूर इथल्या विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं। 480 कोटी रुपये खर्चाच्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख आहे। आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधा यांच्याबरोबर शहराच्या ऐतिहासिक वारशाची छाप या नवीन इमारतीत पाहायला मिळते। सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास यावा याकरता सुरू केलेल्या उडान योजनेच्या सुधारित आवृत्तीचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। राजस्थानात बलोत्रा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याच्या परिसराचं तसंच इतर पायाभूत सोयीसुविधांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली। राजस्थान राज्य सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 तरुणांना नियुक्तीपत्रांचं वाटप मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आपला गणना अर्ज दाखल केला आहे। केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे। हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे। ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे। या सुधारित खरेदी दरामुळे

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल आणि त्याचबरोबर साठा उभारणीच्या प्रयत्नांनाही बळ मिळेल असं मंत्रालयानं नमूद केलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्याचा साठा पुरेसा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहिली आहे. स्वामी विवेकानंद यांची आत्मविश्वासपूर्ण, प्रगल्भ आणि संवेदनशील भारताची संकल्पना आजही देशाच्या वाटचालीस दिशा देत असल्याचं राधाकृष्णन यांनी सामाजिक माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रीय जाणीवेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्वामी विवेकानंदांचं योगदान अद्वितीय आहे. त्यांची प्रज्ञा आणि प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शन करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. तरुणाईला सकारात्मकतेची शिकवण देणारी स्वामी विवेकानंद भारतीय संस्कृतीचे भाष्यकार आणि युगप्रवर्तक आहेत अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वामी विवेकानंदांना अभिवादन केलं आहे. भारत आणि इस्रायल यांच्यातला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्रखरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. कांगो या देशात इबोला विषाणू संसर्ग झालेले 1,502 रुग्ण सापडले असून या संसर्गामुळे 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या देशात संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. सध्या 628 रुग्ण विलगीकरणात असून 229 जण या संसर्गातून बरे झाले आहेत अशी माहिती कांगोच्या आरोग्य संस्थेनं दिली आहे. विषाणू संसर्ग कांगोच्या इतर प्रांतातही पसरत असल्याचं वृत्त आहे. युगांडामध्येही या संसर्गाचे 20 रुग्ण आढळले आहेत. या भागात सुरू असलेल्या सशस्त्र संघर्षामुळे रुग्णशोध आणि उपचारात अडथळे येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयतुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाची तयारी तेहरानमध्ये सुरू आहे. हा कार्यक्रम 6 दिवस चालणार असून इराणचे अध्यक्ष मसूद पेजश्कियान, संसद अध्यक्ष मोहम्मद बघेर खलिफाफ, परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची, रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख अहमद वाहिदी या मान्यवरांनी दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली आहे. भारताच्या वतीनं बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा यांनी खामेनी यांना आदरांजली वाहिली. रशिया, चीन, अफगाणिस्तान इत्यादी देशांचे प्रतिनिधी आदरांजली कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. येत्या 9 जुलै रोजी मशाद शहरात खामेनी यांच्या पार्थिवावर दफन संस्कार केले जातील. त्यानंतर 40 दिवस इराणमध्ये राष्ट्रीय दुखवटा लागू राहील. क्रोएशिया ग्रँड बुद्धिबळ स्पर्धेच्या रॅपिड प्रकारात भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं धडाकेबाज खेळ केला. काल झालेल्या 3ही सामन्यात विजय मिळवत त्यानं फ्रान्सच्या अलीरेझा फिरौजा याच्याशी बरोबरी साधत स्पर्धेत संयुक्त आघाडी घेतली आहे. प्रज्ञानंद यानं इव्हान सारिक, बॉगदन डॅनियल डियाक आणि अनिश गिरी यांचा पराभव केला.
दरम्यान विद्यमान विश्व

0: याआधी माजी विजेत्या अर्जेंटिनानं कॅबो वेर्डचा 3-2 असा पराभव केला. लिओनेल मेस्सीनं अर्जेंटिनाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं. याशिवाय इजिप्त आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात 1-1 अशा गोल बरोबरीनंतर झालेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये इजिप्तनं ऑस्ट्रेलियाचा 4-2 गोलनं पराभव केला. आंतरराष्ट्रीय सहकार दिवसानिमित्त आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग आणि लगतच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओदिशाच्या अनेक जिल्ह्यात जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागानं ही स्थिती पुढील 2-3 दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओदिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येत्या सोमवारपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. रेड अलर्ट लक्षात घेता नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण आणि डोंबिवलीमधल्या शाळांना पूर्ण दिवस तर मुंबईतल्या शाळांना दुपारच्या सत्रात सुट्टी देण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी पाणी साठ्यांमध्ये वाढ होत आहे तर अनेक नद्यांचं पाणी वाढल्यानं धरणं भरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू. आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा ऐका लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: धाराशिव जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणी टंचाई संदर्भात पाणीसाठे तपासणीसाठी भरारी पथक स्थापन. योग दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा. आणि केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त धाराशिव जिल्ह्यात विश्वास, विकास आणि जनकल्याण अभियानाला सुरुवात.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
3: संभाव्य एल निनो परिस्थितीमुळे धाराशिव जिल्ह्यात भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं खबरदारीची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सिंचन प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच कोणत्याही प्रकारचं अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकांनी केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संभाव्य अल निनो परिस्थितीच्या अनुषंगानं पाणी टंचाई, सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा, उपयुक्त जलसाठ्याची सद्यस्थिती तसंच चारा टंचाईसारख्या विषयांचा आढावा घेण्यात आला. धाराशिव जिल्ह्याला अधिक हिरवेगार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेनं नेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या हरित धाराशिव अभियान 2026 या उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक वनीकरण विभागानं निसर्गाच्या विविध आव्हानांवर मात करत तब्बल 35 लाखांहून अधिक दर्जेदार रोपांची निर्मिती केली आहे. 15 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात वन महोत्सव साजरा करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं यात सहभागी होण्याचं आवाहन सामाजिक वनीकरण विभागानं केलं आहे. विधान परिषदेच्या धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांचा 719 मतांनी विजय झाला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव केला. आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. धाराशिव इथं श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात यानिमित्त योगाभ्यास घेण्यात आला. सुमारे 700 नागरिक यात सहभागी झाले होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यात 19 मंडळांमध्ये योग दिनाचा कार्यक्रम पार पडला.

0: धाराशिव जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ होऊन संतुलित लिंग गुणोत्तर राखलं जावं तसंच गर्भलिंग निदानास प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याच्या उद्देशानं पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत धाराशिव जिल्हा सल्लागार समितीचं पुनर्गठन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील लिंग गुणोत्तरात सकारात्मक वाढ घडवून आणण्यासाठी जिल्हा सल्लागार समिती सातत्यानं कार्यरत आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्यात राबवण्यात आली. याअंतर्गत 5 वर्षाखालील बालकांच्या लसीकरणासाठी ग्रामीण भागात 1101 आणि शहरी भागात 125 अशा एकूण 1226 लसीकरण बूथची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांवर गर्भवतींसाठी विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली. याअंतर्गत जिल्ह्यात 3941 गर्भवतींची तपासणी करण्यात आली. शिवराज्याभिषेक दिन, जागतिक पर्यावरण दिन तसंच केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपच्या वतीनं प्रत्येक बूथवर 21 वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. तेर इथून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विश्वास विकास व जनकल्याण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत विविध लोककल्याणकारी कार्यक्रम राबवले गेले. यात मतदारसंघातील 500 प्रतिष्ठित व्यक्तींची भेट, प्रगती पथ यात्रा, आयुष्मान भारत, पीएम आवास, लखपती दीदी यासारख्या योजनांसाठी नोंदणी शिबिरे, नैसर्गिक शेती कार्यशाळा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याच्या योगपटूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. हिंदवी चौरे हिनं सब ज्युनियर वयोगटातील फॉरवर्ड बेंडिंग प्रकारात उत्कृष्ट कौशल्याचं प्रदर्शन करत सुवर्ण पदकाची कमाई केली. तिच्या या यशामुळे भारताच्या पदक तालिकेत मोलाची भर पडली असून ती जागतिक योगासन स्पर्धेसाठी भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारी जिल्ह्यातली दुसरी योगपटू ठरली आहे. धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे योगपटू सतीश साबळे यांनी वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावत वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देवीदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आमचे हे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील ऐकू शकता आहात. दुपारचे 1:45 आणि 32 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देशभक्तीपर गीत. आकाशवाणी मुंबई गायक वृंदांच्या स्वरातील हे गीत आहे साने गुरुजी यांचं.

0: भूमानंद भोगम यांच्या स्वरातील हे गीत श्रोतेहो आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 आणि 20 सेकंद झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोतेहो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी अनिल यांच्या उशिराचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
2: श्रोते हो, बऱ्याचदा आपल्याला हवं असतं तेव्हा एखादी गोष्ट मिळेलच असं सांगता येत नाही, पण जेव्हा ती मिळते तेव्हा मग आयुष्यातला सगळा कोरडेपणा आपोआप दूर होतो. आणि अशाच आशयाची एक कविता आहे, त्याचे कवी आहेत अनिल. कवितेचं शीर्षक आहे उशिराचा पाऊस. मराठीतली मुक्तछंद आणि दशपदी या काव्य प्रकाराचे कवी अनिल हे प्रणेते मानले जातात. ऐकूयात कवी अनिल यांची ही कविता. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती, कपाळीच्या घामामध्ये मिळवावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरतून निथळू द्यावा, कोरडे पडले ओठ उघडून वरच्यावरती चुंबून घ्यावा, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, खोटे भरवसे देत राहणे, बहाणे सांगणे, वेळा चुकवणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, वाट पाहणे, अधीर होणे, पाप शंका मनी उभ्या ठाकणे, पोटी धस्स होणे, धुसफुसणे, त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा, पाठघड्यांवर बसवून त्याच्याशी कोड कौतुकाचा खेळ खेळावा, असा उशिरा आलेला पाऊस तळ हातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती, कपाळीच्या घामामध्ये मिळवावा, असा उशिरा आलेला पाऊस तळ हातावर झेलून घ्यावा. श्रोते हो, यावर्षी मात्र ही कविता अगदी आपल्याला तंतोतंत जुळते नाही, पण खरं सांगू का, या कवितेतला पाऊस हा केवळ निसर्गातलाच पाऊस नाही तर तो जीवनात उशिरा लाभलेला आनंद, प्रेम, आपुलकी, समाधान किंवा एखादी खूप उशिरा मिळालेली भेट ह्याचं प्रतीक आहे. आणि कवी असं म्हणतो

0: म्हणतात की असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, डोळ्यात साठवावा आणि मनभर अनुभवावा देखील. पण त्याला तू का उशिरा आलास याचा जाब मात्र विचारू नये, त्याच्यावर रुसूनही बसू नये, या उलट त्याचं अगदी प्रेमाने स्वागत करावं. श्रोते हो, अनेकदा आपण एखाद्या गोष्टीची इतकी वाट पाहत असतो की ती मिळाल्यावर आनंद व्यक्त करण्यापेक्षा ती उशिरा का बरं मिळाली ह्याचंच जास्त दुःख वाटतं. पण आपल्याला ह्या कवितेत अनिल असं सांगतात की आलेल्या सुखाला उशिराचा दोष न देता त्याचा मनमुराद आनंद लुटायला हवा. का माहितीये? कारण भूतकाळातल्या तक्रारींपेक्षा वर्तमानात जे समाधान मिळणार आहे ना, ते जास्त महत्वाचं असतं. आणि प्रतीक्षाची वेदना, भेटीचा आनंद, स्वीकार ह्या सगळ्याचा सुंदर संगम आपल्याला या कवितेत अनुभवायला मिळालाय. खरे श्रोते हो, जीवनात प्रत्येक उशिरा येणाऱ्या आनंदाकडे असंच सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश ही कविता देते. आणि म्हणूनच यावर्षीही उशिरा आलेला पाऊस आपण असाच मस्त अनुभवूयात.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी अनिल यांच्या उशिराचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 2 वाजत पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर परिणाम. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
3: नमस्कार शेतकरी बंधु भगिनींनो, पीक उत्पादन वाढीसाठी दर्जेदार बियाणं आवश्यक असतं. बियाण्यांची उगवण क्षमता चांगली असेल तर एकरी झाडांची संख्या अपेक्षित मिळते. यंदाच्या अलनिनोचं सावट आणि बदलत्या हवामानामुळे पर्जन्य वितरणातील तफावत यामुळे पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरीप हंगामात कमी पावसाच्या स्थितीत बियाण्याच्या उगवणीवर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करून हवामानानुसार सुरुवातीपासूनच योग्य तांत्रिक नियोजन करणं आवश्यक आहे. पुरेसा वाफसा असल्यास जमीन अंकुरणासाठी आवश्यक असते. कमी ओलाव्यामुळे बियाण्यास पाणी उपलब्धतेस अडथळा येतो. अतिपावसामुळे ऑक्सिजनचा अभाव होऊन बियाणं कुसतं. प्रत्येक पिकासाठी विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते. खरीप पिकांना उबदार तापमान आवश्यक असतं. खूप कमी किंवा जास्त तापमानामुळे उगवण मंदावते. तापमान स्थिर राहणं गरजेचं असतं. साधारण 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. सलग किंवा चांगला 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होत नाही आणि जमिनीत किमान 6 ते 9 इंच खोलीपर्यंत चांगला ओलावा तयार होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई करू नये. लागवडीसाठी कमी दिवसात निघणारं आणि कमी पाण्यावर तग धरणाऱ्या वाणांची निवड करावी. जास्त पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी मका, बाजरी, ज्वारी, मटकी, मूग, उडीद किंवा सोयाबीन या पिकांना प्राधान्य द्यावं. एकच पीक घेणं टाळावं. विविध पिकं घ्यावीत. एखादं पीक अयशस्वी झालं तरी इतर पिकांमधून उत्पादन मिळतं. उगवण क्षमता तपासणीमध्ये 70 ते 80 पेक्षा जास्त दाणे उगवले तरच ते बियाणं शेतामध्ये पेरावं. अन्यथा पेरणीचं अंतर किंवा बियाण्याचं प्रमाण वाढवावं. लागवडीपूर्वी शिफारसीमध्ये बीजप्रक्रिया करणं आवश्यक आहे. जास्त प्रमाणात नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा. माती परीक्षणानुसार संतुलित खतांचा वापर करावा. सेंद्रिय खतांचा वापर वाढवला तर जमिनीची जलधारण क्षमता सुधारते. वाणानुसार उगवण क्षमता आणि जोम वेगवेगळा असतो. नेहमी प्रमाणित आणि शिफारस केलेल्या वाणाचं बियाणं वापरावं. जुनं बियाणं वापरल्यास उगवण कमी होते, रोपांची वाढही कमजोर राहते. चालू हंगामातील किंवा वैधता कालावधीतील बियाणं वापरणं फायदेशीर ठरतं. बियाणं श्वसनासाठी ऑक्सिजन वापरतं. कडक जमीन पाणी साचणं यामुळे हवा खेळती राहत नाही. ऑक्सिजन अभावी बियाणं गुदमरून मरतं. यासाठी जमीन भुसभुशीत असणं आवश्यक आहे. जमिनीतील हानिकारक जीवाणू, बुरशी आणि कीटक म्हणजेच हुमणी, वाळवी

0: मुंग्या कोवळ्या कोंबाला किंवा बियाण्याला खाऊन टाकतात, त्यामुळे शेतामध्ये झाडांची संख्या कमी होते. यासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणं आवश्यक आहे. योग्य बीजप्रक्रियेमुळे बियाण्याचं रोगांपासून संरक्षण होतं आणि उगवण सुधारते. पाऊस लांबल्यास पिकाच्या ओळीमध्ये कोरडा पालापाचोळा किंवा पेंढा टाकून जमिनीतून पाण्याचं बाष्पीभवन रोखावं. पाऊस थांबताच शेतामध्ये हलकी कोळपणी करून जमिनीच्या भेगा बुजवाव्या, त्यामुळे जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. पेरणी बियाण्याच्या आकारापेक्षा 3 ते 4 पट जास्त खोलीवर करावी. लहान बियाणं कमी खोलीवर, मोठं बियाणं थोडं जास्त खोलीवर पेरावं.
1: बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर परिणाम याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा. कृषीवाणी हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
3: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
4: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
3: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
5: के हम खो गए प्यार की रागिनी में.
3: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठपोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:05 आणि 10 सेकंद झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
6: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा.
7: नमस्कार श्रोते हो. लहान मुलांमध्ये हर्निया हे बऱ्याच जणांनी ऐकलेलंही नसते, तर लहान मुलांमध्ये हर्निया होऊ शकतो का? हर्निया हा मुलांमध्ये सर्वात सामान्य शस्त्रक्रिया लागणाऱ्या आजारांपैकी एक आहे. यात पोटातील आतडे किंवा इतर उती पोटाच्या भिंतीतील छोट्या उघड्या मार्गातून जांघेत किंवा अंडकोशात येतात. मुलांमध्ये हर्निया हा बहुतेक वेळा जन्मजातच असतो. तो त्याचं वजन उचलण्याशी किंवा दुसऱ्या कोणत्या आजाराशी काही कनेक्शन नसते. मुलांच्या जांघेत किंवा अंडकोशात येणारी जाणारी जर सूज दिसत असेल तर हे त्याचं सामान्य लक्षण आहे. मुलं रडत असताना, खोकताना किंवा खेळताना ती सूज असते आणि झोपल्यावर ती सूज कमी होते. बहुतेक वेळा हर्नियामुळे वेदना काहीच होत नाही, पण सूज कायम राहते. वेदना होणे किंवा उलट्या होणे किंवा मूल खूप अस्वस्थ होणे ही धोक्याची चिन्ह असतात. हर्निया मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो, पण मुलींमध्येही तो होऊ शकतो. मुलींमध्ये जांघेच्या भागात येणारी सूज हे त्याचं मुख्य लक्षण आहे. काही वेळा हा हर्नियाच्या पिशवीमध्ये अंडाशय म्हणजे ओव्हरी अडकू शकते, त्यामुळे मुलींमध्ये हर्नियाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. जांघेत कोणतीही येणारी जाणारी गाठ किंवा सूज दिसल्यास बालशल्य विशारदांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. बऱ्याचशा पालकांना असं वाटते की बाळ आता लहान आहे, मोठं झालं की हर्निया कमी होईल, तर ही चुकीची समजूत आहे. मुलांमध्ये हर्निया स्वतःहून कधीही बरा होत नाही आणि निदान झाल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला हा नेहमीच दिला जातो. यात धोके काय आहेत? इलाज न करण्यामुळे हर्नियाचे आतडे अडकू शकते, अशावेळी रक्तपुरवठा बंद होऊ शकतो आणि तातडीची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. सामान्यतः बाळ जितकं लहान तितक्या लवकर उपचार करणं गरजेचं असू शकते, त्यामुळे इथे वयाचं काही पाबंद नाही आहे. जर बाळ लहान असेल तर हर्निया लवकर करणं आवश्यक आहे. विशेषतः नवजात बाळांमध्ये आणि लहान अभ्रकांमध्ये शरीरातील अवयव अतिशय नाजूक असतात आणि त्यांची शारीरिक क्षमता मर्यादित असते, त्यामुळे शस्त्रक्रियेमध्ये अनावश्यक विलंब झाल्यास गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. हर्नियाची शस्त्रक्रिया अतिशय साधी आणि सुरक्षित असते. बहुतेक मुलांना त्याच दिवशी घरी जाता येते आणि काही दिवसात ते पुन्हा नेहमीप्रमाणे खेळू शकतात. लक्षात ठेवा, हर्नियाची गाठ येते जाते म्हणून ती बरी होत नाही. वेळेवर उपचार केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि परिणाम उत्कृष्ट मिळतात. मुलगा असो किंवा मुलगी, जांघेत दिसणारी येणारी जाणारी गाठ ही सूज नेहमी हर्नियाची खूण असू शकते. वेळेवर निदान आणि शस्त्रक्रिया केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि मुलाचे आरोग्य पूर्णपणे सुरक्षित राहते. अजूनपर्यंत आपण लहान बाळांच्या विकारांचे निदान, त्यांची शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेचे वेगळ्या वेगळ्या पद्धती जसे ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरी ह्यावर माहिती करून घेतली. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाल्या आहेत. ह्या दुर्मिळ किंवा घाबरण्यासारख्या गोष्टी राहिल्या नाहीत. योग्यवेळी निदान, अनुभवी बालशल्य चिकित्सकांकडून उपचार आणि सुसज्ज रुग्णालयातील सुविधा यामुळे आज बहुतेक शस्त्रक्रियांचे परिणाम अत्यंत चांगले मिळतात. त्यामुळे बाळास कुठलाही विकार आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा आणि शस्त्रक्रियेला घाबरू नका.
6: श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
1: हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
8: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
9: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
8: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 2:10:25 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, आजच्या भागामध्ये आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एकूणच महाराष्ट्राच्या ज्या काही नद्या आहेत त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणकोणत्या महत्त्वाच्या सूत्रांचा आपण वापर करू शकतो. तुम्हाला जवळजवळ 12 राज्यांमध्ये तुम्ही नदी पुनर्जीवनाच्या मोहिमेचं नेतृत्व करत आहात तुम्ही, तर तुम्ही काय सांगाल?
2: आता बघा, सर्वात इम्पॉर्टंट जो आहे आपल्या नदीचा जेव्हा आपण विचार करतो, जसं मी सुरुवातीला बोलले की नदीच्या छोटे छोटे ओळ हे नालेचा आयडेंटिफाय करून त्याचे डिमार्केशन करणं खूप गरजेचं आहे. आज आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण वारंवार 2009, 2015, 2019, 2023 ती GR काढलंय की आपल्याला डिमार्केशन करणं आवश्यक आहे. तसंच मी देशभराचा जो बाकीच्या स्टेटचा त्याबद्दल पण, कारण जेव्हापर्यंत आपण प्रॉपरली ह्या वॉटर बॉडीजचे किंवा नदीचे ओढे नालेचे जेव्हापर्यंत आपण प्रॉपर डिमार्केशन आणि नोटिफिकेशन खूप गरजेचं असतं. म्हणजे नोटिफिकेशन मिळालं म्हणजे ते नदीला प्रोटेक्शन मिळालं. आज जेव्हा आपण परदेशात बघतो, इक्वाडोर आणि बाकीच्या कंट्रीजमध्ये, त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांनी एक लिव्हिंग एंटिटीचा त्यांना दर्जा दिलेला, त्यामुळे तिथे बघा एकदम स्वच्छता आहे. आपण इथे मा मानतो, आपण म्हणतो लिव्हिंग एंटिटीचा आपल्या इथे पण दर्जा देतो, पण आपण शेवटी काय त्याच्याबरोबर आपण व्यवहार काय करतोय. त्याच्यामुळे खूप गरजेचं आहे आज की सर्वात आधी आपले सगळे ओढे नाले नदीचा डिमार्केशन करणं, नोटिफिकेशन करणं, जेणेकरून काय होईल की जिथे जे टाऊन प्लॅनिंग असू द्या की कुठलाही जर काही जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा जेव्हा आपण बोलतो, त्याची ड्रेनेज सिस्टम जी असते ती आपल्याला जर ड्रेनेज चॅनल्स आपल्याला समजते, म्हणजे स्ट्रीम ऑर्डर्स, म्हणजे छोटे स्ट्रीम ऑर्डर्स आणि छोटे छोटे नदी, जेव्हा की हा इरिगेशन डिपार्टमेंट WRD डिपार्टमेंटचं काम आहे एकदम प्रायोरिटीवर ह्या सगळ्यांचं डिमार्केशन नोटिफिकेशन करणं, तर माझं मते तर सर्वात आधी हे व्हायला पाहिजे. दुसरं आहे की जो लोकल कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये पण आपल्याला अवेअरनेस, कारण आज आपल्याला दिसतं

प्रिया सुरेश यांनी गायलेला सुरुवातीला राग नताई, त्यानंतर राग पूर्वी कल्याणी आणि आत्ताच आपण राग पिलू ऐकलात. हा राग आदी तालात निबद्ध होता. यांना व्हायोलिन साथ केली होती श्रीनाथ अय्यर यांनी, तर मृदुंगम साथ होती गणेश मुरली यांची. श्रोतेहो, याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आज नादब्रह्म अंतर्गत आपण कर्नाटक शैलीतील शास्त्रीय संगीत ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील श्रोतेहो आपण ऐकू शकता आहात.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
4: KHz श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 3 वाजता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किमती स्थिरीकरण धोरणांतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं सांगितलं. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शेतकरी महिला तसंच छोटे उद्योजक यांना बळ देण्यात सहकारी संस्था महत्वाची भूमिका बजावत आहेत असं उपराष्ट्रपतींनी त्यांच्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारताची परंपरा सर्वंकष बळ आणि आत्मनिर्भरता याचा पाया सहकारिता आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात सहकारी संस्था भरारी घेत आहेत असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. खरेदी किंवा वारसा हक्कानं 2019 अंतिम दिनांकानंतर शेतजमीन प्राप्त करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना PM किसान आणि नमो शेतकरी योजनांचे लाभ द्यावेत अशी मागणी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. उत्पादनाचा संपूर्ण खर्च सोसून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवणं अन्यायकारक असल्याचं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं म्हटलं आहे. प्रशासनानं पात्रता निकषांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांचं प्रलंबित आर्थिक सहाय्य प्रदान केलं नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यांमधली सहकारी संस्थांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य सरकारच्या सहकारी युनियनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या GDP मध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहेत असं सांगत फडणवीस यांनी सहकार चळवळ पुढे जाण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं, पर्यायानं त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते.

0: असल्याचं स्पष्ट केलं. सहकारी क्षेत्राला बळकटी येण्यासाठी कुशल कामगार तयार होणं आवश्यक असतं. यासाठी पूर्वी शिक्षण निधी असे, तो निधी पुन्हा सुरू करू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्र खरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबीसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या अनेक भागात पावसानं संततधार धरली आहे. राजधानी मुंबईसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. मुंबईतल्या स्थितीचं सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुसळधार पावसानं गेले 4 दिवस मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर या भागांना झोडपलं आहे. मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतल्या माटुंगा इथं तीनही रेल्वे मार्गांवरची वाहतूक सुमारे 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू असून रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागानं दिली आहे. काल रात्री माटुंगा परिसरात एक झाड उन्मळून पडल्यानं अनेक वाहनं खराब झाली, तर दादर इथल्या फुल मार्केट जवळही एक झाड कोसळलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून सर्व धरणातला पाणीसाठा वाढत आहे. मुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नाले देखील वाहत आहेत. परिणामी परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच समुद्राला दुपारी 2:50 भरती आहे. समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
2: राज्यामध्ये विशेषतः MMR रिजन असेल, 6 तारखेपर्यंत अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे. वादळं देखील येतील. आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे. लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे, जेणेकरून आता ज्या प्रकारे पाऊस आणि ज्या प्रकारचं वादळ आहे यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो. लोकांनी ते अलर्ट फॉलो करावीत आणि शक्यतोवर त्या अलर्ट प्रमाणे आपण त्या ठिकाणी बाहेर पडावं अशा प्रकारची माझी विनंती आहे.
1: मेट्रो मार्गिका 2A तांत्रिक बिघाडावर महामुंबई मेट्रोच्या पथकाने तात्काळ युद्धपातळीवर काम सुरू करून अल्पावधीतच तो दूर केला. या काळात प्रवाशांची गैरसोय कमीत कमी राहावी यासाठी बिघाडग्रस्त मार्गावर दुरुस्तीचं काम सुरू असतानाच दुसऱ्या मार्गावरून मेट्रो सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात आली. नवी मुंबई परिसरात गेल्या 4 तासात 49.50 मिलीलिटर पावसाची नोंद झाली. आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्यानं शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील उरण फाटा परिसर, वाशी सेक्टर 29, ऐरोली गाव सेक्टर 1, सानपाडा सेक्टर 2, APMC, MIDC परिसरात पाणी साचलं आहे, तर 6 ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. पालघर जिल्ह्यातही दमदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातले नाले भरून वाहत आहेत. जिल्ह्यातल्या तांदुळवाडी किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले 6 जण खराब हवामानामुळे किल्ल्यावरच अडकले होते. या पर्यटकांना सफाळी पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं. हे पर्यटक किल्ल्यावरून परतत असताना जोरदार पावसामुळे भरकटले होते.
0: ठाणे जिल्ह्यातही सातत्यानं पावसाच्या सरी येत आहेत. रायगड जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट रस्ता 3 ते 6 जुलै असे 4 दिवस पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सातत्यानं सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. एका आठवड्यात वार्षिक सरासरीच्या तब्बल 17% पाऊस पडला असून

0: गावात आतापर्यंत 29% पावसाची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द धरणातून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जालना मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या श्रीसंत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा उद्या जालन्याच्या JES महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. संत मुक्ताबाईची पालखी ही वारकरी संप्रदायातील मानाच्या 7 पालख्यांपैकी एक असून उद्या 7:30 ते 9:30 या वेळात हा रिंगण सोहळा होणार आहे. वाशिम जिल्ह्यात कुपटा घाटात काल सकाळी 10:30 सुमारास भरधाव डंपरनं कारला धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातात कारमधल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या शहापूरजवळ आज 2 बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 25 जण जखमी झाले. जालना वडीगोद्री महामार्गावरच्या गलाटी नदीच्या पुलावर सकाळी सुमारे 9:00 सुमारास ही दुर्घटना झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारनं कांद्यांच्या खरेदीभावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकारी शिक्षण निधी उभार करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 3:10 आणि 15 सेकंद झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 3:12 आणि 15 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. कार्यक्रमात ऐकूया योग जीवन, सुजाता भिडे यांचं भाषण. आज ऐकूया भाग तिसरा.
1: योगासनं केल्यामुळे आपण अनेक आजारांपासून आपला बचाव करू शकतो. नैसर्गिकरित्या निरोगी राहण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या नैसर्गिक उपायांमध्ये योगासनांचं महत्व अधिक वाढलं आहे. त्यामुळे योग जीवनी या मालिकेच्या तिसऱ्या भागात आज आपल्याशी संवाद साधणार आहेत मृदुला उर्फ सुजाता भिडे.

0: योग एक जीवनशैली या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक श्लोकाने सुरुवात करते. वपु कृशत्वं वदने प्रसन्नता, नाद स्फुटत्वं नयने सुनिर्मले, अरोगता बिंदु जयोग्निदीपनम, नाडी विशुद्धी हट सिद्धी लक्षणम. स्वास्थ्यपूर्ण उत्तम व्यक्तिमत्व म्हणजे काय आणि ते योगाद्वारे कसं प्राप्त करता येतं हे ह्या श्लोकात सांगितलेलं आहे. मागच्या भागात पतंजली प्रणित अष्टांग योग साधनेच्या यम नियम आसन व प्राणायाम या टप्प्यांचा आपण विचार केला. बहिरंग अंतरंगाला जोडणारा दुवा म्हणजे प्राणायाम. प्राणायामाच्या नित्य साधनेमुळे अंतरंग साधनेकडे जाण्याचा मार्ग सुकर होतो. पण असं जरी असलं तरी काही अंतराय किंवा काही विक्षेप कसे निर्माण होतात याचा विचार आपण या भागात करूया. माणसाचे अस्तित्व हे पंचकोशाच्या पातळीवर असल्याचं योगशास्त्रात सांगितलेलं आहे. कुठले हे कोश? तर अन्नमय कोश म्हणजे आपलं दृश्य शरीर. प्राणमय कोश म्हणजे आपलं जिवंत असताना आपल्या शरीरात काम करणारी प्राणशक्ती. मधोमय कोश म्हणजे आपलं मन. विज्ञानमय कोश, इथे सर्व तऱ्हेचं यथार्थ ज्ञान आहे. बुद्धीच्या स्तरावर काम करणारा हा कोश आहे. आनंदमय कोश, या पातळीवर सर्व आनंद असतो त्यामुळे संपूर्ण स्वास्थ्य असतं. हे सर्व कोश एकमेकांना जोडलेले आहेत. म्हणजे एका कोशातील असंतुलनाचा परिणाम दुसऱ्या कोशावर होणारच. आनंदमय कोशात सर्व आदर्श असल्यामुळे संपूर्ण गोष्टी जशा असायला हव्यात तशा असतात. विज्ञानमय कोशात विवेक जागृत आहे. मग नेमका बिघाड कुठे होतो? तर मनोमय कोशात. म्हणजे आपल्या मनात अनेक विचार असतात. मन ही अशी एक पातळी आहे की तिथे यथार्थ ज्ञान नसल्याने चुकांना प्रारंभ होतो. राग, लोभ, द्वेष, असूया, मत्सर आदी विकार, तसेच योग्य किंवा अयोग्य या वस्तुनिष्ठ विचारांऐवजी आपली आवड निवड तिथे सुरू होते आणि त्यामुळे ताण निर्माण होतात. मनाचा समतोल ढळतो. त्याचा परिणाम प्राणमय आणि अन्नमय कोशावर होतो. म्हणजे शरीर आणि मनावर होतो. आपल्या प्राणशक्तीवर होतो. श्वासावर होतो. मग घशाला कोरड पडणं, सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम उत्तेजित राहणं, त्यामुळे कार्यक्षमता आपली कमी होते आणि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडतं. मनोकायिक विचारांचा उद्भव इथूनच खरं तर सुरू होतो. आपलं मन हे मेंदूच्या माध्यमातून काम करीत असतं. आंतरिक क्लेश जेव्हा तणावामुळे निर्माण होतात तेव्हा हे प्रभावी आंतरिक क्लेश मेंदूचं काम वाढवतात. त्यामुळे मेंदूला अधिक रक्ताचा पुरवठा लागतो. ज्यावेळी मेंदू हा 20% अधिक रक्त मागू लागतो त्यावेळी जठर, आतडी, मणके या भोवतालचे स्नायू यांना होणारा रक्ताचा पुरवठा कमी पडायला लागतो. आणि मग असं सतत होऊ लागलं तर मग पोटाचे विकार आहेत, मणक्याचे विकार आहेत, इतर अनेक गोष्टींना आपलं शरीर बळी पडतं. म्हणजे अनेक रोगांना बळी पडतं आणि ह्या शरीराच्या इंटरनल सिस्टीमची कार्यक्षमता कमी होते. मग स्पॉन्डिलायटिस, कंबरदुखी, पचन संस्थेचे बिघाड आदी सर्व व्याधींना सुरुवात होते. आणि मग तुम्ही लक्षात घ्या की मुळात जर मनुष्य व्याधीग्रस्त असेल तर तो स्वतःचा विकास कसा साधणार आहे? याखेरीज स्पर्धात्मक जीवनामुळे आजकाल तणावजन्य डोकेदुखीचे प्रमाण खूप वाढलेलं आहे. विशेषतः हे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये दिसून येते. कारण शिक्षण क्षेत्रामधली स्पर्धा ह्याला कारणीभूत आहे थोड्याफार प्रमाणात. डोकेदुखीचे एकूण 220 प्रकार आहेत. परंतु सामान्यत 70% डोकेदुखी ही तणावग्रस्ततेमुळे होते. अतिताणामुळे कपाळाचे, कानाजवळचे, मानेचे आणि खांद्याचे स्नायू आक्रसतात. त्याला आपण स्पॅझम असं म्हणतो. त्यामुळे खांदे, मान, विशेषतः डोकं दुखायला लागतं आणि मग एक प्रकारची भीती, दडपण मनावर राहतं. आणि जिथे भीती दडपण आहे तिथे स्मृतीचं किंवा बुद्धीचं संवर्धन नाही, बुद्धीचा विकास खुंटतो. मग ह्या सगळ्यातून आपल्याला बाहेर यायचं असेल, या तणावजन्य आधीवादींपासून सुटका पाहिजे असेल, तर मन प्रसन्न असणं हे नितांत गरजेचं आहे. संत तुकारामांचं सुंदर वचन आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आपल्याला इथे कुठे सिद्धी मिळवायच्या नाहीये, पण जीवनशैली म्हणून योगाचा उपयोग केल्यानंतर शारीरिक स्वास्थता आपल्याला नक्की मिळवायची आहे. या संदर्भात वसिष्ठ मुनींचं सुंदर वचन आहे, आधी व्याधी विनिर्मुक्तम संतुष्टम यस्य मानसम. यापुढे जाऊन ते म्हणतात, आनंदम वर्धते देह शुद्धे चेतसी राघव. म्हणजे हे रामा, चित्तशुद्धी झाली तर सर्व शरीरात आनंद वाढतो. योग साधना करताना म्हणजे अंतरंग साधना करताना आराधना, उपासना, प्रार्थना, स्वाध्याय, सत्संग, जप, मंत्र, भक्ती आणि सात्विक आहार याची आपण सवय करून घेतली मनाला आणि अंतरंग साधनेची कास धरली तर याची परिणिती मनाच्या प्रसन्नतेत झाल्याशिवाय राहणार नाही. आपण म्हणतो ना की सात्विक आहाराचा परिणाम मनावर कसा काय होतो, यथा अन्नम तथा मनाहा, अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकारी. अन्न आपल्याला स्वास्थ्यपूर्णता पण देते आणि अयोग्य आहार घेतला तर विकारही निर्माण होतात. पतंजली मुनींनी देखील पातंजल योगसूत्रात म्हणूनच चित्त प्रसादनाचे अनेक मार्ग सांगितले. योग साधना करत असताना, विशेषतः अंतरंग साधना करत असताना ह्या सर्व गोष्टींचा आपण उपयोग केला तर अंतरंग साधना ही फार महत्वपूर्ण ठरते. म्हणूनच साधनेची सुरुवात आपण सुरुवातीला जरी आसनानी करत असलो तरी केवळ आसन करत थांबू नये, तर परिणामांच्या दृष्टीने आणखी पुढे जाऊन फुलाकडून सूक्ष्माकडे जाणं हे आवश्यक आहे. कसं आवश्यक आहे, कसं जाता येईल फुलाकडून सूक्ष्माकडे, हे आपण पुढील भागात पाहूया. तोपर्यंत विराम. हरिओम तत्सत.
1: श्रोते हो, योग जीवनी या मालिकेच्या तिसऱ्या भागात आपल्याशी संवाद साधत होत्या मृदुला उर्फ सुजाता भिडे.

श्रोतेहो मैत्रिणींनो, योग जीवन सुजाता भिडे यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकलीत. आज भाग तिसरा आम्ही प्रसारित केला आणि याबरोबरच वनिता मंडळ कार्यक्रमात आता इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी आपली रजा घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे. आपण ऐकत आहात एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. श्रोते हो, आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे 3:27:48 झालेले आहेत. आता ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया मिलिंद इंगळे यांच्या स्वरातील हे गीत.

मिलिंद निंगळे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं सौमित्र यांचं हे गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूया सलील कुलकर्णी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं संदीप खरे यांचं हे गीत.

सलील कुलकर्णी यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता इथे संपित आहोत. श्रोते हो, आपण ऐकत आहात एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत.

श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमात हार्निया या पोटाच्या विकाराबद्दल जाणून घेणार आहोत. खरं तर सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये आपण फार बारकाईनं आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. शरीर तर आपल्याला प्रत्येक आजाराचं इंडिकेशन देत असतं, पण आपल्याला त्याकडे लक्ष द्यायला सध्या वेळ नाही आहे. मग त्याचं रुपांतर भयानक अशा स्वरूपात होतं, मग आपण जागे होतो. तर हर्नियाच्या बाबतीत सुद्धा असंच काहीसं आहे. तर हा हर्निया नेमका का होतो, त्याची लक्षणं काय आहेत, त्याची कारणं काय आहेत, आणि तो जर चुकून झालाच तर त्याची उपचार पद्धती काय आहे, हे आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हर्निया या पोटाच्या विकाराबद्दल आज आपल्याला माहिती

0: आतलं काहीतरी जसं आतडं आहे ते बाहेर फुगल्यासारखं दिसतो.
1: अच्छा.
0: या विकाराला आपण नाव दिलेलं आहे हर्निया.
1: अच्छा.
0: आणि आपल्या देशात 15-20% लोकांमध्ये त्यांच्या आयुष्यात कधीतरी हे प्रॉब्लेम आढळतं.
1: डॉक्टर, या हर्नियाचे मग काही प्रकार आहेत का?
0: जेव्हा रुग्ण जे आमच्याकडे येतात ते सिम्पटम घेऊन येतात की काहीतरी फुगल्यासारखं पोटात दिसतंय म्हणून.
1: कुठल्या भागामध्ये नेमकं?
0: तर पोटाच्या भिंतीमध्ये सर्वसाधारण पुरुषांमध्ये जांघेच्या वरच्या भागला त्यांना ते गाठ दिसतात. त्याला इंग्लिशमध्ये आम्ही इंग्वायनल हर्निया असं नाव दिलेलं आहे.
1: अच्छा.
0: आणि जेंट्स आणि लेडीज दोघांमध्ये नाभीच्या भोवतीत हे गाठ दिसतात, त्याला अम्बलिकल किंवा पॅरअम्बलिकल असे नाव दिलेले आहेत.
1: अच्छा.
0: तर हर्नियाचं जसं तुम्हाला सांगितलं, काहीतरी वीकनेस आहे किंवा काहीतरी भोक पडतो आणि आतला काहीतरी गोष्टी बाहेर आपल्याला चामडीच्या खाली ते हातात लागतो फुगल्यासारखं किंवा गाठसारखं. तर जिथे जिथे कॉमनली हे दिसतात किंवा सर्वसाधारण दिसतात ते एक तर जांघेच्या भागी जेंट्समध्ये, आणि जेंट्स आणि लेडीज दोघांमध्ये नाभीच्या भोवतीत, आणि ज्या लोकांमध्ये पोटाचं काहीतरी ऑपरेशन झालेलं आहे त्या ऑपरेशनच्या ठिकाण पण कधी हे कमकुवतपणा येतो आणि त्याला आम्ही इन्सिजनल किंवा वेंट्रल हर्निया असं त्याला म्हणतात आम्ही.
1: अच्छा. मग ते ऑपरेशन कुठल्याही प्रकारचं झालं तरी त्या ठिकाणी होतं का?
0: हो, कुठल्याही प्रकारचा पोटाचा ऑपरेशन झाला तर त्या जागी जिथे ऑपरेशन झालेलं आहे,
1: जिथे टाके पोटाला दिसतात,
0: बरोबर, तर त्या जागी ते विकनेस आलं तर त्याला एक नाव आहे ज्याला आम्ही इन्सिजनल हर्निया असं म्हणतात.
1: अच्छा. पण डॉक्टर, तुम्ही विकनेस सांगताय तर विकनेस हा तर पूर्ण आपल्या शरीरासाठी असतो, तर फक्त तीच जागा का ती गाठ पकडते, काय नेमकं आहे?
0: आता ह्याच्यासाठी थोडंसं आपल्याला आपल्या पोटाची भिंती आहे त्याच्याबद्दल थोडंसं आपल्याला माहिती पाहिजे. तर पोटाच्या भिंतीमध्ये आपल्याला पुढे काही हाड नाही आहेत सपोर्टसाठी. तर पोटाची आतडी आहे किंवा जे बाकीचे अवयव आहे त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला 3 लेअरचे मसल असतात, स्नायू असतात.
1: अच्छा.
0: अच्छा. ह्या स्नायूचा जो स्ट्रेंथ आहे किंवा त्याचा जो आधार आहे तो त्या टोनवरती असतो, मसल टोन जे आपण म्हणतो ते.
1: अच्छा.
0: तर ह्याच्यामध्ये पोटाच्या दोन ठिकाणी जसं आपल्याला नाभी आहे, ते नाभी आपण म्हणतो की जन्मापासून जो स्कार आहे किंवा पॉइंट आहे तो जन्मापासून असतो कारण तिथेच ते आपला अम्बिलिकल कॉर्ड अटॅच असतो, तर तो एरिया सर्वात वीक पॉइंट आहे.
1: अच्छा.
0: तर स्ट्रेच किंवा वीकनेस किंवा जसं आपल्याला वजन आपला वाढतो किंवा आपण एक्सरसाइज करत नाही त्या लोकांमध्ये तो एरिया स्ट्रेच होतो आणि हे स्ट्रेच झाल्यामुळे तो एरिया वीकनेस होऊन हळूहळू त्याला गॅप पडतो, भोक पडतो आणि आतली जी आतडं आहे किंवा आतड्याचा वरचा एक कव्हर आहे तो बाहेर येतो.
1: अच्छा.
0: जांघेच्या भागेत जो पुरुषांमध्ये होतो त्याच्यामध्ये नैसर्गिक एक छोटासा कॅनाल म्हणतात त्याला, इंग्वायनल कॅनाल, जे आतला जो वॅस्क्युलर जे आपण नस वगैरे वळतो ते आतून पोटाच्या आतून ते बाहेर येतो, तर त्या गॅपमध्ये जे ऑलरेडी नैसर्गिक आहे तिथे वीकनेस झाली किंवा लहान वयांमध्ये त्याच्याबरोबर आतला एक सॅक सारखा बाहेर येतो त्याला आम्ही इंग्वायनल हर्निया म्हणतो. तर म्हणून ते जास्त जेंट्समध्ये किंवा पुरुषांमध्ये ते त्या टाईपचा गाठ आम्ही बघतो.
1: अच्छा. महिलांमध्ये नाही जांघेमध्ये गाठ तुम्हाला दिसत का? ही प्रमाण कमी आहे,
0: कमी प्रमाण आहे कारण 70-80% हे जे इंग्वायनल हर्निया आहे ते जेंट्समध्ये आहेत आणि फक्त अराउंड 3% किंवा 3% लोकांमध्ये ते स्त्रियांमध्ये आम्ही ते बघतो.
1: अच्छा.
0: आणि हे स्त्रियांमध्ये बाळ्या अवस्थेमध्ये म्हणजे जे एकदम लहान मुलांमध्ये असतात त्याच्यामध्ये ते दिसतात.
1: डॉक्टर प्रीती, मला नेमका हाच प्रश्न विचारायचा आहे की याला वयाचं काही बंधन आहे का? म्हणजे लहान मुलांमध्ये हर्निया दिसतो का?
0: बिलकुल दिसू शकतो. जन्मजात शिशूपासून किशोरावस्थेपर्यंत म्हणजे 18 वर्षापर्यंत हे प्रकार कंजेनायटल हर्निया असं मानलं जातं. आणि ह्याचा जो मी आता तुम्हाला जसं सांगितलं की तो जो रास्ता आहे जो नैसर्गिक आहे त्याच्यामध्ये थोडंसं वीकनेस किंवा त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये थोडंसं आतली एक पिशवीसारखं बाहेर येते आणि कधी कधी आतडं पण येऊन लहान वयामध्ये म्हणजे बाळांमध्ये पण ते जाऊन अडकू शकते.
1: अच्छा. मग हे लहान मुलांचं आईला कसं दिसून येतं, आईने कसं लक्ष ठेवायला पाहिजे ह्या गोष्टीकडे?
0: फुगल्यासारखं दिसेल तिकडे आणि रडताना किंवा उभं राहिल्यावर ते जे जांघेच्या एरियामध्ये तो दिसतो किंवा नाभीच्या एरियामध्ये दिसतो आणि झोपल्यावर ते बसून जातो.
1: अच्छा. पण

0: गाठ हर्नियाची जी आहे ती काही दुखते का?
1: तुम्ही एकदम बरोबर प्रश्न विचारला सुचेता. ह्याचा सर्व लोकांमध्ये हा एक गैरसमज आहे की गाठ दुखल्यावरतीच आपण डॉक्टरकडे जायचं. पण हर्निया जसं मी तुम्हाला आधी समजवलं ते भिंतीमध्ये कमकुवतपणा आहे. आता आपल्याला फक्त गाठ दिसतात आणि सर्वसाधारण सगळ्या लोकांमध्ये हेच एक प्रकार असतो की गाठ आहे पण ते बरेच वर्ष आहे मला त्रास देत नाही तर बहुतेक त्याच्यामध्ये आपल्याला काही करायची गरज नाही पडू शकते. पण हा प्रॉब्लेम असा आहे की जो भोक आहे किंवा जो वीकनेस आहे तो लहान असून म्हणजे 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर कधी कधी त्याच्यापेक्षा लहान असल्यावर आतली अतडी फसून गेली म्हणजे त्या गॅपमध्ये फसून गेली तर तो इमर्जन्सी सिच्युएशन येऊ शकतो. आणि त्या सिच्युएशनमध्ये जेव्हा आतडी चा जो रक्तप्रवाह आहे तो बंद झाला तर जो आतडी फसलेली आहे त्याला काळपणा येऊन त्याला आम्ही जे गँग्रीन म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला आमच्या सर्जरी लँग्वेजमध्ये स्ट्रँग्युलेटेड हर्निया.
0: अच्छा.
1: हे प्रकार लगेच म्हणजे जीवाला धोकापर्यंत पेशंटला त्रास होऊ शकतो आणि इमर्जन्सीमध्ये आम्ही ऑपरेशन करतो. तर कुठेही असं गाठ आलं लक्षात आणि आमच्याकडे जे येतात ते बरेच वर्ष म्हणजे डाबीच्या बाजूला जे गाठ आहे ते बरेच वर्ष घेऊन येतात. कारण एक तर त्यांना लक्षात येत नाही, बरेच वर्षाआधी जो नाभीचा आकार आहे तो हळूहळू हळू पुढे येतो, मग त्याचा जो फ्लॅट होऊन जातो, मग त्याला फुगा येतो पण तरीही दुखत नाही. तर ह्या स्टेजमध्ये त्यांना वाटतो की बाबा मला काहीतरी दिसतंय हातात आंघोळ करताना किंवा हात लागताना पण तरीही त्यांना लक्षात येत नाही की हे हर्निया असायची भीती आहे म्हणून. तर जे आम्हाला कॉम्प्लिकेशन्स आढळतात ते आपल्याला अवॉइड करायचं किंवा प्रिव्हेंट करायचं आहे. तर ज्या लोकांमध्ये त्यांना वाटतो की मला कुठेतरी असं गाठ दिसतंय तर ते चेक केलेलं बरं.
0: अच्छा. मग तुमच्याकडे डॉक्टर मोठ्या वयोगटातली जी मुलं ते काय तक्रारी घेऊन येतात आणि येतात का?
1: हो हो ते येतात. जसं तुम्हाला सांगितलं ते जे इंग्वायनल हर्निया आहे किंवा जांघेच्या साईडला हर्निया आहे तर जे पुरुष आहेत ते येतात की माझ्या जांघेच्या कडे मला गाठसारखं दिसतंय.
0: अच्छा.
1: आणि अर्ली स्टेजमध्ये जेव्हा ते त्यांना कळते ते झोपताना किंवा असं फ्लॅट होताना तो हर्निया बसतो किंवा गाठ बसतो हे क्लासिकल सिम्पटम आहेत. ते लक्षण ते तसंच आम्हाला सांगतात की झोपताना ते जातो आणि आम्ही जेव्हा उभं राहतो किंवा खोकला करतो तेव्हा ते दिसतं आणि कधी कधी जड वाटतो की तो जागा असं वाटतं की काहीतरी आहे ते जड वाटतो. आणि थोड्या वर्षानंतर किंवा महिन्यानंतर ते अनप्रेडिक्टेबल आहे पण थोड्या महिना किंवा वर्षानंतर तो गाठ बसत नाही परत तसंच राहतो. आणि लेट स्टेजमध्ये तो दुखतो किंवा त्याच्यावरती जसं तुम्हाला आधी सांगितलं की आतडी फसली किंवा काहीतरी त्याचा रक्तप्रवाह गेला तर ते खूप दुखून उलट्या घेऊन किंवा ते कॉम्प्लिकेटेड स्टेजमध्ये पण आमच्याकडे येतात.
0: अच्छा. मग ती गाठ हाताला लागते कशी? टणक असते, मऊ असते, कशी असते साधारण आणि आकार काय असतो तिचा?
1: बेसिकली तिथे त्याच स्पेसिफिक जागी जसं जांघेच्या वरच्या म्हणजे जे पोट आणि जांग आहे त्या जंक्शनला तिथे गाठ दिसतात. हाताला लागेल ते मऊ पण लागू शकतो, थोडासा फर्म लागतो हाताला. कडक ऍक्च्युली लागायला नाही पाहिजे कारण कडक म्हणजे ते थोडंसं जास्त वेळ तिथे बसल्यासारखं जेव्हा ते टिश्यू असतो तेव्हा ते तसं कडक दिसतो. पण मोस्टली ते मऊ दिसतो आणि हाताला मऊ लागतो आणि आपण झोपल्यावरती आपण जर थोडस त्याला हात लावलं तर आपोआप आत जातो.
0: आणि बेंबीजवळची गाठ जी असते ती
1: बेंबीच्या वळची सिमिलर आहे म्हणजे आपण पहिलं जेव्हा सुरुवातीला आपण खोकला केला किंवा आपण उभं राहून बेंबीच्या जागेवरती आपण हात लावला तर आपण काहीतरी तिकडे नॉर्मल पेक्षा काहीतरी विचित्र वाटतो की काहीतरी आहे आतमध्ये गाठ सारखं दिसते आणि तो जागा लहान आहे तर आपल्याला काही एवढं समजत नाही की तो कडक आहे की मऊ आहे. पण युजली थोडस मऊ कडक त्यामध्ये थोडस फील होतो आणि ते वाढत गेल्यानंतर तो जागा जो आहे झोपल्यावरती सुद्धा तो जागा फुगल्यासारखा दिसतो
0: म्हणजे बेंबीच्या जवळचा.
1: बेंबीच्या जवळचा कारण तिकडचे जे भोका आहे ते युजली लहान असतात तर अडकण्याची भीती जास्त असते.
0: अच्छा.
1: तर ते जेव्हा थोडे महिने किंवा वर्ष गेले तर ते तसंच राहतो, फुग्यासारखंच राहतो. आणि अजून आपण त्याच्यावरती दुर्लक्ष केलं तर वरची जी चामडी आहे ते एकदम पातळ होऊन जाते.
0: अच्छा.
1: आणि कलर थोडासा रेडिश होतो किंवा ब्लूश होऊ शकतो. तर त्याचे ते असे पण पेशंट येतात खूप दुर्लक्ष करून पूर्ण फुग्यासारखं म्हणजे

0: इटली आपण बघितलं तर फुगाच दिसतो तिकडे.
1: अच्छा, मग डॉक्टर असं काही आहे का की याचं पुरुषांमध्ये प्रमाण जास्त आहे हर्नियाचं, महिलांमध्ये कमी आहे, किंवा काय आपण याचं प्रमाण ठरवू शकतो?
0: बिंबीच्याकडचा जो हर्निया आहे ते लेडीजमध्ये किंवा स्त्रियांमध्ये थोडंसं जास्त आहे, आणि याचं कारण मुख्य दोन तीन आहेत. एक तर लेडीज जास्त कसरत करत नाही, म्हणजे जे एक्सरसाइज पोटाचं असो ते जास्त करत नाही. सेकंडली आणि मोस्ट इम्पॉर्टंटली गर्भधारण, गर्भधारणमध्ये पूर्ण जो स्नायू आहे तो स्ट्रेच होतो, आणि गर्भ झाल्यावर आपण व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर तो वीकनेस जो स्ट्रेचमुळे झालेला आहे ते परत परत गर्भधारण झाल्यावर ते अजून राहतो.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यामुळे सर्वात परत वीकनेसचा जो पॉईंट आहे तो नाभी आहे, तर तिथे आम्ही लेडीजमध्ये थोडंसं जास्त बघतो. सेकंडली जे लठ्ठपणा आहे किंवा ट्रंकल ओबेसिटी, म्हणजे जे पोटावरचा जो चरबी आहे ते परत लेडीजमध्ये किंवा स्त्रियांमध्ये थोडंसं जास्त आहे.
1: अच्छा.
0: पण हा जो लठ्ठपणाचा कारण आहे तो जेंट्समध्ये, पुरुषांमध्ये पण आहे. तर पुरुषांमध्ये पण ओबेसिटी किंवा लठ्ठपणामुळे आम्ही हे बघतो.
1: डॉक्टर, मनामध्ये हाच प्रश्न एक येतो की गर्भवती महिलांचा आता तुम्ही विषय काढलात, तर समजा महिला गर्भवती आहे आणि तिला हर्निया झाला तर अशा वेळी काय करता तुम्ही, होऊ शकतो का?
0: बिलकुल होऊ शकतो. हर्निया आपण गर्भावस्थेच्या आधी आपल्याला कळलं तर आपण हर्नियाचा जो लोकेशन आहे नाभी आहे त्या ठिकाणी आपल्याला ते बिफोर प्रेग्नन्सी किंवा गर्भाच्या आधी कळलं आणि तो आपल्याला गॅप लहान वाटला आणि फसण्याची भीती आपल्याला जास्त वाटली तर आपण सजेस्ट करतो किंवा ऍडवाइस करतो की त्याचं ऑपरेशन तुम्ही आधीच करा. पण गर्भावस्थेला जेव्हा होतो तेव्हा युजली जसं युट्रस वाढतो गर्भावस्थेमध्ये तर ते कव्हर होतो तो एरिया स्ट्रेचमुळे, तर त्याच्यामध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन कमी आहे. आणि बरेच स्त्रियांमध्ये हा जो बिंबीच्या जागी फुगला असतो ते आपोआप पण बसतो, म्हणजे एक वर्षामध्ये थोडस ते वीकनेस आहे तो स्नायू जसं स्ट्रेच होतो ते तसं बसून पण जातो. तर त्या अवस्थेमध्ये आपण नॉर्मली ऑपरेशन करत नाही कारण बाळाला पण रिस्क आहे. कॉम्प्लिकेशन काय झालं तर मग आपल्याकडे चॉईस नाही आहे.
1: अच्छा. डॉक्टर, तर सध्या व्यायाम म्हणजे फक्त चालणंच असं होत नाही कारण मॅक्झिमम लोक जिमकडे वळत आहेत. मग जिममध्ये आपण जो व्यायाम करतो, ज्या कसरती करतो, मोठमोठी वजन उचलणं, बऱ्याच काही कसरती तिथे आहेत, तर त्या लोकांनी काही विशेष काळजी घ्यायची आहे का हे होऊ नये म्हणून? आणि असं नाही की कोणाकोणाची ऑपरेशन्स पण त्याच्यामध्ये झालेली असतात, तर काही काळजी घ्यावी लागते का अशा लोकांना?
0: बिलकुल सुचिता, मी आता कमकुवतपणा सांगितला एक कारण, दोन तीन अजून मुख्य कारण आहे ज्याच्यामुळे हे वाढू शकतो. आता आपली पोटाची भिंती आहे त्याच्यामध्ये काही स्ट्रेनिंग फॅक्टर आला, म्हणजे ज्या लोकांना वजन उचलतात किंवा चुकीच्या प्रमाणाने वजन उचलतात.
1: अच्छा.
0: हे लोक जिममध्ये, म्हणजे त्यांची कॅटेगरी याच्यामध्ये येते. म्हणजे आपण वजन उचलताना त्याचा जो पोझिशन आहे ते व्यवस्थित नाही घेतलं किंवा नाही केलं तर ह्या हर्नियाचा प्रकार त्यांच्यामध्ये होतो. लठ्ठपणा आपण ऑलरेडी बोललो. आणि कुठल्याही प्रकारचा स्ट्रेनिंग फॅक्टर जसं बद्धकोष्ठता किंवा जे वयस्कर पुरुष आहेत त्यांना लघवी करताना जे जोर देणं किंवा खूप खोकला येणे जे अस्थमॅटिकला होतो किंवा ज्यांना लंग कंडिशन आहे आणि जे धूम्रपान करतात ह्या लोकांमध्ये हे प्रकार, आतला जो प्रेशर आहे आपला पोटाच्या आतला प्रेशर जो आहे तो स्ट्रेनिंग फॅक्टर म्हणजे अजून वाढतो आणि ह्या लोकांमध्ये हर्निया जास्त दिसतात. जे वजन उचलतात ते प्रॉपर नियमाने उचलायचं आणि त्या वजन जो आहे एकदम आपण 5 किलोपासून 20 किलो न करता जे नियमाने आपण हळूहळू वाढवू शकतो आणि त्याचा एक व्यवस्थित जो जिम ट्रेनर असो किंवा काय असो की ते सांगतात की असं ह्या पद्धतीनेच आपल्याला उचलायचं आहे तर दे शुड बी ओके.
1: अच्छा. आणि डॉक्टर प्रीती, मला एक सांगा की हर्नियामुळे कोणकोणत्या अवयवांवरती आपल्या ताण येतो किंवा परिणाम होतो?
0: जे अडकलेली गोष्टी आहे हर्नियामध्ये तो सर्वात रिस्कमध्ये असतो.
1: म्हणजे
0: जसं आपण आधी सांगितलं, आतडं आतमध्ये फसू शकतो. आता आतडं फसलं तर आतडं लहान होलमध्ये किंवा मोठ्या होलमध्ये, तर आपण एवढंच विचार करा की लहान होल म्हणजे 1.5 सेंटीमीटरमध्ये एक आतड्याचा लूप फसला तर तो आतड्याचा लूप परत नाही गेला आणि तिथेच फसून त्याचे जे रक्त पुरवठा जे व्हॅस्क्युलर जेव्हा वेसल सांगतात त्याच्यावरती दाब आली कारण तो होलच्या याच्यामध्ये टाईट होतो आणि सूज पडते. सूज पडल्यानंतर तो त्याचे जे वेसल्स आहेत जे वेन्स आणि आर्टरीज आहेत ते बंद पडतात आणि तो जो भाग आहे तो काळा पडतो. तर तो जे अडकलेली गोष्टी आहे त्यामध्ये ते जास्त रिस्क आहे आणि जे जिथे अटॅच्ड आहे म्हणजे जे आता आतडीचा भाग आहे तो कुठे कुठला आतडीचा भाग बाहेर आलेला आहे त्याचे जे पुढचं मागचा जो टिश्यू आहे ते हर्निया सॅक मध्ये नाहीये पण तो खाली गेलेला आहे तिकडे काही त्याचा दुष्परिणाम झालाय का ते ऑपरेशनच्या वेळेस आम्हाला कळतो.
1: अच्छा, जास्तीत जास्त किती वयापर्यंत हर्निया होऊ शकतो?
0: जन्मजात पासून 90-100 कुठल्याही वयात होऊ शकतो.
1: अच्छा,
0: 15-20% लोकांमध्ये. आता तुम्ही विचार करा भारत देशात 15-20% लोक म्हणजे किती, 15-20% किंवा टक्क्यामध्ये कुठल्याही वयात त्यांनाही हा प्रॉब्लेम होऊ शकतो.
1: अच्छा, आणि डॉक्टर प्रीती मला सांगा की तुमच्याकडे असा एखादा पेशंट तक्रार घेऊन आला त्याच्या जांगेमध्ये गाठ आहे किंवा बेंबीभोवती फुगीर काहीतरी दिसत आहे, मग तुमचं काय काम सुरू होतं तेव्हा असा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर?
0: पहिलं आम्ही हिस्ट्री घेतो म्हणजे काय कधीपासून आहे, त्याला काय त्रास होत आहे का, त्याच्यावरती त्यांनी काय आधी उपचार केले आहे का. कारण एक कंडिशन आहे ज्याला आम्ही रिकरंट हर्निया म्हणतो म्हणजे जे ऑलरेडी झालेलं आहे, ऑपरेट झालेलं आहे आणि परत झालेलं आहे. तर हे सगळं हिस्ट्रीमध्ये किंवा विचार त्यांना विचारून आम्ही हिस्ट्री हे करतो, पहिलं क्लिअर करतो. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा पेशंटला प्रत्यक्ष एक्झामिन करतो, तपासणी करतो, तेव्हा कुठे गाठ आहे ते आपोआप बसते का, नाही बसत तर आपल्याला काय वाटते की तिथे काय फसलंय, कारण आम्हाला पण कळतं की त्याच्यामध्ये आतडं आहे की आतडीच्या वरचा एक लेअर असतो तो आहे का. त्याचा जो भोक आहे तो आपल्याला हातात फील होतंय का, म्हणजे किती मोठा आहे.
1: तुम्ही हातानेच हे टेस्ट करता?
0: सगळं हातानेच करतो. तर हे ओपीडी बेसिस वरती आम्ही चेक करतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला कळतो की हा रेड्युसेबल हर्निया आहे का, म्हणजे ते आपोआप बसतंय का, पूर्ण उतरते, जे आतमध्ये फसलेली गोष्ट आहे ते पूर्ण बसतंय का. मग फसतंय तर त्याचं नाव आम्ही रेड्युसेबल हर्निया हे देतो. त्याच्यावरती आपल्याला लगेचच्या लगेच ऑपरेशन, कधी कधी आम्ही थोडा वेळ थांबून पण प्लॅन्ड सर्जरी ते करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला वाटतं की ते आपल्याला भोक लहान दिसतंय, तर आम्ही युजली पेशंटला हे काउन्सिल करतो की बाबा लहान भोक आहे, फसण्याची भीती ऑब्व्हियसली जास्त आहे, लॉजिकल आहे, कारण जे लहान भोक आहे फसण्याची भीती तेवढीच जास्त. तर याच्यामध्ये दुर्लक्ष नका करू, हे आपण जीव धोका देऊ शकतो आपल्याला हा प्रॉब्लेम, तर याच्यावरती निदान आपण लवकर करूया. नेक्स्ट स्टेज मध्ये ते आले जे बसत नाहीये, ते गाठ लागते आणि आपल्या हातातून पण ते आत जात नाहीये, त्यांना थोडीशी आपण लवकरात लवकर ऑपरेशन केलेलं तसं सल्ला देतो.
1: अच्छा,
0: आणि कधी कधी काय टेस्ट लागतात, जसे सर्वात सोपं सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये काय फसले ते पण दिसते, भोकाचा साईज पण दिसतो आणि ह्याच्यामध्ये अजून आपल्याला क्लिअर होतो की बाबा गाठचा साईज काय आहे. आता हे आपल्याला तेव्हा लागतो जेव्हा तो गाठ फसलेला आहे, म्हणजे त्याला इरेड्युसेबल म्हणतो, कारण तेव्हा आपल्याला गाठचा एक्झॅक्टली साईज बाहेरून कळत नाही.
1: अच्छा,
0: ह्या लोकांमध्ये कधी ते लागू शकतात.
1: अच्छा, पण या गाठीचा साईज जास्तीत जास्त किती असतो?
0: अहो, ते
1: आणि त्याच्यावरती हा कुठल्या स्टेजचा हर्निया आहे हे तुम्हाला ओळखता येतं का?
0: स्टेजेस असं म्हटलं तर आम्ही फक्त रेड्युसेबल, इरेड्युसेबल, ऑब्स्ट्रक्टेड आणि स्ट्रँग्युलेटेड असं आम्ही सर्जिकली त्याला क्लासिफाय करतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपण कुठलाही हर्निया असो, म्हणजे नाभीचा असो किंवा इंग्वायनल असो, आपल्यासाठी तो बेसिकली जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण तो सर्जिकल डिसिजन किती लवकर करायचं, कसं करायचं, कधी करायचं, ते सगळं आपल्याला त्याच्यावरती निर्भर आहे. आता साईज म्हटलं तर जे पुरुषांमध्ये इंग्वायनल हर्निया बघतात, आम्ही पोटापासून गोटीपर्यंत जे स्क्रोटल सॅक आहे तिथपर्यंत सूज येतात. आणि काय काय लोकांना ते हायड्रोसील वाटतो कारण ते गोटी पूर्ण सुजून जातो, पण ते ऍक्च्युली त्याच्यामध्ये पूर्ण आतली आतडी ऑलमोस्ट अराउंड 3-4 फूट पण जाऊन फसू शकते.
1: अच्छा,
0: तर एवढं असे पण मोठे मोठे हर्निया घेऊन येतात, त्याला जायंट हर्निया असं नाव दिलेलं जातो.
1: अच्छा, आणि डॉक्टर तुम्ही मगाशी बोलता म्हणालात की असेही पेशंट्स येतात की एकदा हर्निया झालाय, त्यांचं ऑपरेशन झालंय तरी त्यांना पुन्हा हर्निया झालाय, तर हे का होतं, पुन्हा असा हर्निया होतो का एकदा ऑपरेशन झाल्यानंतर?
0: असं जगभरात कुठलाही हर्निया म्हणजे आपण नाभीचं म्हणू किंवा इंग्वायनल म्हणू बेंट्रल म्हणू सगळ्यांचा जो

0: करन्स रेट आहे, म्हणजे जे परत येण्याची भीती आहे ते कुठेही शून्य नाही आहे. कारण आपण काय काय करेक्ट करतोय, बेसिकली जो भोक आहे किंवा कमकुवतपणा आहे त्याला आपण करेक्ट करतोय. आणि तो आपण जसं वय वाढतोय किंवा आपला जो स्ट्रेनिंग फॅक्टर आहे, बद्धकोष्ठता आहे, खोकला आहे, तो आपण कमी नाही केला, लठ्ठपणा वाढत गेला किंवा वीकनेस वाढत गेला, तर त्या जागी सोडून त्याच्या आजूबाजूला पण वीकनेस होऊ शकतो, मग हर्नियरी कर्स. तर हे सगळं आपल्याला जेव्हा पेशंटला आम्ही समजवतो, आपण हे क्लिअर करून टाकतो त्यांना, की क्लॅरिफाय करतो की हा आपण करतोय तर बरा, कारण ऑलरेडी आता डिफेक्ट झालाय, तुम्हाला आता आपल्याला गडबड दिसतंय, पण त्याला परत नको यायला म्हणून आपल्याला हे सगळं जे लाईफस्टाईल चेंजेस आहे ते करायलाच पाहिजे.
1: अच्छा, आणि डॉक्टर मला सांगा की ऑपरेशन झाल्यानंतर त्या पेशंटने काय काळजी घ्यायची?
0: हे आता आपण लाईफस्टाईलचं तर सांगितलंच, पण वजन अटलिस्ट आम्ही 3 महिन्यापर्यंत सांगतो की उचलू नका. कारण त्याच्यानी परत जे टाके मारले किंवा जे आपण जाळी बसवली आतमध्ये त्याच्यावरती आपल्याला ताण नको.
1: अच्छा, कारण त्याच्यावरती ऑपरेशन हा एकमेव उपाय हरणीयावरती आहे. आणि त्याच्यानंतर मग पेशंटने काय काळजी घ्यायची नेमकी एकदा ऑपरेशन झाल्यानंतर? आणि हे ऑपरेशन मोठं आहे की पेशंट लगेच बरा होतो, किंवा हे ऑपरेशन स्कोपिनी होतं का की पूर्ण पोट चिरूनच होतं, काय नेमकं ऑपरेशनचा प्रकार आहे हा?
0: प्लॅन्ड सर्जरी, ओपन सर्जरी जे आपण आधीपासून करतोय ते होऊ शकतो, आणि लॅप्रोस्कोपी, छोट्या छिद्राने जे आपण ऑपरेशन करतात त्याला लॅप्रोस्कोपी म्हणतात. बरेच लोक त्याला लेझर म्हणतात, पण ते ऍक्च्युली लॅप्रोस्कोपी आहे.
1: अच्छा,
0: छोट्या छिद्रातून आपण तोच ऑपरेशन करतो, पण रिकव्हरी फास्ट आहे कारण छिद्र एकदम लहान आहेत. तर हे आहे. आणि आता लेटेस्ट आलेले ते रोबोटिक सर्जरी, बेसिकली तर छोटं छिद्र आहे पण रोबोटिक प्रमाणे आपण ते ऑपरेशन करू शकतो.
1: अच्छा डॉक्टर, शेवटचा प्रश्न विचारते की मुळात हरणीया आपल्याला होऊच नाही, म्हणून आपण काय काळजी घ्यायची नेमकी?
0: पहिलं तरी आपला लाईफस्टाईल जो आहे तो जेवढं आपण नियंत्रणात आणू शकतो तो बेस्ट आहे. तर न्यूट्रिशन, जे आपण डाएट घेतोय, काळजी घ्यायची की लठ्ठपणा नको, तर आपला BMI किंवा आपला जो बेसिक वेट आणि हाईटचा जो एक रेशो आहे तो मेंटेन करायचा. एक्सरसाइज रोज करायला पाहिजे, असं नाही की आपण 10 दिवसात एकदा केलं आणि आपल्याला बरं वाटलं. आणि आपण एक्सरसाइज प्रमाणात केला, डायटरी व्यवस्थित घेतला, आणि हे जे स्ट्रेनिंग फॅक्टर आहे, बद्धकोष्ठ आहे किंवा खोकला आहे, त्याला आपण लगेचच त्याचा इलाज करून ते रिव्हर्ट केला तर आतला स्ट्रेनिंग आपण अवॉइड करू शकतो.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर प्रीती जयकर, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना हरणीया या पोटाच्या विकाराबद्दल खूप महत्वाची अशी माहिती सांगितली, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

स्वस्थ भारत हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून. दुपारचे 4:02 आणि 25 सेकंद झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील हे गीत आहे डबल सीट या चित्रपटातील. ऋषिकेश सौरभ जसराज यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे स्पृहा जोशी यांचं.

श्रेया घोषाल यांच्या स्वरातील हे गीत होतं गुरु ठाकूर यांचं, संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. चित्रपट चंद्रमुखी. आपण ऐकत आहात गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून. श्रोते हो, यानंतर ऐकूया हॅपी जर्नी या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील हे गीत आहे क्षितिज पटवर्धन यांचं, संगीतबद्ध केलंय करण कुलकर्णी यांनी.

श्रोतेहो, लई भारी या चित्रपटातील हे गीत होतं सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील. गीत गुरु ठाकूर यांचं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. श्रोतेहो, आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 4:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मालिका विशेष.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। संगीतकार पांडुरंग दीक्षित यांच्याबद्दलची माहिती सध्या आपण घेत आहोत। आज या कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकूया। पांडुरंग दीक्षित हे मॅट्रिक झाल्यानंतर जे जे स्कूलमध्ये गेले ते चांगले चित्रकार होते, पण पुढे परिस्थिती चांगली राहिली नाही, त्यामुळं त्यांनी हा कोर्स सोडून दिला आणि त्याच सुमारास त्यांना सिमला इथं मोठ्या पगाराची नोकरी देखील आली होती। पण संगीतामध्ये प्रचंड त्यांना आवड होती, त्यामुळं ती नोकरी देखील त्यांनी नाकारली। त्यांनी संगीतबद्ध केलेलं नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया। राम उगावकर यांनी लिहिलेली अतिशय सुंदर अशी ही लावणी पांडुरंग दीक्षित यांनी संगीतबद्ध केलेली आहे।

पांडुरंग दीक्षित यांनी संगीतबद्ध केलेले चित्रपट सांगायचे तर 1955 सालचा शिर्डीचे श्री साईबाबा, 77 साली नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटाला त्यांनी संगीत दिलं, 1980 साली जिद्द चित्रपटाला त्यांनी संगीत दिलं, 83 साली पायगुण या चित्रपटालाही संगीत दिलं. त्यानंतर आणखीन एक चित्रपट आला होता बाळूचं काका, पण तो प्रदर्शित झाला नाही. श्रोतेहो, पांडुरंग दीक्षित यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यापूर्वी जिद्द या चित्रपटातली त्यांनी संगीतबद्ध केलेली ही ढंगदार अशी लावणी ऐकूया.

0: खर्चासारखं सुख सुरगात बी नाही बघा.
1: पांडुरंग दीक्षित यांची पत्नी विनोदिनी याही प्रख्यात गायिका होत्या. हसत रजनी चंद्रविहारी हे त्यांनी स्वतः लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं द्वंद्वगीत फारच त्या काळामध्ये गाजलं होतं. प्रतिज्ञापूर्ती, सारीपाठ, वसंत पंचमी, होळीचा बहार अशा अनेक संगीतिका त्यांनी स्वतः लिहून आकाशवाणीवरून प्रसारित केल्या होत्या. याशिवाय संगीत संसार, मामांजीचे आशीर्वाद, देवीची गाणी याही संगीतिका त्या काळात खूप गाजल्या होत्या. पांडुरंग दीक्षित यांनी संगीतबद्ध केलेली जिद्द या चित्रपटातली आणखीन एक लावणी.

0: पांडुरंग दीक्षित यांनी अनेक लघुपट देखील निर्माण केले होते.
1: नमस्कार, गुड इव्हिनिंग मित्रांनो, मी दर्शन
2: आणि मी तुमची मैत्रीण नेहा. आजच्या आपल्या

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते

हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍपवरही.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: आताच आपण ऐकलात कार्यक्रम मालिका विशेष. आता अस्मिता वाहिनीच्या प्रसारण सभेला थोड्याच वेळात सुरुवात होईल.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये मी कांचन सावंत तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. संध्याकाळचे 5 वाजत आले आहेत, थोड्याच वेळात

0: या ठळक घडामोडी, ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी श्रद्धा मुखेडकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानात जोधपूर इथल्या विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं. 480 कोटी रुपये खर्चाचा या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून ही घोषणा केली. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1,875 रुपये प्रति क्विंटलवरून 2,125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाले आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी महाराष्ट्राने आखलेल्या स्वयं पुनर्विकासाच्या धोरणांतर्गत 1600 गृहनिर्माण सहकारी संस्थांनी नोंदणी केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. सहकार दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. मुंबईसह नवी मुंबई, पालघर, ठाणे इथलं जनजीवन मुसळधार पावसामुळे प्रभावित झालं आहे. येत्या 2 दिवसात मुसळधार आणि वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवल्यानं आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यात इतरत्रही मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सखल भागात पाणी साचून वाहतूक बंद झाली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5:02 होत आहेत. तर आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आदित्य गणेश यांचं बासरीवादन, राग बेगडे, आनंद भैरवी, जगनमोहिनी आणि शुद्ध सारंग, ताल रूपक मिश्रचपू रूपक आणि आदिताल गत. त्यांना वायोलिन साथ केली आहे कृष्णा नटराजन यांनी आणि मृदुंगम साथ केली आहे NS कल्याणारामन यांनी. तर ऐकूया आदित्य गणेश यांचं बासरीवादन, राग बेगडे, आनंद भैरवी, जगनमोहिनी आणि शुद्ध सारंग.

आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकलत आदित्य गणेश यांचं बासरी वादन, राग बेगडी, आनंद भैरवी, जगनमोहिनी आणि शुद्ध सारंग. त्यांना व्हायोलिन साथ केली होती कृष्णा नटराजन यांनी आणि मृदुंगम साथ केली होती एन एस कल्याणारामण यांनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळच्या 5:30 वाजतायत. आता ऐकूया युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो. मी दर्शन
1: आणि मी तुमची मैत्रीण नेहा आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
0: मित्रांनो, तुमचा जीवनसाथी कोण आहे?
1: अरे, हा काय प्रश्न अचानक मध्येच, आणि तोही असा
0: प्रश्न? म्हणजे अगं, साधा प्रश्न आहे. जीवनसाथी म्हणजेच जीवनभर अर्थात शेवटपर्यंत साथ देणारा.
1: अरे हो, ते कळलं मला, पण असं अचानक विचारल्यामुळे जरा वेगळं वाटलं रे.
0: अच्छा, ओके. तर मित्रांनो, तुमचा जीवनसाथी कोण आहे?
1: आई? बाबा?
0: नाही.
1: मग नवरा?
0: नाही.
1: बायको? मुलगा?
0: नाही.
1: मुलगी?
0: नाही.
1: मित्र?
0: नाही.
1: अरे मग कोण?
0: आपला खरा जीवनसाथी असतो ते म्हणजे आपलं शरीर.
1: अरे हो की.
0: एकदा का आपल्या शरीराचं प्रतिसाद देणं थांबलं की मग आपल्या सोबत कोणीही नाही.
1: अगदी बरोबर बोललास बघ. आपण आणि आपलं शरीर मरेपर्यंत एकत्र राहतं.
0: आपण आपल्या शरीरासाठी काय करतो ही आपली जबाबदारी आहे.
1: आपण आपल्या शरीराची जितकी काळजी घेऊ तितकी शरीर आपली काळजी घेईल.
0: मला काय वाटतं मित्रांनो, की आपलं शरीर म्हणजे हाच आपला कायमचा पत्ता आहे, जिथे आपण राहतो.
1: हीच आपली मालमत्ता, अर्थात आरोग्यम धनसंपदा. आणि ही संपदा इतर कोणीही शेअर करू शकत नाही बघ.
0: आपलं शरीर ही आपली जबाबदारी आहे, कारण आपलं शरीरच खऱ्या आयुष्यातील आपला जोडीदार आहे.
1: दर्शन, तू जो हा विषय काढलायस ना, खरच विचार करण्यासारखीच गोष्ट आहे रे. म्हणजे बघा ना मित्रांनो, नुकताच आपण जागतिक योग दिवस साजरा केला. व्यायामाचं महत्व आपण लोकांना सांगितलं आणि हल्ली सगळेच लोक आरोग्याची काळजी घ्यायला लागलेत.
0: हो, काळजी तर घेतलीच पाहिजे ना. आणि मित्रांनो, आता पावसाळा सुरू झालाय. पावसाळ्यात आजार पसरण्याची भीती असते, तेव्हा आपल्या आरोग्याची आणि आपल्या जोडीदाराची अर्थातच आपल्या शरीराची काळजी आपण घेतलीच पाहिजे, नाही का?
1: अगदी बरोबर. पण पावसाळा म्हटला की एक वेगळाच आनंद होतो बघ. आणि या दिवसात फिरायला जायची मज्जा तर काही औरच.
0: हो ना, पण फिरायला जाताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे बरं का. पावसाळ्यात प्रतिबंधित स्थळी जाणं, प्रवेश निषेध असताना एखाद्या ठिकाणी जबरदस्ती जाणं हे धोक्याचं ठरू शकतं, म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे.
1: दर्शन, मला ना एक प्रश्न पडलाय बघ.
0: काय?
1: जशी थंडी ही गुलाबी असते, तसा पावसाळा काय असतो रे?
0: हे मला सांगता येणार नाही बरं का. हा, पण मी जर लेखक किंवा कवी असतो तर नक्कीच पावसाळ्याला काहीतरी उपमा दिली असती.
1: कदाचित आपल्या मित्रांना माहिती असेल. मित्रांनो, पावसाला काय म्हणतात किंवा काय म्हणता येईल याचा तुम्ही विचार करा. तोवर आपण घेऊया एक म्युझिक.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: मित्रांनो, आपली एक मैत्रीण आहे जी कवितांच्या माध्यमातून व्यक्त होऊ इच्छिते.
0: चला तर मग ऐकूया आपली मैत्रीण शीतल पाटील हिच्या स्वरचित कविता.
2: माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माझ्या सर्व जिद्दीला आणि हट्टाला ती एकटीच मला पुरली. माय माझी प्रेमळ तिची माया माझ्या न कधी नसरली. दुःख माझे सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली. दुःख सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली. माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. नीज माझ्या डोळ्यात दाटली की अहोरात्र ती जागायची. लेकरू माझं आनंदानं झोपेल म्हणून अंगाई ती म्हणायची. जपलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे. लेकरू माझी मोठी मास्तरीण वहीण. जपलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे. लेक माझी मोठी मास्तरीण वहीण म्हणून

होता ना कुठलाही येऊ, मला कपडे घ्यायची सतत घाई. साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही. सण कुठलाही येऊ, मला कपडे घ्यायची सतत घाई. साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही. माय माझी जगावेगळी, तिच्यागत कुणी नाही. मला मिळालेलं हे जगणं तिचं, माझ्या वाट्याला यश कष्टाचं फळ तिचं. तरीही माझ्या जगण्यावर हक्क तिनं कधी दाखवला नाही. माय माझी जगावेगळी, तिच्यागत कुणी नाही. ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा. ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा. तिच्या विना आयुष्याचा कागद माझा कोरा. अमाफ तिची माया, या मायेची महिमा शब्दात व्यक्त करणं मला जमत नाही. माय माझी जगावेगळी, तिच्यागत कुणी नाही. पुढील कविता आहे तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाचा नाद खुळा, कसा रे माणूस तू इंटरनेट वेळा. माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो. माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो. आज स्वप्नांनाही गुगलवर डाउनलोड करू पाहतो. आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन. आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन. इंटरनल एक्सटर्नल स्टोरेज गच्च भरून सुद्धा म्हणणं किती रे तू दिन. फ्लॉपी डिस्क ड्राईव्हने तर संस्काराच हिरावून घेतले. फ्लॉपी डिस्क ड्राईव्हने तर संस्काराच हिरावून घेतले. आई बापाला सुद्धा नमस्कार तू सोशल नेटवर्कवर म्हटले. व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार. व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार. विकिपीडियाही हतबल सांगू शकत नाही नेमका आहे काय हा प्रकार. रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन. रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन. इमोशन्स सिम्बॉलने तर केलं नाहीस माणसातलं कन्व्हर्जन. दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट. दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट. परिवार सोडून म्युच्युअल फ्रेंडच वाटू लागले आज नातेवाईक. या तंत्रज्ञानाचा नाद खुळा, कसा रे माणूस तू इंटरनेट वेळा. पुढील कविता आहे चले चलो. जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी. जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी. प्रत्येकाची जीवनशैली आहे इथे वेगळी. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाटलं आहे अजून माणूस की. परंतु बघता हा अमानुषपणाचा प्रकार. मनात चटकन येतो विचार. बघता हा अमानुषपणाचा प्रकार. मनात चटकन येतो विचार. भलेही वाटली इमारतीची उंची, माणुसकी मात्र खाली आली. नीतिवान शिवरायांच्या राज्यातही माणसाची नीती भ्रष्ट झाली. महागाई उच्चांक गाठत आहे आणि गरिबीही वाढतच आहे. महागाई उच्चांक गाठत आहे आणि गरिबीही वाढतच आहे. माणूसच आज माणूस रूपी राक्षस बनून माणसास खात आहे. हिंदू मुस्लिम सिख ईसाई यांच्यातच होत आहे घमासान लढाई. ही तुझी जात आणि ही माझी जात यातच विसरत चाललाय माणूस आज माणुसकीची जात. या जाती धर्माचा चष्मा डोळ्यावरून उतरवून तर बघा. आज उरलाय का इथं कोणी कोणाचा सगा. धर्म अधर्माचे जाळे मनाला लावत आहे कास. यामुळेच ठप्प झाला आज भारताचा विकास. धर्म अधर्माचे जाळे मनाला लावत आहे कास. यामुळेच ठप्प झाला आज भारताचा विकास. परंतु पुरे झाले आता. मनात बांधूया एकच गाठ. पाठीचा कणा ठेवून ताट. चालूया केवळ भारत विकासाची वाट. चले चलो. यानंतर पुढील कविता आहे जीवन. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन. ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष. आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष. पूर्वी परिवाराशी धडपड. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन. ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष. आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष. पूर्ण परिवाराची धडपड तुला पायावर उभं करायची. पूर्ण परिवाराची धडपड तुला पायावर उभं करायची. उभा राहताच धडपड तुझी नोकरी मिळवायची. चालायला शिकलो बोलायला शिकलो म्हणून प्रेमानं घास भरवायला कुणी नाही. चालायला शिकलो बोलायला शिकलो म्हणून प्रेमानं घास भरवायला कुणी नाही. नीज डोळ्यात दाटून आली परी अंगाई गायला कुणी नाही. आई म्हणते लेकरू माझं कलेक्टर होणार. बापानं सांगितलं पोर तू डॉक्टर व्हायचं. मग पोरानं स्वप्न पूर्ण करायला आई बापालाच सोडून द्यायचं. म्हणता जीव लावता जंगलचं पाखरूही जवळ येतं. म्हणतात जीव लावता जंगलचं पाखरूही जवळ येतं. मग ज्याच्यात जीव ओतला तो स्वप्न पूर्ण होताच आई बापाला कसं रे सोडून जातं. जणू पंख नव्यानं फुटताच पाखरू घरटं सोडून जातं. जणू पंख नव्यानं फुटताच पाखरू घरटं सोडून जातं. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन. ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. धन्यवाद.

0: बॅक मित्रांनो.
1: मित्रांनो, डॉक्टर श्रुती पानसे या मेंदू आणि शिक्षण अभ्यासक आहेत. त्यांचा मी काही दिवसांपूर्वी एक लेख वाचला होता जो मला खूप इंटरेस्टिंग वाटला आणि तो मी तुमच्या सोबत शेअर करतो.
0: तर त्याचा विषय होता की आपल्याला आठवतं ते नेमकं कसं.
1: कपाटाचं दार उघडलं की त्यामध्ये आडव्या फळ्या असतात. या आडव्या फळ्यांमध्ये कधी कधी उभ्या फळ्याही असतात. या एवढ्यासाठी की आपल्याला वस्तू नीट ठेवता याव्यात आणि मुख्य म्हणजे सापडाव्यात. तर आपल्या आठवणींचेही असे कप्पे असतील का?
0: फोटोच्या अल्बमची रचना यापेक्षा वेगळी असते. एक एक पान उलटत जाऊ तसतसे नवनवीन फोटो दिसत जातात. आपल्या आठवणींची अशी पानं असतात का की डब्यात लाडू भरून ठेवावेत तशा आठवणी भरलेल्या असतात? तळाचा लाडू काढायला अवघड तशा जुना आठवणी पण तळाशी गेलेल्या असतात का? तर नाही.
1: यापैकी कोणतीही आठवणींची रचना नाही. या सर्व वस्तू मानव निर्मित आहेत त्यामुळे त्यांची रचना वेगळी आहे. आपल्या आठवणी मेंदूत साठवलेल्या असतात. मेंदूतल्या न्यूरॉन्सची रचना निसर्ग निर्मित आहे. निसर्गाचाच एक भाग आहे. इथे मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित निर्मिती एकमेकांपासून किती वेगळी आहे यातला फरक लगेच लक्षात येतो.
0: मेंदूतल्या आठवणींचे न्यूरॉन्स हे कप्प्याप्रमाणे किंवा डब्याप्रमाणे नसतात तर झाडांच्या फांद्यांप्रमाणे असतात. मोठ्या फांदीला लहान लहान फांद्या फुटत जातात त्याप्रमाणे आठवणींची रचना केलेली असते. झाडांच्या फांद्या, मूळ किंवा वीज चमकताना जशा रेषा चमकतात ना तशी ही रचना असते.
1: त्यामुळे एका आठवणीतून दुसरी आठवण येते असं नाही तर ती फुटत जाते. कोणती आठवण कधी उद्दीपित होईल हे आपण सांगू शकत नाही.
0: समजा पाठ केलेले पाडे म्हणायचे आहे. पाडे म्हणताना फक्त पाडेच आठवायला हवेत. जर ते कपाटातल्या कप्प्यात असते तर फक्त पाडेच आठवले असते पण तसं होत नाही. पाडे म्हणताना आपल्या समोर ज्यात ते लिहिले आहेत ती वही किंवा ते पुस्तकही डोळ्यासमोर येतं. खोलीत, झोपाळ्यावर बसून, पायरीवर, टेबल खुर्चीवर कुठे बसून पाडे आपण पाठ केलेत ते सगळं आठवत जातं.
1: हो, कोणी पाडे पाठ करून घेतले असतील तर आई, बाबा, शिक्षक त्या व्यक्तीही आठवतात. पाढे पाठ करत असताना मागून चहाचा वास आला असेल तर तो सुद्धा मध्येच डोकावून जातो. या आठवणी मध्येच फुटतात आणि भलतीकडेच नेतात.
0: अशी ही आपल्या मेंदूची करामत. कितीतरी गोष्टी आपला मेंदू साठवत असतो आणि भलत्याच ठिकाणी भलत्याच आठवणी एका मागे एक देत जातो.
1: हो ना, आणि मला तर ऐन परीक्षेवेळी आठवायचंच नाही, विसरच पडायचं मला.
0: मित्रांनो, अभ्यासच केला नाही तर आठवेल बरं कसं?
1: अभ्यास तर करायचो हा मी
0: गपे. मित्रांनो, दर्शन आणि त्याच्या गोष्टींना काही हातपाय नसतात त्यामुळे ते सोडा आणि माझ्यासोबत ऐका एक छानसं गाणं.

0: मित्रांनो, या छानशा गाण्यानंतर कार्यक्रमात आता वेळ झालीये ती तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
1: पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
0: आणि मी नेहा पवार
1: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
1: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजतात. थोड्याच वेळात ऐकूया हिंदी बातम्या. 6:05 ऐकूयात इंग्लिश बातम्या, ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 होत आहेत. तर ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील नाधो महानोर यांचं गीत.

यानंतर आपण ऐकणार आहोत दुनियादारी या चित्रपटातून सोनू निगम यांच्या आवाजातील मंगेश कांगणे यांचं गीत.

0: वेळी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संस्कृत साहित्यातील सृष्टीगान हा संवादात्मक कार्यक्रम. लेखन आणि सहभाग वैशाली दापके आणि तरंगिणी खोत. ऐकूया तर संस्कृत साहित्यातील सृष्टीगान.
1: माता भूमी पुत्रोहं पृथिव्याः.
2: वैशाली, अगं हा कोणता श्लोक म्हणतेस?
3: अगं श्लोक नाही, मंत्र आहे हा. अथर्व वेदातल्या पृथ्वी सूक्तातला. किती छान भावना व्यक्त केलेने या मंत्रात. ऋषी म्हणतात, हे भूमी, तू माझी माता आहेस आणि मी तुझा पुत्र. पर्जन्य माझा पिता आहे. निसर्गाशी मानवाला समरस करणारी ही भावना किती उदात्त आहे.
2: आपण रोज नाही का सकाळी उठल्यावर प्रातस्मरणाचा श्लोक म्हणतो, आठवते का तुला? समुद्र बसने देवी पर्वतावली भूषिते विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे. यात पृथ्वीचं किती सुंदर वर्णन केले बघ. ती समुद्र वसन आहे, समुद्राचं वस्त्र लिहिली आहे, पर्वतरांगांनी नटली आहे आणि साक्षात विष्णू भगवंतांची ऐश्वर्यवती पत्नी म्हणून तिचं वर्णन केलंय.
3: पण तरंगिणी, खरी गंमत तर पुढेच आहे. या श्लोकात पुढे आपल्या पायाचा स्पर्श तिला होणार आहे म्हणून कवी आधीच तिची क्षमा मागतो आहे. अंथरुणात बसूनच हा श्लोक म्हणायचा आहे. सकाळी उठल्यावर दैनंदिन जीवनाला सुरुवात करायची म्हणजे पहिल्यांदा उठून उभं राहणं आलं. म्हणजे मातृसम भूमीवर पाय ठेवल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही.
2: अगं आपले सर्व व्यवहारच पृथ्वीच्या आश्रयानेच होतात. पण आपल्या अपत्याचे सर्व अपराध मातेप्रमाणे ती पोटात घालते, म्हणूनच ती धात्री आहे.
3: आणि एकदा का आई मुलाचं नातं तयार झालं की संपूर्ण विश्वाबद्दलच बंधुभाव निर्माण होतो आणि मग कोणालाही इजा करण्याची कल्पनाच मनाला शिवू शकत नाही. पृथ्वी सुक्तातच पुढे म्हटलंय, वयम तुभ्यम बली ऋता स्याम. हे मातृभूमे, तुझ्यासाठी आमचा बली द्यायला लागला तरी बेहत्तर.
2: अगं म्हणजे हे अगदी तुझे कारणी देह माझा पडावा, अगदी समर्थांच्या सारखीच ही समर्पण भावना आहे. पण आताशा सभोवतालच्या सृष्टीशी ही एकरूपतेची भावनाच लोप पावत चाललीय. निसर्गाला ओरबाडून सृष्टी नियमांच्या विरोधात जाऊन आपण चुकीच्या तथाकथित सुखाच्या शोधात आहोत.
3: हो ना, निसर्गापासून आपण अलीकडे अगदी दुरावलोय ने. त्यामुळे सध्या पर्यावरण हा मोठा ज्वलंत प्रश्न आहे. या समस्या अलीकडच्या शतकात विशेष प्रकर्षानं जाणवत आहेत.
2: हे सगळं पाहिलं ना की अगदी वाईट वाटतं. आणि मग आपण विद्यालयात शिकलेली ऋग्वेदातील सूक्त, काव्य, नाटकं आठवतात. प्राचीन भारतातील ऋषीमुनी, कवी यांचं पर्यावरणाशी आणि निसर्गाशी असलेलं नातं पाहिलं की मनाला प्रसन्नता येते.
3: खरंच ग, निसर्ग आणि मानवाचं नातं शोधताना भूतकाळात डोकवायचं ठरवलं तर आपण थेट ऋग्वेदापर्यंत जाऊन पोहोचतो. पर्जन्य, मरुत, आदित्य, उषा इत्यादी विविध निसर्ग शक्तींना देवता मानून त्यांची काव्य रूपानं केलेली स्तुती किंवा आळवणी म्हणजे ऋग्वेद.
2: म्हणजेच निसर्गावर आपलं जीवन सर्वस्वी अवलंबून आहे याची यथार्थ जाणीव वैदिक आर्यांना होती. निसर्ग आपल्याला दोन्ही हातांनी भरभरून देतो, मग आपणही त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. या विचारातूनच निसर्गाचं जतन करणं, पूजन करणं एवढंच नव्हे तर प्रार्थना, स्तुती, यज्ञ याद्वारे निसर्गाचं ऋण फेडण्याची संकल्पना उदयाला आली. निसर्ग आणि मानव यांच्यातील ही परस्पर संबंधीची आणि स्वाभाविक नात्याची बूज आपल्या परंपरेने कायम राखली होती असं दिसतं. प्राचीन संस्कृत वाङ्मयात या विचारांचं आणि वर्तनाचं ठळक प्रतिबिंब पडलेलं दिसतं.
3: तुला आठवतं यास्काचार्यांचा निरुक्त नावाचा ग्रंथ आपण शिकलो होतो?
2: होय ग.
3: शब्दांच्या व्युत्पत्ती देणाऱ्या या ग्रंथात वृक्ष शब्दाची व्युत्पत्ती वृत्वाक्षाम तिष्ठती म्हणजे जमिनीला आच्छादून उभा राहतो तो वृक्ष अशी दिली आहे. जमिनीला धरून तिची धूप रोखण्याच्या वृक्षाच्या मोठ्या कार्याचा निर्देश या नावातूनच होतो. वृक्ष म्हणजे पशु, पक्षी, कीटक, मानव अशा कितीतरी जीवांचा आश्रयदाता. अशा वृक्षांविषयीचं आपल्या पूर्वजांचं प्रेम वाङ्मयात अनेक ठिकाणी दिसून येतं.
2: आता वृक्षांचं महत्व सांगणारा पद्मपुराणातला हा प्रसंगच बघ ना, किती सुंदर आणि मार्गदर्शक आहे. एकदा कोलाहल नावाच्या एका दैत्याच्या नेतृत्वाखाली देव आणि दानवांचं महाभयंकर युद्ध झालं आणि त्या युद्धात चक्क देवतांचा पराजय झाला. सगळ्या देवतांना आपापली स्थानं सोडावी लागली, अगदी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाला देखील. अशा वेळी आश्रयहीन झालेले सर्व देव कुठे बरं गेले असतील? ते वृक्षांच्याच आश्रयाला आले. बघ श्लोकात कसं वर्णन केलंय. तत्र बिल्वे स्थित शंभु अश्वत्थे हरिरव्ययः

0: श्रितः सतु तन्मयतां यातः तस्मात् तं न विनाशयेत्।
1: वा
0: तस्मात् तं न विनाशयेत् हे यातलं महत्वाचं आहे। बघ हा उतारा केवळ पौराणिक कथा सांगत नाही, भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरण संवर्धन आणि वृक्षांचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व किती खोल रुजलंय ते सांगते।
1: अगदी बरोबर। म्हणजे बघ ना, जेव्हा देवांवर संकट आलं तेव्हा निसर्गानं वृक्षांनी त्यांना आश्रय दिला। हा मानवांसाठी एक मोठा संदेश आहे की जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा निसर्गच आपल्याला वाचवू शकतो। या कथेचा मूळ उद्देश मानवाला वृक्षांची किंमत पटवून देणं हा आहे। विज्ञानाच्या दृष्टीनं जे वृक्ष पर्यावरणासाठी आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत त्यांना आपल्या ऋषी मुनींनी देवतेचं रूप देऊन त्यांचं संरक्षण सुनिश्चित केलं।
0: म्हणून तर पुराणात म्हटलंय ना, दशकूप समावापी दशवापी समो हृदः दशरथ समः पुत्रो दशपुत्र समो द्रुमः। दशपुत्र समो द्रुमः म्हणजे एक वृक्ष लावणं हे 10 पुत्रांना जन्म देण्यासारखं आहे।
1: वा काय सुंदर कल्पना आहे। कालिदासादी कवींच्या अभिजात काव्य नाटकातील नायक नायिका विविध नात्यांनी निसर्गांशी एकरूप झाले होते। वृक्षांना दत्तक देण्याची योजना काही आजची नाहीये। कालिदासाच्या मेघदूतातील नायिकेनं म्हणजे यक्षपत्नीनं आपल्या दारच्या लहान मंदार वृक्षाला आपला मुलगा म्हणून वाढवलं होतं। यस्यो पांते कृतकतनय कांतया वर्धितो मे हस्त प्राप्य स्तबक नमितो बाल मंदार वृक्ष।
0: आणि असाच संदर्भ कुमार संभव या महाकाव्यातही आहे। शंकर पार्वतीनं विवाहानंतर देवदार वृक्षाला आपला मुलगा म्हणून वाढवलं, त्याचं संगोपन केलं असा निर्देश येतो। अमुम पुरम पश्यसि देवदारुम पुत्री कृतो सौ वृषभध्वजेन या हेम कुंभस्तन निसृतानाम स्कंदस्य मातुः पयसाम रसज्ञः।
1: किती छान आहे कल्पना। शाकुंतल नाटकातली नायिका शकुंतला तिचे सखे सोबतीच मुळी वृक्षवेली हरिण शावक आणि मोर होते। आपल्या या सवंगड्यांनी खाल्ल्याशिवाय शकुंतला काहीही खात नसे। रामायणातील सीताही अशीच निसर्ग कन्या। रावण वधानंतर लंकेहून पुष्पक विमानानं परतत असताना आपण संगोपन केलेल्या वृक्षांना भेटण्यासाठी राम सीता पंचवटीत उतरले। या सर्वांच्या प्रेमाला वृक्षलताही प्रेमळ प्रतिसाद न देतील तरच नवल।
0: आपली सखी शकुंतला सासरी निघाल्यावर वृक्षलतांनी अलंकारांच्या रूपात तिला भेटवस्तू दिल्या। पुष्पगुच्छ सहज हाती लागावे म्हणून मंदार वृक्ष यक्षपत्नीसाठी स्वतः खाली वाकत असे। वनस्पतींना भावना असतात हा शोध आपण अलीकडचा मानतो खरा, पण आपल्या या पूर्वजांनी तर निरीक्षणातून आणि वर्तनातून ही गोष्ट सिद्ध केली होती।
1: महाभारताच्या शांती पर्वातना एक सुंदर रंजक संवाद आहे। वृक्षांना पंच ज्ञानेंद्रिय असतात असं भारद्वाज आणि भृगु संवादात सिद्ध केलं आहे। जेव्हा महर्षी भारद्वाजांनी भृगु ऋषींना विचारलं वृक्षांना हालचाल करता येत नाही, त्यांना जीव कसा असू शकतो, त्यांना सुखदुःखांची जाणीव होते का आणि कशी होते, त्यावर भृगु ऋषींनी दिलेलं उत्तर आजच्या आधुनिक वनस्पती शास्त्राला सुद्धा थक्क करणारं आहे।
0: भृगु ऋषी स्पष्ट शब्दात सांगतात की वृक्षांना 5 ज्ञानेंद्रिय असतात। ते म्हणतात, वल्ली वेष्टयते वृक्षम सर्वतश्चैव गच्छति नहि अदृष्टेश्च मार्गोस्ति तस्मात् पश्यन्ति पादपाः। बघ, बेल वृक्षाला वेढा घालते आणि चारी बाजूंनी मार्ग काढत वर जाते। दृष्टी असल्याशिवाय म्हणजे दिसत असल्याशिवाय कोणाला मार्ग कसा सापडेल, म्हणजेच वृक्ष पाहू शकतात असं त्यांनी सिद्ध केलं।
1: एवढंच नाही तर झाडांना सुखदुःखाची जाणीव आणि चेतना सुद्धा असते। सुखदुःखयोश्च ग्रहणात

0: कवीला जसं वाटतं तसं तो विश्व पाहत असतो.
1: असं नाही बरं कातरंगिणी, प्राचीन भारतातील शास्त्रही विकसित झाली ती निसर्गाच्या हातात हात घालूनच. यांचं सर्वांना परिचित असं उदाहरण म्हणजे आयुर्वेद. नास्ति मूलम अनौषधम, औषधी गुणधर्म नाही असं एकही मूळ नाही, ही या शास्त्राची भूमिका. ही भूमिका पार पाडताना वनस्पतीचा जो भाग उपकारक असेल त्याचा औषध म्हणून योग्य उपयोग करून वनस्पतींचं रक्षण करण्याची दक्षता घेतली जात होती.
0: आणि आहाराची किंवा आरोग्याची व्याख्या बघ ना, मितभूक हितभूक ऋतभूक.
1: वा,
0: म्हणजे मोजकं खाणारा हितकारक तेच आणि तेवढंच खाणारा आणि योग्य मार्गाने मिळवलेलंच अन्न खाणारा अशी व्याख्या केली आहे. आणि वनस्पतीचा आणि अन्नाचा अतिरिक्त उपयोग आणि हानी करू नका असं सुचवलंय.
1: नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनं ही भारतानं जगाला दिलेली अजून एक देणगी. गालांचा अंग खुलवण्यासाठी फुलांच्या परागकणांचा वापर करणाऱ्या, सुगंधी धूपानं केस वाळवणाऱ्या, शिरीषाच्या नाजूक फुलांची कर्णकुंडल करणाऱ्या, गळ्यात हातात फुलांच्या माळा घालणाऱ्या नायिका संस्कृत वाङ्मयात कितीतरी काव्य नाटकात आढळतात. सौंदर्य प्रसाधनं पुष्परचना या कलांचा समावेश 64 कलांच्या यादीत केलाय.
0: एका बाजूला सौंदर्यशास्त्र आणि एका बाजूला गहन असं तत्वज्ञान. पण वैशाली, काही वृक्षांनी आणि फुलांनी या गहन तत्वज्ञानशास्त्रातही मानाचं स्थान पटकावलंय. आदी आणि अंत नाही अशा अनाद्यनंत संसाराचं वर्णन सतत फोफावणाऱ्या अश्वत्थ वृक्षाच्या रूपकाद्वारे गीतेत केलेलं दिसतं. आणि कमळ आपलं राष्ट्रीय फूल, चिखलात उगवूनही चिखलापासून अस्पर्श राहणारं कमळ तर सौंदर्याचं, समृद्धीचं, पूर्णत्वाचं, निरासक्तीचं आणि पूर्ण विकसित झालेल्या बुद्धीचं प्रतीक म्हणून वाङ्मयात उल्लेखलं जातं.
1: पशुपक्षी हाही पर्यावरणाचा अविभाज्य भाग. प्राचीन काळातील ऋषीमुनींचे आश्रम ही तर अभयारण्यच. अशा आश्रमात ऋषींच्या प्रभावानं पशु पक्षी मानव यांच्यात वैरभाव मुळी उरतच नसे. खऱ्या अर्थानं ही भयविरहित अरण्य होती. अशा आश्रमक्षेत्रांचं वर्णन करणारे राजेही तितकेच कर्तव्य दक्ष. शिकार करता करता अनवधानानं आश्रमक्षेत्रातील हरणावर नेम धरणाऱ्या दुष्यंत राजाला मुनींनी अडवताच तो विनम्रपणे आपला बाण आवरता घेतो.
0: आणि रघुवंशात आपल्या दारी आलेल्या कौत्स या ऋषिकुमाराची विचारपूस करताना रघुराजा त्याचीच नाही तर आश्रमातील पशु वनस्पती इतकंच नव्हे तर जलाच्या यांची सुद्धा विचारपूस करतो. प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं कर्तव्यच आहे. पण प्रजा या संकल्पनेत केवळ मानवच नाही तर पशु पक्षी वृक्ष नद्या जलाशय या सगळ्यांचाच समावेश होतो.
1: तरंगिणी, निसर्ग कितीतरी गोष्टी आपल्याला सांगत असतो, शिकवत असतो. त्या प्रत्येक वेळी आपल्या ध्यानात येतातच असं नाही, पण अनेक संस्कृत सुभाषितांनी निसर्गाची शिकवण आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. प्रजेकडून कर कसा गोळा करावा हे समजावून सांगताना विदुरानं धृतराष्ट्राला भ्रमराचं उदाहरण दिलंय. विदुर म्हणतो, भुंगा ज्याप्रमाणे फुलाला इजा न करता त्यातून मध घेतो त्याप्रमाणे प्रजेला न दुखावता कर गोळा करावा. यथा मधुसमादत्ते रक्षन पुष्पाणि षट्पदः तद्वदर्थान मनुष्येभ्य आदद्याद विहिंसयः.
0: आणि वृक्ष, वृक्षांना तर सत्पुरुषाचं प्रतीकच मानले. का विचार, स्वतः उन्हात उभे राहतात आणि दुसऱ्याला मात्र सावली देतात आणि फळ सुद्धा देतात. छायामन्यस्य कुर्वन्ती तिष्ठन्ति स्वयमातपे फलान्यपि परार्थाय वृक्षा सत्पुरुषा इव. विश्रांती न घेता निरलसपणे आपलं कर्तव्य पार पाडणारे सूर्य चंद्र नद्या वृक्ष मेघ ही तर निरपेक्ष कर्मयोग्यांचीच उदाहरणं.
1: हे पण ऐक ना, कधी काळी माणसानं दिलेल्या पाण्याची आठवण ठेवून आयुष्यभर नारळांचा भार डोक्यावर वाहणारा आणि माणसाला गोड पाणी देणारा नारळाचा वृक्ष म्हणजे तर मूर्तिमंत कृतज्ञता.
2: प्रथम वयसी पीतम तोयमल्पम स्मरंतः

0: शाळा लाखो इथले गुरु ते अगदी खरं आहे. परमेश्वरानं निर्माण केलेली आजूबाजूची सृष्टी इतकी निर्दोष आहे की रोजच्या जीवनात येणाऱ्या अनेक प्रसंगी कसं वागावं यासाठी माणसानं निसर्गालाच आपलं गुरु मानलं होतं, आपला अबोल मार्गदर्शक.
1: आता बघ ना, रोजच उगवणारा सूर्य, पण त्याचं उगवतीचं रूप आणि मावळतीचं रूप दोन्ही विलोभनीय आणि सारखंच आरक्त. उगवण्याचा थरार नाही की मावळण्याचा विषाद नाही. मग माणसाने तरी सुखदुःखात भेद का करावा? अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत मनाचं समत्व सांभाळलं पाहिजे हे सांगणारं हे सुंदर सुभाषित. उदये

0: विस्मरंती.
1: अगदी खरं म्हणालीस. सृष्टीचं आणि मानवाचं विलक्षण असं नातं आहे. शिक्षण ही फक्त शाळेत जाऊन घ्यायची गोष्ट नाही. म्हणतात ना, बिनभिंतींची उघडी

0: पता
1: सूर्याला तर आपण देवतेचाच मान दिलाय. सूर्य ही उघड्या डोळ्यांनी दिसणारी एकमेव देवता आहे. सूर्य ही समृद्धी आणि आरोग्य प्रदान करणारी देवता आहे. सूर्यापासूनच आपल्या दिवसाची सुरुवात होते असा हा दिनकृत जगतचक्षू कितीही विषमता असली तरी आपले नियत कर्म कधीही चुकवत नाही.
0: रथस्यैकं चक्रं भुजगयमिता सप्ततुरगाः निरालंबो मार्गश्चरण विकलसारथिरपि रविर्यात्येवान्तं प्रतिदिनमपारस्य नभसः क्रियासिद्धिस्सत्वे वसति महतां नोपकरणे. हा श्लोक समजून घ्यायचा म्हणजे आधी सूर्याबद्दलच्या आपल्या काही संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. म्हणजे सूर्याचा प्रवास किती खडतर असतो ते आपल्या लक्षात येईल. वेदातील वर्णनाप्रमाणे सूर्याच्या रथाला एकच चाक आहे आणि त्याचा सारथी अरुण हा तर पांगळा आहे. त्याच्या रथाला सात म्हणजे विषम संख्येचे घोडे झुंपलेत आणि लगाम सुद्धा साधा सुद्धा नाही, विषारी सर्पच त्याचे लगाम आहेत.
1: बरं, रस्ता तरी सोपा आहे का? छे, आकाशमार्गाला मुळी कुठला आधारच नाही. पण अशा कितीही अडचणी असल्या तरी आज सूर्य उगवलाच नाही असे मानवजातीच्या इतिहासात अजून तरी घडलं नाहीये. सूर्याच्या प्रवासात खंड नाही.
0: निसर्ग आणि मानवाचं हे परस्परावलंबित्व लक्षात घेऊन भगवद्गीतेने देखील यज्ञचक्राची संकल्पना मांडली. निष्काम भावनेनं हातचं न राखता मानवाला भरभरून देणाऱ्या निसर्गाला मानवाने सुद्धा संतुष्ट ठेवलं पाहिजे. परस्परम भावयंत श्रेयः परम वाप्स्यथ. एकमेका सहाय्य करूनच निसर्ग आणि मानव या दोघांचंही कल्याण होईल असा मौलिक संदेश भगवद्गीता देते.
1: तरंगिणी, अगं प्राचीन काव्यातच नाही तर आधुनिक संस्कृत काव्यातही कवींची पर्यावरण विषयक जाणीव अगदी प्रकर्षानं प्रकट झाली आहे. डॉक्टर अशोक कुमार शुक्ल यांचं हे पर्यावरण काव्यच पहा ना. 9 अध्यायांमध्ये विभागलेलं हे काव्य पर्यावरण विषयाला समर्पित संस्कृत काव्य आहे. अर्थात वेद आणि प्राचीन साहित्यातले निसर्ग मानवाचं सहजीवन येथे अपेक्षित नाही तर सध्याच्या काळात पर्यावरणावर येणारी विविध संकट आणि समस्या यांचा वेद हे काव्य घेताना दिसतं. एवढंच नव्हे तर त्यावर उपाययोजनाही सुचवतं. पर्यावरण काव्यम यत् करोमि शास्त्र संमतम समाधाने समस्याभि पूर्णम ज्ञान विवर्धनम.
0: छान. म्हणजे संस्कृत साहित्यात आधुनिक विषयांची किंवा वर्तमानाचं भान व्यक्त करणाऱ्या विषयांची कमतरता जाणवते ती ह्या काव्याने पूर्ण होते. तर
1: अगदी बरोबर.
0: या काव्यात 9 अध्यायांमध्ये प्राकृतिक प्रदूषण, पर्यावरण प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायू जल भूमी प्रदूषण यांचा उल्लेख तर आहेच, पण त्याबरोबर औद्योगिकरणाच्या नादात जनसंख्येचा विस्फोट, बेशुमार प्रवासाची साधनं, इंधनानी होणारं प्रदूषण, रासायनिक द्रव्यांचा वापर, खाद्यपदार्थांची भेसळ असा एकूणच नैतिकता अगदी घसरणीला लागलेली दिसते. या चारित्र्याच्या प्रदूषणाचा देखील सामाजिक प्रदूषण म्हणून उल्लेख करून त्यावर चक्क 2 अध्याय लिहिलेत.
1: वा, किती मार्मिक वर्णन आहे ना आधुनिक मानवी वृत्तीचं.
0: बघ, पर्यावरण नाशेन विरमेत विरतो भवेत मानवो मानवो भूत्वा कुर्यात् प्रकृतिरक्षणम् संरक्षे दूषितो न स्यात् लोकः मानव जीवनम् न कोऽपि कस्यचिन्नाशम् कुर्यादर्थस्य सिद्धये.
2: हा अगदी महत्वाचा विचार दिलेला आहे की प्रकृतीचं रक्षण तर सगळ्यांनी

0: करायचंच आहे, ते आपलं कर्तव्य आहे, पण केवळ अर्थलोभाकरता नैसर्गिक संपत्तीचा नाश करू नका, अशा तऱ्हेच्या विचारांनी हे काव्य समृद्ध आहे.
1: आणि काव्याची भाषा किती सरळ आणि सुबोध आहे, अगदी संस्कृत न समजणाऱ्या श्रोत्यालाही सहज समजेल. काव्यानंदाचा अनुभव घेता येईल इतकंच नाही तर पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी वैचारिक प्रेरणाही मिळेल.
0: पर्यावरणाचं आणि नैसर्गिक संपत्तीचं रक्षण करण्यासाठी उपाय बरेच आहेत, पण मुख्य गरज आहे ती निसर्गाबद्दल, सभोवतालच्या जड चेतन सृष्टीबद्दल सहवेदना निर्माण होण्याची. सृष्टी आहे तर आपण आहोत, मग आपल्याच कल्याणकारी भविष्यासाठी, माणसाच्याच पुढील पिढ्यांसाठी तिच्या रक्षणाची आणि संवर्धनाची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे ना.
1: हो ना ग, जंगलाचं संरक्षण नुसत्या चर्चा करून किंवा वृक्षारोपणाचे सोहळे करून होणार नाही, त्यासाठी जंगलावर अवलंबून असणाऱ्या लोकांनीच पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्याला विज्ञानाचा अभ्यास केलेल्यांची मदत झाली तर दुधात साखरच.
0: मात्र हे करताना मानवतेचा विसर पडू नये. याच भावनेने महाराष्ट्रातील संस्कृत विद्वान पंडित प्रभाकर भातखंडे यांनी आपल्या वृक्षरक्षणम या नाटकात ही विचार जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. याच नाटकातल्या भरतवाक्याने आपण आपल्या संवादाची सांगता करूया.

0: श्रोतेहो, आपण ऐकत होता संस्कृत साहित्यातील सृष्टीगान हा संवादात्मक कार्यक्रम. लेखन आणि सहभाग वैशाली दापके आणि तरंगिणी खोत. बरं तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला हा संस्कृत वाणीचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आताच आपण ऐकलात संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी. संध्याकाळचे 6:55 होत आली आहेत. ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजत आले आहेत. आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या थोड्याच वेळात. तत्पूर्वी ऐकूया काही महत्वाचे संदेश.
4: मतदारांनो SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ec
0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
5: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटलपर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक. आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत. मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. आणि आता बातम्या विस्तारानं. केंद्र सरकारने कांद्याच्या खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे.

0: ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत कांद्याच्या खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-2026 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळांमध्ये अधिसूचित पिकांचं चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनांपेक्षा कमी आल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळेल. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधनसंपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजस्थानात बलोत्रा इथं तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं आहे, असंही ते म्हणाले. देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्यामुळे एलपीजी सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते, असंही मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले.
1: फर्टिलायझर के लिए समस्या पैदा हो गई. युक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी. लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे.
0: सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांची याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये, असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्यानं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40-60 हजार किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात, असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. मुंबई व्यतिरिक्त इतर भागातल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वयं पुनर्विकासाच्या प्रक्रियेत घेऊन येऊ, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
2: सहकाराच्या कायद्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता एक वेगळा चॅप्टर आम्ही तयार केला आणि त्या संस्थांकरता त्यांचे अधिकार, त्यांचे विनियम या सगळ्या गोष्टी आपण तयार केल्या आणि त्यांच्याच कमिटीने दिलेल्या रिपोर्टवर आज आपण स्वयं पुनर्विकास ही योजना आमच्या सगळ्या सहकारी सोसायट्यांना दिली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहेत. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण

0: संस्थेनं आज 231 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई आणि कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून आरएल ज्वेल्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात सरकारी अधिकारी, आणि आशापुरा गार्मेंट्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात खाजगी व्यक्ती यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पावसामुळे आज राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं. याविषयी अधिक जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबईत सकाळी 8:30 ते दुपारी 2:30 या वेळेत विक्रोळीत सर्वाधिक 164 मिलीमीटर तर सर्वात कमी भायखळ्यात 34.5 मिलीमीटर पाऊस झाला. या पावसामुळे आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर झाली होती. पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून रस्ते, पूल आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पालघर आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे तर पालघर जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसर जलमय झाला आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत असल्यानं सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी या महत्वाच्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाड बस स्थानकात फुटभर पाणी साचलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे पंचगंगा, भोगावती, उभी, कासारी आणि दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचली आहे. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे खरीपातल्या पिकांना आधार मिळाला आहे. अकोल्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. कोकण विभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विभागातल्या प्रमुख जलप्रकल्पातल्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या धरणात पाण्याचा साठा वाढत असून यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचत असलेल्या पाणीसाठ्यावर संबंधित पूर नियंत्रण कक्ष लक्ष ठेवून आहेत.
0: पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावरच्या भागासाठी हवामान विभागानं येत्या 2 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर याच काळात रायगड, रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या षटकात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसाचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणारे बहुप्रतीक्षित 5 रोपवे प्रकल्पांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड पायथा ते रायगड किल्ला, अलिबाग किनारा ते कुलाबा किल्ला, नेरळ ते माथेरान, कनकेश्वर डोंगर आणि एलिफंटा केव्ज इथं हे रोपवे होणार आहेत. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2,125 रुपये क्विंटलपर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक. आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत. मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा. श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत. सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्व

अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. ऐकूया साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक गौरीशंकर घाडे आहेत.
4: शेती आणि संलग्न क्षेत्रात राबणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महत्वाचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. 2 दिवसांच्या चर्चेनंतर पुरवणी मागण्यांना मंजुरी. बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मुक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतरच अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजातली ठळक वैशिष्ट्यं. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 2 आठवड्यात पुरवणी मागण्यांसह महत्वाची विधेयक

सतर्क आणि नियमित कामकाज पार पडलं. विधानसभेत दोन दिवसांच्या चर्चेनंतर सन 2026-27 या वर्षातलं तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. या आठवड्याच्या कामकाजात सभागृहानं महत्वाची विधेयकं संमत केली. यात शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक गुरुवारी विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि प्रक्रिया उद्योगात राबणाऱ्या महिलांना या विधेयकामुळे शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे, त्यामुळे शेतकरी महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणं शक्य होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडलेल्या या विधेयकाला सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकांवरच्या काही सदस्यांनी पाठिंबा दिला तर या विधेयकाचा गैरफायदा घेतला जाईल असा इशारा देतानाच शेतकरी प्रमाणपत्रानं महिलांच्या आयुष्यात काय बदल होणार असा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केला. शेतीसह पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन तसंच इतर शेती संलग्न व्यवसायातल्या महिलांना शेतकरी दर्जा मिळणार असून महिलेच्या नावावर सातबारा नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. शेतजमीन महिलांच्या नावावर करणं हा विधेयकाचा उद्देश नसून शेतकरी म्हणून महिलांना स्वतःची ओळख मिळावी हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं कृषी मंत्री भरणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. यासोबतच ठेवीदारांच्या व्याख्येत डिजिटल आणि क्रिप्टोचाही समावेश करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधल्या हितसंबंधांचं संरक्षण अधिनियम अर्थात MPID सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत करण्यात आलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक मांडलं. या सुधारणांमुळे क्रिप्टो, डिजिटल करन्सीसह ब्लॉकचेन आधारित डिजिटल गुंतवणुकीतली फसवणूक टाळण्यास मदत होणार असल्याचं राज्यमंत्री कदम यांनी यावेळी सांगितलं. MPID अंतर्गत विशेष न्यायालयातील जप्ती प्रकरणात केवळ 3 वेळा तहकुबी आणि अपिलासाठी दायित्वाच्या 50% रक्कम अनामत म्हणून जमा करण्याची सुधारणा करण्यात आली आहे. यासोबतच राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपलं जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयकही सभागृहानं संमत केलं. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचं आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतला गेल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. तर डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तारांकित प्रश्नावरच्या चर्चेदरम्यान दिली. तर राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याच्या पडताळणीसाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही मंत्री भुसे यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य अतुल भातखळकर यांनी याबाबत प्रश्न मांडला होता. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला होता. कोणत्याही समाजघटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नसून मागे राहिलेल्या समाजघटकांना पुढे आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असून शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजा

0: कंपन्यांसाठी शासनाला एक रुपयाची ही रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्यातील मत्स्य साठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची घोषणा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी निवेदनाद्वारे दिली. कामकाजादरम्यान मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा या आठवड्यातील कामकाजात अनेक वेळा चर्चेत आला. विशेषतः शुक्रवारी सकाळच्या विशेष सत्रातील बैठकीतील चर्चेवेळी संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावरील महत्वाच्या चर्चेला सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल सत्ताधारी भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसं चालणार असा प्रश्न करत सदस्यांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावं लागलं.
1: आताच आपण ऐकलत साप्ताहिक विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक होते गौरी शंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही मंत्री उदय सामंत यांची माहिती. विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची निवड. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांमधूनच पुस्तकं गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. या होत्या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या दुसऱ्या आठवड्यातील ठळक घडामोडी. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दाखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपरफुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत मकोका कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं. टीईटी 2026च्या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34,732,39,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामं संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांची चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406.19 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35.24 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी 352,57,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659,47,00,000 रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954,00,000 रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांची निवड 1 जुलै रोजी घोषित करण्यात आली. सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर

0: च्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. तर सभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे संयमानं आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील, सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही राज्यमंत्री भोयर यांनी नमूद केलं. उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री शहरे योगेश कदम यांनी दिलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 900 सीसीटीव्ही कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावे हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी अर्थात पिंक ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता.
1: आताच आपण ऐकलं विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे होते. साप्ताहिक विधिमंडळाचं समालोचन आपण आताच ऐकलं. या कार्यक्रमाचे वाचक होते संदेश नाईक.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईचीही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजतायत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: श्री बंधू भगिनीनो, आमच्या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपलं स्वागत करते. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 13 आषाढ शके 1948 दिनांक 4 जुलै 2026 यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण दुधाळ जनावरांचं आहार व्यवस्थापन याविषयी माहिती करून घेणार आहोत. आता आहार व्यवस्थापनामध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश होत असतो. मग हे आहाराचं व्यवस्थापन का करणं आवश्यक आहे, किंवा त्यांना आपण आहार देताना काय काय काळजी घेणं आवश्यक आहे, काय बदल करायला हवेत, या सगळ्या गोष्टींसंदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र करंबेळे सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: आहार व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय?
2: व्यवस्थापन आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे मॅनेजमेंट. आता ज्या वेळेला आपण व्यवस्थापन म्हणतो त्या अर्थी जे काही आपण त्यांच्या मॅनेजमेंटल प्रॅक्टिसेस ज्या आहेत शेतकऱ्यांच्या सध्या प्रचलित असलेल्या मॅनेजमेंटल प्रॅक्टिसेसमध्ये थोडाफार बदल करून त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात मुबलक प्रमाणात दूध उत्पादन होईल, त्याप्रमाणे जास्तीत जास्त प्रमाणात त्यांना त्याच्यातून मोबदला मिळेल, या प्रकारचं व्यवस्थापन आपल्याला अपेक्षित आहे. दुधाळ जनावरं हा विषय आहे, त्याच्यामध्ये महत्वाचे जे काही प्राणी येतात ते आहेत गायी आणि म्हशी. आता म्हशी पूर्ण जगामध्ये जर आपण विचार केला तर सगळ्यात जास्त म्हशींचं पॉप्युलेशन जी काही संख्या ही आपल्या देशात आहे. त्याचप्रमाणे गायींचंही पॉप्युलेशन आपण नंबर 1 आहोत. आता गाई म्हशींच्या दोन्हीच्या दुधाचं उत्पादन जर पाहिलं तर पूर्ण जगामध्ये आपण प्रथम क्रमांकावर येतो. पण आपण जर पर कॅपिटा म्हणजे प्रत्येक जनावरामागे जर उत्पादन आपण जर बघितलं दुधाचं तर ते जगाच्या तुलनेच्या मानाने ते खूपच कमी आहे. आणि हे जे काही उत्पादन जे जनावरं देत असतात जे दुधाच्या माध्यमातून त्यातून शेतकऱ्याला तितकासा मोबदला मोठ्या प्रमाणावर मिळत नाही. मग अशा वेळेला आपण जर पाहिलं की या इंडस्ट्रीमध्ये आता ही हळूहळू इंडस्ट्री होत चाललेली आहे, आपण ज्याला डेअरी इंडस्ट्री असं म्हणतो, तर इंडस्ट्री म्हटलं तर त्याच्यातून प्रॉफिट हा एकमेव उद्देश आपला असतो. जे काही आता सध्या प्रचलित आहार व्यवस्थापन जे चाललेलं आहे त्यातून तितकासा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाहीये. आणि तो मिळवून देण्यासाठी जर पूर्ण खर्च जर आपण काढला पूर्ण या इंडस्ट्रीतला जो दूध उत्पादनावर होणारा आहे त्याच्यातला जवळपास 60 ते 70% खर्च हा या खाद्यावर होत असतो. आता इथेच आपल्याला स्कोप आहे की कमीत कमी आपण तो करू शकू जेणेकरून त्याचा नफ्यामध्ये रुपांतर होईल. सो असं आहार व्यवस्थापन याचा अर्थ थोडक्यात सांगायचं झालं तर जनावरांना लागणारी जी काही ऊर्जा आहे, प्रथिन आहेत, खनिज मिश्रण आहे किंवा जीवनसत्व आहेत ही आपण योग्य प्रमाणात दिली. काही वेळेला होतं असं की तो इम्बॅलन्स आहे, म्हणजे समतोल राखला जात नाही. काही वेळेला ते जास्त प्रमाणात दिलं जातं, काही वेळेला कमी प्रमाणात दिलं जातं. सो असा असमतोल जर राखला गेला असं जर होत असेल तर साहजिकच त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. आणि म्हणून आहार व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना त्यांचा जो काही नफा आहे तो वाढवता येईल.
1: बरोबर आहे. आता सर संतुलित आहारामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो?
2: संतुलित आहार जो आतापर्यंत आपण देत आहोत ही पूर्वी म्हणजे जोपर्यंत आपण डोमेस्टिकेट ही जनावरं केली नव्हती, आपण पाळायला सुरुवात करण्याच्या पूर्वी हे सगळी जनावरं जे काही गायी आहेत म्हशी आहेत ही जनावरं आपल्या जंगलामध्ये किंवा फॉरेस्टमध्ये तिकडे ती आजही जनावरं आहेत. आपण जर वाईल्ड बफेलोज बघितले आफ्रिकेमध्ये अजूनही काही प्रमाणामध्ये दिसतात, तर ही जी जनावरं तिथला जो काही वाळलेला सुका चारा आहे किंवा जो काही हिरवा चारा जो सीझनली अवेलेबल आहे तो खाऊन ती आपल्या वासरापुरतं तेवढं ते दूध उत्पादन देतात आणि ते वासराची काळजी घेण्यापुरतं मर्यादित आहे. पण ज्या वेळेला आपण ही जनावरं पाळायला लागलो त्यावेळेला त्या वासराची काळजी तर घेतली गेलीच पाहिजे, पण मनुष्याच्या जी काही प्रथिनांची गरज आहे ती दुधातून भागवली जावी या उद्देशापोटी माणसाने ही जनावरं जी आहेत ही पाळायला सुरुवात केली. आता ही पाळायला जनावरं जी सुरुवात केल्यानंतर त्यांनी त्यांना खायला पण जास्त घालायला हवं हेही त्यांच्या लक्षात आलं. केवळ हिरवा आणि सुका चारा खायला घालून तेवढ्या प्रमाणात दूध मिळणार नाही. मग त्यांनी सुरुवात अशी केली की जे काही शेतीतून जी उप उत्पादनं मिळणार आहेत, सगळ्यात महत्वाचं आपण उदाहरण देता येईल की गव्हाचा कोंडा आहे की तांदळाचा काही कोंडा असतो किंवा पॉलिशिंग असतं किंवा डाळ वर्गीय पिकं आहेत, तूर डाळ किंवा मूग उडीद डाळ चणा डाळ ह्याची जी वरचे टर्फल आहेत ही आपण खाऊ शकत नाहीत, मग ती त्यांनी जनावराला द्यायला सुरुवात केली. त्यानंतर तेलबिया आहेत त्याच्यातून तेल काढलं गेलं आणि तेल काढल्यानंतर जो चोथा उरतो पेंड आपण त्याला म्हणतो, सरकीची पेंड आहे, शेंगदाण्याची पेंड आहे, सूर्यफुलाची आहे, करडई आहे, अशा वेगवेगळ्या तेलबियांच्या पेंडी सुद्धा या जनावरांच्या आहारात वापरल्या जाऊ शकतात. आणि ह्या योग्य प्रमाणात आपण काही त्याचे ठोकताळेही बघू आणि ते योग्य प्रमाणात कसं मिसळता येईल जेणेकरून आपल्या जनावराला 20-22% प्रथिन या आंबोणातून मिळतील किंवा खुराकातून मिळतील.

0: या प्रकारे आपण त्याचं समतोल राखून ते मिश्रण आपल्याला बनवता येऊ शकतं.
1: म्हणजे जे घटक वाया जाणारे आहेत त्यांचा समावेश आपण पशुखाद्यामध्ये करू शकतो. बरोबर. दुधाळ जनावरांना आहार देताना आपल्याला घरी पशुखाद्य बनवता येईल का सर?
0: हो नक्कीच. जनावरांसाठी लागणारा जो खुराक आहे, जे आंबोण आहे, ते घरच्या घरी चांगल्या पद्धतीने बनवता नक्कीच येऊ शकतं. आता त्यासाठी आपल्याला महत्वाचे घटक कोणते लागतात ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपल्याला स्वतःला माणसाला ऊर्जेसाठी कर्बोदक म्हणा किंवा ऑइल्स असतात, तेलबिया पासून मिळणारे ज्या तेल आहेत ते आपण वापरलं जातं. प्रथिनांसाठी आपण शक्यतो जास्त प्रमाणात वापरलं जातं. काही वेळेला प्रॉन्स किंवा मासे आहेत ते हे करू, पण आपण हे मासे किंवा जे काही मांस आहे हे आपण या जनावरांना खायला घालू शकत नाही. सो त्यांची जी काही प्रथिनांची जी गरज आहे ते आपण तेलबियाच्या पेंडीमधून ती पूर्ण करत असतो. आता यामध्ये येणारे म्हणजे सरकीची पेंड आली, ज्याला कॉटन सीड केक म्हणतात, त्यानंतर शेंगदाण्याची पेंड आहे, सूर्यफुलाची, करडईची पेंड आहे, ही प्रथिनांचा स्रोत म्हणून आपण त्याला वापरू शकतो. त्याचप्रमाणात ही झाली ऊर्जा आणि प्रथिनांच्या बाबतीमध्ये. ऊर्जेच्या साठी आपण सांगायचं झालं तर मका आहे. हे मका हे फारच महत्वाचं पीक आहे, कारण मका हा तेवढ्या प्रमाणात माणसांकडून खाल्ला जात नाही म्हणून तो जनावरांसाठी आजही उपलब्ध आहे. सो मक्याचं उत्पादन हे पशुखाद्यासाठी मोठ्या प्रमाणावर केलं जातं, त्याप्रमाणे ते आपल्या पोल्ट्रीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. सोयाबीन आहे हे आपण प्रथिनांचं सोर्स म्हणून आपण वापरतो. सो हे ऊर्जा आणि प्रथिन हे दोन महत्वाचे घटक आहेत पशुच्या आहारामध्ये, आणि ते भागवण्यासाठी मी तुम्हाला आता सांगितलं त्याप्रमाणे मका, तेलबियांच्या पेंडी, त्या व्यतिरिक्त जसं आपण सुरुवातीला बोललो त्याप्रमाणे गव्हाचा किंवा तांदळाचा कोंडा किंवा पॉलिश, राईसचा पॉलिश ज्याला म्हणतात, किंवा मग जी चुनी म्हणतो आपण त्याला, जसं मी मगाशी सांगितलं डाळींचं जे तूर डाळ आहे, मूग डाळ, उडीद डाळ, याची जी वरची टर्फल आहेत त्याला चुनी असं म्हटलं जातं. हे आपण त्यात वापरू शकतो. आणि त्याशिवाय जनावरांना लागणारी जी कॅल्शियम, फॉस्फरस हे आपण नेहमी ऐकत असतो, ही खनिजं आहेत, हे मिनरल्स आहेत, तेही जनावरांना तितक्याच प्रमाणात वापरावं लागतात. कारण बरंचसं जे काही कॅल्शियम आहे ते जनावरांचं दुधावाटे जवळपास 1.2 ग्राम कॅल्शियम हे प्रति लिटर दुधामागे जनावरांच्या शरीरातून बाहेर पडत असतं. आता एवढं जो कॅल्शियम आहे हा भरून काढण्यासाठी ही जी खनिज मिश्रण आहेत ही देणं अतिशय आवश्यक आहे. त्याचप्रमाणे काही जीवनसत्व आहेत, ए आहे, डी आहे, ई आहे, ही जीवनसत्व जी आहेत ही देणं ही अतिशय आवश्यक आहे, कारण ती जनावरांच्या कोठीपोटात तयार होत नाहीत. आणि ही जीवनसत्व, खनिज, ऊर्जा स्रोत आणि आता मी सांगितल्याप्रमाणे प्रथिनांचे स्रोत हे एकत्र योग्य प्रमाणात मिसळल्यानंतर आपल्याला घरच्या घरी खुराक बनवता येऊ शकतो. मग त्यासाठी एक प्रमाण आपलं ठरलेलं असतं. आता याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता, त्यांच्या किमतीनुसार आपण ठरवतो, त्यांची अवेलेबिलिटी म्हणजे आपल्या भागामध्ये ते उपलब्ध आहे किंवा नाही, त्यानुसार आपण त्यांचा वापर हा आपल्याला ठरवता येऊ शकतो. आता साधारणपणे मका जर वापरायचा झाला, मक्याच्या जागी आपण गहू, तांदूळ, बार्ली, ज्वारी, बाजरी यापैकी कोणतेही तृणधान्य आपण वापरू शकतो, पण मका हा प्रिडॉमिनेंटली आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर होतो आणि पशुखाद्यात वापरला जातो. आता हा मका साधारणपणे 30 किलो ते 35 किलो प्रमाणात, त्यानंतर तेलबियांच्या पेंडी सुद्धा तेवढ्याच प्रमाणात 30 ते 35 किलो. आता हे ज्या तेलबियांच्या पेंडी आहेत ह्या तुम्ही एकच पेंड न वापरता 3-4 प्रकारची जर आपल्याकडे अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, तर ते वापरलेलं कधीही चांगलं, कारण त्याच्यातून मिळणारे जे वेगवेगळे घटक आहेत ते जनावरांना नक्कीच उपयोगी पडतील. त्यानंतर येतो हा गव्हाचा कोंडा किंवा मग राईस पॉलिश, तांदळाचा कोंडा. आता हा जो कोंडा वापरायचा आहे त्याचं प्रमाण साधारणपणे 25 ते 30% पर्यंत घेतो. आणि उरलेलं जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे घटक आहेत, जे दोन घटक आहेत अगदी कमी प्रमाणात लागतात पण अत्यंत महत्वाचे, ते म्हणजे खनिज मिश्रण जे 2% आणि त्यात मीठ, आपण जे कॉमन सॉल्ट जे म्हणतो मीठ, खड्याचं मीठ हे स्वस्त असतं, सो खडा मीठ हे 1% प्रमाणात. असं एकूण 100 किलो हे मिश्रण तयार होतं आणि हे 100 किलो मिश्रणामध्ये आपल्याला जवळपास 18 ते 20% प्रथिनं ही सहज जनावराला उपलब्ध होऊ शकतात. घरच्या घरी बनवल्यामुळे आपल्याला त्याची प्रत माहीत असते, या ज्या काही आपण कच्चा माल वापरणार आहोत त्याची प्रत आपल्याला कळते आणि माहीत असल्यामुळे आपण बनवलेला खुराक हा अत्यंत उत्तम प्रतीचा आहे याची खात्री आपल्याला देता येऊ शकते आणि ती नक्कीच जनावरांना उपयोगी पडते.
1: नक्कीच नक्कीच. आता सर या व्यतिरिक्त आपण म्हणजे ऊसाचे वाडे जे असतात तर हे सुद्धा आपण जनावरांना द्यावेत का?
0: हा, ऊसाच्या वाड्याबद्दल सांगायचं झालं तर ज्या भागामध्ये हे ऊस पिकवला जातो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारणपणे मोठ्या प्रमाणावर हा ऊस पिकवला जातो. आता याचे जे वाडे आहेत हे जनावरांना खाऊ घातले जातात, याचे जे काही वरचा जो शुगर केन टॉप म्हण जो वरचा पोर्शन असतो तो, पण तो खाऊ घालून त्याच्यातून प्रथिनं हार्डली 3 ते 5% प्रमाणातच मिळतात, पण त्याच्यातून त्यांचं उदरभरण होतं. बऱ्याचदा असं होतं की ज्या वेळेला अवर्षण प्रमाण परिस्थिती तयार होते आणि दुष्काळग्रस्त भागांमध्ये

0: मुळे कॅल्शियम हे जनावरांना अवेलेबल होत नाही,
1: अच्छा.
0: शोषणासाठी कॅल्शियम उपलब्ध राहत नाही आणि त्या जनावरांमध्ये कॅल्शियमची कमतरता दिसू लागते. आता अशा वेळेला ही जर आपल्याला वाढे खाऊ घालायचे असतीलच तर त्यावेळेला आपण जनावरांच्या आहारामध्ये जे काही 20 ते 30 ग्रॅम एवढं प्रमाणामध्ये त्यांच्यात कॅल्शियमचं मिश्रण जे आहे, क्षार मिश्रण किंवा मिनरल मिक्सर हे घालणं अतिशय आवश्यक आहे. आणि ते जर घातलं तर ऑक्झॅलेटचं प्रमाण बऱ्यापैकी आपल्याला कमी करता येऊ शकतं.
1: बरोबर. आता सर, शरीर अवस्थेनुसार सुद्धा म्हणजे काही वेळेला मग आहार नियोजन करणं आवश्यक आहे का?
0: हो, शरीर अवस्थेनुसार आपण जर म्हटलं तर ज्या वेळेला वासरू जन्माला येतं त्यानंतर ते सुरुवातीचे 3 दिवस जे असतात ते हा वासराचा जो सुरुवातीचा काळ असतो त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की या रवंथ करणारी जी जनावरं आहेत, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढी, यांच्यामध्ये त्यांच्या पोटाचे 4 कप्पे असतात. आता याच्यातले 4 कप्पे जे असतात हे त्यांचे जन्मतःच नसतात. सुरुवातीला फक्त एकच कप्पा असतो, ज्याप्रमाणे आपलं जठर आहे त्याप्रमाणे त्यांचं एकच असतं. पण त्यानंतर हळूहळू ते 3, 4, 5 महिन्यापर्यंत ते विकसित होतात आणि त्यांच्या पोटाचे 4 कप्पे तयार होतात आणि त्यानंतरच ते चारा पचवू शकतात. कारण हे जे प्रत्येक कप्पा जो असतो त्याचा प्रत्येकाचं वेगवेगळे कार्य आहेत आणि त्यामुळे पहिला जो कप्पा असतो रुमेन जो ज्याच्यामध्ये एनोरोबिक फर्मेंटेशन होतं याचा अर्थ तिथे हवा अजिबात नसते आणि त्या ठिकाणी जे काही बॅक्टेरिया असतात, प्रोटोजोवा असतात, सूक्ष्मजीव, ते एन्झाइम्स प्रोड्यूस करतात आणि ते या खाद्याला पचवत असतात या रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये. आता वासरांमध्ये काय होतं, ज्यावेळेला ही वासरं जन्माला येतात त्यावेळेला ती सुरुवातीचे 3 दिवस, 2 ते 3 दिवस हे जो चीक असतो जे सुरुवातीचं जे दूध येतं, कोलेस्ट्रॉम म्हटलं जातं त्याला, आणि ह्या जो कोलेस्ट्रॉम आहे या कोलेस्ट्रॉमवर ती वाढतात हे देणं अतिशय आवश्यक आहे. ते वजनाच्या 1.5 प्रमाणात द्यायला हवं. जर वासराचं वजन 25 किलो असेल जन्मतः तर 2.5 किलो म्हणजे 1.5 किंवा 10% अशा प्रमाणात ते द्यायला हवं आणि ते सुद्धा 2.5 किलो एकाच वेळी न देता दिवसातून 5 ते 6 वेळा विभागून द्यायला हवं. हे झालं सुरुवातीच्या 3-4 दिवसानंतर. त्यानंतर ते जसं जसं मोठं होतं दूध प्यायला सुरुवात करतं आणि ते दूध प्यायल्यानंतर हळूहळू जर आपली जर गाय दुधात नसेल किंवा काही कारणास्तव ती वासराला दूध पाजत नसेल तर अशा वेळी आपल्याला आर्टिफिशियल मिल्क सुद्धा बनवता येऊ शकतं.
1: बरोबर.
0: आणि हे आर्टिफिशियल मिल्क जनावरांना आपण बॉटलद्वारे सुद्धा पाजू शकतो. त्यानंतर काही काळानंतर काप स्टार्टर दिला जातो, साधारणपणे 15 ते 20 दिवसानंतर. आता हे काप स्टार्टर जे असतं ते शक्यतो जे फार डायजेस्टिबल, अतिशय पचनीय जे काही घटक आहेत, सोयाबीन आहे, मका आहे, मक्याचा भरडा आहे, सोयाबीन आहे, याचं जे मिश्रण असतं ते सुरुवातीला दिलं जातं. ते पचायला खूप हलकं असतं. आता यामध्ये बऱ्याच वेळेला प्रतिजैविकही आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो आणि हे ऍड केल्यानंतर त्याची ही जी काही प्रतिकारक शक्ती असते रोगांशी लढण्याची सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय आवश्यक असते, ती त्याला याच्यातून मिळत असते. आता हे काप स्टार्टर सुरुवातीला आपण देतो. काप स्टार्टर नंतर हळूहळू आपण त्याला जे काही हिरवा पाला आहे, जो लुसलुशीत चारा आहे, त्याच्यामध्ये द्विदल पिकं जी आहे ती युजली वापरली जातात. त्यात लुसन म्हणजे लसूण गाज जो म्हणतो किंवा बरसीम असतं, हे द्विदल धान्याची पिकं ही बऱ्याचदा आपण जनावरांच्या खाद्यामध्ये वापरली पाहिजेत, निदान या वासरांच्या खाद्यामध्ये, जेणेकरून त्यांना हे जे हिरवा चारा आणि सुका चारा खाण्याची सवय होईल. आता ही हळूहळू वाढत गेल्यानंतर साधारणपणे 1 वर्षाचा कालावधी उलटला की त्यानंतर ती जनावरं जी आहेत ही माझावर येणं आवश्यक आहे. आता त्यासाठी केवळ 1 वर्ष हाच काळ न धरता त्याच्यासोबत त्यांचं वजनही साधारणपणे 250 ते 350 किलोपर्यंतही वाढलं पाहिजे. सो वजन आणि वय या दोन्ही गोष्टी ज्या वेळेला जुळून येतात तेव्हाच आपण त्यांना कन्सीव्ह करतो आणि त्यानंतर साधारणपणे 2 वर्षाच्या आत आपल्याला पहिलं वेत मिळतं. आता या काळामध्ये आपल्याला जी महत्वाची काळजी घ्यायची असते ती म्हणजे त्यांच्या आहारावर. पण जर त्यांचा गाभण काळ पाहिला तर साधारणपणे 9 महिने आणि 9 दिवस असा साधारणपणे मानला जातो. तो याच्यातला शेवटचा जो काळ आहे, शेवटचा 1/3 काळ म्हणजे शेवटचे 3 महिने, हा काळ अतिशय महत्वाचा आहे. कारण या शेवटच्या 3 महिन्यांमध्येच जनावरांचं आतलं वासरू आहे, गर्भाशयामध्ये असलेलं वासरू, त्याची वाढ ही 2/3 वाढ ही शेवटच्या 1/3 काळामध्ये होत असते.
1: बरोबर आहे.
0: थोडक्यात सांगायचं झालं तर 25 किलोचं जर ते वासरू तयार होणार असेल तर त्याचा 1/3 त्याची वाढ जी आहे म्हणजे साधारणपणे 8 किलो ही पहिल्या 6 महिन्यात होते आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये ते 16 किलो वाढतं. अर्थात हा जो काळ आहे शेवटचा तो अतिशय महत्वाचा आहे आहाराच्या दृष्टिकोनातून. कारण याच काळामध्ये जनावराची रिक्वायरमेंट खूप जास्त असते, पशुखाद्यातून ती आपल्याला पूर्ण करायची असते आणि अशा वेळेला साधारणपणे जनावराच्या वजनाच्या 1% एवढ्या प्रमाणात, जनावराचं वजन समजा 300 किलो असेल तर 3 किलो खुराक हा त्याला देणं आवश्यक आहे. त्याबरोबर आता अजून एक काही एक मिसकन्सेप्शन्स आहेत या बाबतीमध्ये की कॅल्शियम हे जनावराला या काळामध्ये

0: गेलं पाहिजे,
1: हा
0: जेणेकरून पुढचं दूध तिचं वाढेल. पण हा अतिशय चुकीचा कन्सेप्ट आहे. शेवटच्या जे काही 2 महिने असतात या काळामध्ये जनावरांना मिनरल मिक्सचर देणं थांबवायला हवं. कारण याच्यात काय महत्वाच्या गोष्टी असतात की ज्या वेळेला कॅल्शियम आपण देतोय मिनरल मिक्सरमधून त्यावेळेला त्याचे ऍब्झॉर्प्शन साईट्स असतात, जे त्यांच्या आतड्यामधून हे कॅल्शियम शोषलं जातं. हे जे शोषलं जाण्याची क्रिया जी असते ती मंदावते, कारण जनावरांची कॅल्शियमची जी गरज असते ती कमी असते या काळामध्ये. जनावरांची कॅल्शियमची गरज आहे ही ते दूध द्यायला सुरुवात केल्यानंतर वाढते, सुरुवातीला ती कमी असते. अशा वेळेला जर आपण तिला कॅल्शियम दिलं तर त्याची जी काही शोषण आहे ते मंदावतं, आणि त्याचं शोषण ज्या वेळेला मंदावतं तेच पुढे तसंच कॅरी ऑन होतं, आणि ज्या वेळेला जनावर आपण त्याला म्हणतो काविंग होतं, ज्या वेळेला त्याचं डिलिव्हर होतं, जे आपण व्यायलं असं आपण म्हणतो, आता हे जनावर व्यायल्यानंतर कॅल्शियमची गरज अतिशय जास्त असते. पण ही जी शोषणाची क्रिया मंदावल्यामुळे कॅल्शियम शोषलं जात नाही जरी तुम्ही ते दिलं त्यानंतर सुद्धा, आणि त्यामुळे मिल्क फिवर सारखे रोग त्यांना होऊ शकतात आणि दुधातून ते कमी होतं. म्हणून हे सुरुवातीला देऊ नये या ज्या शेवटच्या 2 महिन्यामध्ये, आणि नंतर ज्या वेळेला ते जनावर व्यायल्यानंतर तुम्ही त्याला ही कॅल्शियम मिनरल मिक्सर जे आहे ते योग्य त्या प्रमाणात द्यावं. आता किती द्यावं याबद्दल सुद्धा काही ठोकताळे आहेत. आता साधारणपणे या जनावरांच्या 1 लिटर दुधामध्ये 1.2 ग्रॅम एवढं कॅल्शियम असतं. जर ते जनावर हे 20 किलो दूध देणार असेल तर साधारणपणे त्या जनावराच्या शरीरातून दिवसाला 24 ग्रॅम कॅल्शियम हे बाहेर पडत असतं. आता हे 24 ग्रॅम कॅल्शियम प्लस त्याच्या स्वतःच्या शरीर पोषणासाठी लागणारं 15 ते 20 ग्रॅम कॅल्शियम असं धरून 30 ते 40 ग्रॅम कॅल्शियम जे काय जनावराला लागणार आहे ते त्याला खनिज मिश्रणातून द्यायचंय. आता ह्या खनिज मिश्रणामध्ये साधारणपणे 20 ते 22% कॅल्शियम असतं, त्यामुळे 150 ते 200 ग्रॅम एवढ्या प्रमाणावर जर आपण खनिज मिश्रण दिलं तर त्याची ही गरज आपल्याला पूर्ण भागवता येऊ शकते.
1: बरोबर आहे. म्हणजे आहार नियोजन खरं तर खूप महत्वाचं आहे विविध टप्प्यांमध्ये. आता सर आपण बघतो की वेगवेगळ्या ऋतुमानानुसार जनावरांचं खाण्याचं प्रमाण कमी जास्त हे होत असतं, तर मग त्याप्रमाणे आहारामध्ये काही बदल करणं आवश्यक आहे का?
0: हो, ऋतुमानानुसार नक्कीच काही बदल आवश्यक आहेत. कारण ऋतुमानानुसार आपल्याकडे जे काही टेम्परेचर आहे, तापमान आहे, आर्द्रता आहे हवेतली ही कमी जास्त होत असते, आणि ही आर्द्रता आणि त्यांचं शरीराचं तापमान योग्य ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचे घटक आहेत. सो ज्या वेळेला पावसाळा असतो त्या पावसाळ्यामध्ये आपण पाहिलं असेल की शेण अतिशय पातळ होतं, आणि कारण या काळामध्ये अतिशय मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असतो, आणि हा जो हिरवा चारा आहे मग यामध्ये साधारणपणे 80 ते 85% पाणी असतं. हे जे 80 ते 85% पाणी असतं ते अर्थातच शेणावाटे निघतं आणि त्यांना जे शेण आहे ते पातळ होतं. आता हे जर टाळायचं असेल तर हिरव्या चारामध्ये सुका चारा याचा कुट्टी करून एक कुट्टी सुद्धा करणं अतिशय महत्वाचं आहे. हिरवा चारा आणि सुका चारा दोघांची कुट्टी करावी. कुट्टी करण्याच्या यंत्राच्या सहाय्याने आपण त्याची कुट्टी करावी आणि साधारणपणे 1 इंचापेक्षा मोठा तुकडा राहील अशा पद्धतीने ठेवणं आवश्यक आहे. 1 इंचापेक्षा जर कमी असेल तर जनावरांचं पचन त्या ठिकाणी योग्य होत नाही आणि त्याही वेळेला तुम्हाला शेण पातळ दिसतं, आणि म्हणून साधारणपणे 1 इंच किंवा त्याहून थोडंसं मोठं एवढ्या आकाराचे तुकडे करावेत कुट्टी यंत्राच्या सहाय्याने. आणि ते जर सुका आणि हिरवा चारा हे आपण साधारणपणे 1:3 या प्रमाणात मिसळतो, म्हणजे हिरवा चारा 1 किलो असेल तर 3 किलो हा चारा अशा प्रमाणामध्ये आपण मिसळून ते जर जनावरांना खाऊ घातलं तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये जे काही पातळ शेण दिसतं ते तुम्हाला दिसणार नाही. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शरीराचं तापमान टिकवण्यासाठी सुका चाराही ऍडिशनल द्यावा लागतो. कारण जेव्हा सुका चारा जनावरं खातात तेव्हा सुका चारा ज्या वेळेला पचतो त्यांच्या पोटामध्ये तर कोठीपोटात ज्या वेळेला जो पचत असतो त्यावेळेला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर हीट तयार होते. साधारणपणे शरीराच्या तापमानाच्या 2 किंवा 3 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त हीट त्यांच्या शरीरामध्ये तयार होते आणि ही हीट त्यांचं तापमान टिकवण्यासाठी आवश्यक असते. ऊर्जेची जी गरज आहे या पावसाळ्यामध्ये ती ऊर्जेची गरज आपण साधारणपणे 100 ग्रॅम एवढा बायपास फॅट जर आपण त्यांना दिलं किंवा 1/2 किलो मका एवढा जर आपण त्यांना ऍडिशनल दिला इतर खाद्याच्या व्यतिरिक्त तरी त्यांची पावसाळ्यातली त्यांची जी गरज आहे ती भागवता येऊ शकते. उन्हाळ्याचा जर विचार केला तर उन्हाळ्यामध्ये जनावर ऑब्व्हियसली कमी खातात, ती धापा टाकत असतात, लाळ खुबारी शरीरावाटून जात असते, कारण एक मेंटेनन्स म्हणजे थर्मोरेग्युलेटरी सिस्टीमचा एक पार्ट आहे तो, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात लाळ येतून हीट ते बाहेर टाकत असतात. मग अशा वेळेला त्यांना आपण जसं लिंबू सरबत पितो सो त्याप्रमाणे त्यांच्यासाठी आपल्याला तसं बनवता येऊ शकतं. साधारणपणे एका जनावराला 10 लिटर पाण्यामध्ये साधारणपणे 1/2 किलो गुळ गुळ आणि त्यामध्ये 10 ग्रॅम मीठ आणि त्या व्यतिरिक्त 1 लिंबू एवढं जर आपण पिळून त्यांना दिलं सो त्यांचा जवळ जो स्ट्रेस असतो आधीच त्यांच्यावर जास्त दूध उत्पादनाचा स्ट्रेस असतो ती व्यायलेली असते विण्याचाही मोठा स्ट्रेस असतो आणि

0: हा तणाव आणि प्लस हा हीटचा स्ट्रेस हा सगळा जर भागवायचा असेल तर त्यांना हे व्हिटॅमिन सी याच्यातून मिळायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त झिंक, सेलेनियम, बायोटीन यासारखे जे काही घटक असतात, अन्न घटक, ते सुद्धा या जनावरांना जर आपण योग्य प्रमाणात दिले तर त्यांच्यावरचा स्ट्रेस कमी होऊन आपल्याला दुधाची पातळी जरी वाढवता नाही आली तरी आपण ती मेंटेन ठेवू शकतो,
1: टिकवू
0: शकतो. तर हे काही बदल आहेत, हे थोडेसे ऋतुमानानुसार करणं अपेक्षित
1: आहे. बरोबर आहे. म्हणजे सर, एकंदरीतच दुधाळ जनावरांचं आहार व्यवस्थापन करताना या सगळ्या गोष्टी बघणं आवश्यक आहे. पशुपालकांनी याची काळजी घ्यायला हवी की म्हणजे भरमसाठ त्यांना खाणं एकदम देणं तेही चुकीचं आहे आणि कमी आहार देणंही चुकीचं आहे.
0: समतोल
1: आहार देणं आवश्यक आहे आणि त्यांच्या शरीर अवस्थेनुसार सुद्धा त्यात बदल करायला हवेत. या सगळ्याच गोष्टी महत्वपूर्ण आहेत कारण त्यावरच आपलं दुधाचं उत्पादन अवलंबून असतं. सर, आज आपण इथे आलात आणि दुधाळ जनावरांचं जे आहार व्यवस्थापन आहे याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बंधूंना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बंधूंतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.

आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया घेवडा उत्पादन तंत्र याविषयीची माहिती. आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात ऐकूया संत निवृत्तीनाथ यांचं कीर्तन. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. तेव्हा श्रोते हो आता मला कांचन सामंतला निरोप द्या. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजत आले आहेत. ठीक 8:05 आणि ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: श्रोतो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्यांच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल या अधिवेशनात सादर होणार असल्याचं लोकसभा सभापती ओम बिर्ला म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधन संपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0: यांनी केलं आहे. राजस्थानात बलोत्रा इथं तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं असं ते म्हणाले. देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारनं उपाययोजना केल्या, त्यामुळं एलपीजी सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते असं मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले.
1: फर्टिलायझर के लिए समस्या पैदा हो गई. युक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी. लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये साणंद इथं सीजी सेमी या अत्याधुनिक सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन केलं. हा प्रकल्प भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीमधली पुढची पायरी आहे असं ते यावेळी म्हणाले. साणंद इथला प्रकल्प दरवर्षी 20 कोटी चिप्सचं उत्पादन करायला सज्ज आहे, तसंच उत्पादनाची क्षमता वाढवून ती वर्षाला 500 कोटी चिप्सपर्यंत नेण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवल्याबद्दल त्यांनी सीजी सेमीचं अभिनंदन केलं. या वर्षाच्या अखेरीस देशात 5 सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित झालेले असतील अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. सुधारित उडान योजनेचा शुभारंभ हा भारताच्या प्रादेशिक संपर्क सुविधेच्या प्रवासातला एक नवीन अध्याय ठरेल असं मत नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी व्यक्त केलं. या योजनेमुळे 100 अधिक नवीन विमानतळ आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनल उद्घाटनाच्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. यासाठी 28,840 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली आहे. सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांनी याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40-60 हजार किलोमीटर पर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1,875 रुपये प्रतिक्विंटलवरून 2,125 रुपये प्रतिक्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या नाहीत असं मंत्रालयानं सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. TET पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहे. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतात यकृतविकार आणि झपाट्यानं वाढणाऱ्या Type 2 मधुमेहाच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृतीवर आधारित राष्ट्रीय मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित

0: केली. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. हे आजार आता पूर्वीपेक्षा कमी वयात दिसून येत असल्यानं ही केवळ वैद्यकीय समस्या राहिली नसून सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे, असं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या मागणीत घट करण्याच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं राष्ट्रीय योजना सुरू केली आहे. अंमली पदार्थांबाबत जागरूकता निर्माण करणं, क्षमता विकास, उपचार, पुनर्वसन आणि सामाजिक एकत्रीकरण यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध घालणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषय पत्रिकेत समावेश आहे. भारत आणि इस्रायल यांच्यामधला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल आहे, असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते असलेले आयातुल्ला अली खोमेनी यांच्या अंत्यविधीला आज इराणमध्ये सुरुवात झाली. इराणी जनता हजारोंच्या संख्येनं या अंत्यविधीत सहभागी झाली. भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गेरेटा तसंच बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 14 षटकात 3 बाद 138 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसांचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झालेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रामसाहेब गोडाडे आणि पार्टी यांनी सादर केलेली गण अनुसयाची ओवी.
2: राज महाराज तुम्हा माझी विनंती द्यावे सभेमध्ये गायला मज ज्ञान होती. तुम्हा वाचून कोण वाचिना पुराण पोती म्हणून तुम्हा म्हणतात आधीचा गणपती. नागनाथ गुरु माझ्या नेत्या संगती जीवना भक्ताची छाया शिरावरती आणि भगवान निशान ढोलावरती माझ्या ढोलावरती माझ्या ढोलावरती

Lăcăpana țorul de la pandur.

Patata Walova. Magepune Uba, Pandora Ngai. Magepune Uba, Miwa

Now y'all think I'm not your one.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण आताच ऐकलत रावसाहेब गोडाडे आणि सहकार्यांनी सादर केलेली घन अनुसयेची ओवी. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजलेत. आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत रवींद्र साठे यांनी गायलेली डॉक्टर महेश केळुसकर यांचं गीत.

आताच आपण ऐकलात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. रात्रीचे 8:40 झाली आहेत. थोड्याच वेळात ठीक. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:40 झाली आहेत. थोड्याच वेळात ठीक 8:45 ऐकूया समाचार संध्या. ठीक 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका, 10:00 अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम, 11:00 हिंदी बातम्या, 11:05 इंग्लिश बातम्या. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

श्रोते हो, रात्रीचे 11:10 होत आहेत. याचबरोबर अस्मिता वाहिनीचं प्रसारण इथेच समाप्त होत आहे. जय हिंद.

AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप या मोबाईल ॲपवर आपण आमचे प्रसारण ऐकू शकता. रात्रीचे 11:11 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस होता. आजचं तापमान कमाल तापमान कुलाबा इथे 27 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथे 27 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथे 24 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथे 23 अंश सेल्सिअस, हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा 95%, सांताक्रूज 97%. आजची पावसाची नोंद कुलाबा इथे 88.8 मिलीमीटर, सांताक्रूज इथे 192.1 मिलीमीटर. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची संततधार असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमान कमाल 27 अंश सेल्सिअस आणि किमान 23 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांसाठी वारे ताशी 40-50 प्रतिकिलोमीटर वेगाने वाहतील. याचबरोबर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, रात्रीचे 11:12 होत आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दत्तात्रय हरखरे यांच्या आवाजात आशा पांडे यांचं गीत.

श्रोते हो, याचबरोबर भावगीतांचा कार्यक्रम भावधारा इथंच समाप्त होत आहे. AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी, आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. रात्रीची 11:30 होत आहेत. ऐकूया नादब्रह्म कार्यक्रमात ऐकूया राजकुमार नायगम यांचं तबलावादन, ताल रूपक 3 ताल. त्यांना सारंगीवर साथ केली आहे फारुक लतीफ यांनी. ऐकूया राजकुमार नायगम यांचं तबलावादन.

0: श्रोते आपण ऐकत होता राजकुमार नायगम यांचं तबलावादन, ताल रूपक तीन ताल. त्यांना सारंगीवर साथ केली होती फारूक लतीफ यांनी. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत. ऐकूया नभोनाट्य.
1: अखिल भारतीय नभोनाट्य लेखन स्पर्धेत मराठी विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त नभोनाट्य प्रसारित करीत आहोत. ही वाट वेगळी. लेखक प्रदीप तेंडुलकर. सादर करते गोविंद मोकाशी.
2: अरुणा, अगे अरुणा,
3: काय झालं? लवकर बोला, मला निघायचंय, वेळ होतोय.
2: हे बघ अग, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी.
3: आत्ता मला वेळ नाहीये हो, मी निघाले.
2: कुठं निघालीस?
3: जाताना अगदी प्रश्न करायलाच हवा का?
2: कुठं निघालीस?
3: ऑफिसला.
2: आज एवढ्या लवकर?
3: मैत्रिणीच्या मुलाचा वाढदिवस आहे, तिथे जाऊन मग ऑफिसला जाणार आहे.
2: आज तुझ्या लग्नाच्या संदर्भातली बोलणी तुला टाळायची आहेत, म्हणून हे वाढदिवसाचं निमित्त.
3: थांबा, निमित्तच करायचं असतं तर वाढदिवसाचं कशाला? मी तुम्हाला सरळ सांगू शकते.
2: काय सांगू शकतेस? काय सांगू शकतेस? अगं सांग तरी.
3: हे बघा, माझ्या विचारांशी प्रामाणिक राहून जोडीदार निवडायचा आहे, त्याशिवाय मला लग्नच करायचं नाही.
2: म्हणजे
3: पहिली गोष्ट, त्यानं स्त्री पुरुष समानतेचं तत्व स्वीकारायला हवं. असा जोडीदार
2: असा कोणता मुलगा नसतो?
3: असतात ना, सगळे असतात, पण तोंड देखले प्रत्यक्ष आचरणात आणणारे फार कमी. नाहीतर सगळीकडे पुरुष प्रधान संस्कृतीचा अंमल दिसलाच नसता.
2: असा विचार करण्यात वय वाढत जात अगं, त्याच काय?
3: जाऊ दे ना, मी तर आता अगदी आनंदात सुखात आहे.
2: अगं तुला वाटत ग, तुला वाटत, पण आई वडील भाऊ बहीण यांच्या मायेचं छत्र किती दिवस असेल? अगं किती दिवस टिकेल असं वाटतंय तुला?
3: नसे नाका, माझी मी समर्थ आहे ना.
2: ठीक आहे, शेवटी एक खरं, तुम्ही आजकालच्या शिकल्या सवरलेल्या मुली बराच विचार करता बुवा. अगं योग्य वयात संसार सुरू झाला तर बरं असतं.
3: कशासाठी?
2: सगळ्याच दृष्टीने, अगदी कुटुंबाच्या.
3: थांबा, संसार कुटुंब याबद्दलच्या तुमच्या व्याख्या आता बदला जरा. माझं म्हणणं तर हेच आहे की तुम्ही जरा वेगळा विचार का नाही करत? कुटुंब, जातपात, संसार, स्त्री पुरुष या संदर्भातले तुमचे हे विचार आता या बदलत्या युगात बदलायला नकोत का बाबा? अहो जग किती पुढे गेलंय.
2: हो, जग खूप पुढे गेलंय अरुणा, पण आम्हाला तितकं पुढे जाणं झेपणार आहे का? अगं तितकी पुढे उडी मारणं जमणार आहे का? अगं आपल्या पायाजवळचं आपणच बघायला हवं, आपली ताकद ओळखूनच आपण उडी घ्यायला हवी, आणि बदलत्या जगाप्रमाणे सगळ्याच गोष्टी आपण स्वीकाराव्यात असं बंधन तरी आहे का?
3: आणि स्वीकारू नये असंही बंधन नाही. मी तेच म्हणते, मी माझ्या ताकदीनुसार माझ्या कुवतीनुसार उडी घेणार आहे, तुम्ही काळजी करू नका.
2: आणि तुझी ही तत्व जपणारा नाहीच भेटला तर?
3: नको भेटू दे, बिघडलं कुठे?
2: हा म्हणजे तू अशीच राहणार आहेस लग्नाशिवाय?
3: असं काही नाही हो.

0: ते नंतर पाहता येईल, पण मला खात्री आहे असा नवरा मिळेल याची.
1: आणि नाही मिळाला तर?
0: त्यात काय झालं, राही नशीच.
1: त्यात काय एवढं, राही नशीच. अरुणा, अगं सोपं नव्हे ग ते.
0: आणि कठीणही नाही. मी निघाले, शेवटी माझा वेळ इथे गेलाच.
1: हो, पण एक महत्त्वाचा प्रश्न मिटला ना.
0: चला मी निघाले, येते.

0: खरोखरच मुलीचा बाप होणं म्हणजे
1: अहो कसला विचार करताय? चहा घ्या चहा.
0: कितवा
1: मोजा तुमचा तुम्हीच, माझ्यासाठी बनवला होता, म्हटलं थोडा तुम्हालाही द्यावा.
0: चांगलं केलंस.
1: नकोय का?
0: अगं नको वाटला तरी पिणार आहे मी तो.
1: मग बिघडलं कुठं?
0: कुठे काय कुठे. हे बघ माधवरावांना फोन करतो.
1: अहो संध्याकाळी यायची आहेत ना ती मंडळी.
0: कशाला?
1: कशाला म्हणजे काय? अहो अरुणा
0: संध्याकाळची बैठक रद्द करायची म्हणाली.
1: काय म्हणाली? बैठक रद्द? अहो काय म्हणाली?
0: लग्नच करायचे नाही म्हणते.
1: पण का?
0: तिच्या समानतेचा जोडीदार मिळाल्याशिवाय लग्नच करायचं नाही म्हणते.
1: हे कोण ठरवणार?
0: अगं अर्थात ती
1: तुमच्या त्या संज्ञान सुशिक्षित मुलीला एकदा जरा कडक भाषेत समज द्या. म्हणावं या असल्या बुरसटलेल्या विचारांनी आपल्या आयुष्याचं वाटोळं का करायचंय? तुला ज्याच्या बरोबर लग्न करायचंय ना ते त्याच्याशीच कर, आणि ठरवलं असेल तर तसं सांग, चालेल म्हणावं आपल्याला. पण एकदाची ना.
0: झालं बोलू. आता मी बोलू?
1: झालं, सांगा काही ते.
0: अगं मी कडक भाषेत सांगण्यापेक्षा तू आता जे आणि जस बोलीस ना ते आणि तस तिच्या समोर बोल म्हणजे झालं.
1: असं काय करताय? विषय चेष्टेवारी नेऊ नका. विषय मुलीच्या लग्नाच आहे, कळलं? हे पहा सुशिक्षित सज्ञान मुलगी असली ना तरी वय वाढलं की लोक शंका कुशंका काढायला लागतात, कळलं?
0: बघ लोकांची मला काही देणं घेणं नाहीये. अगं लोकांच्या तोंडावर हात कोण ठेवणार आहे? मी त्यांचा विचार करत नाही.
1: बर बघा काय ते तुमचं तुम्हीच ठरवा.
0: आता कसं बोललीस? मी ठरवलंय. तिचा निर्णय तिने घेतला आहे ना, तिच्या मनासारखं होऊ दे. तू आणि मी त्यात काहीही बोलायचं नाही. आता दीपकला एकदा हा विषय सांगून टाकला की मी हा मुकळा.
1: हो त्यालाही हल्ली कामावरून यायला खूप उशीर होतो, तेही विचारा एकदा त्यांना.
0: आता कुणा कुणाला आणि काय काय विचारायला हवं ते एकदा ठरवून सांग. अगं अगं उटी करतो तो
1: रोज. आणि तुम्ही सुद्धा नोकरी केली होतीत म्हटलं, तुम्ही नाही कधी ओटी केलात तो?
0: अगं अगं ते दिवस वेगळे होते ग.
1: आणि आत्ताचे?
0: तुला नाही कळायचं ते. अगं गरजा वाढल्या, जीवन पद्धती बदलली. जाऊ दे जाऊ दे. आता तुला ना मला काय करायचंय? अगं करू दे त्याला ओटी.
1: अहो मग मघाचं कानावर घाला त्याच्या.
0: काय ते?
1: कपाळ माझ. अहो अरुणाच्या लग्नाचं
0: सांगतो. सांगतो.
1: आणि सावकाश सांगा, न चिडता उगीच आरडाओरडा करू नका, कळलं?
0: तू सांगणार नाहीस ना, मग कसं सांगायचं ते मी बघेन. मी आता निघतो, माधवरावांना फोन करून येतो.
1: बर.
2: अरुणा काय ग, तुझा निर्णय पक्का आहे?
1: कोणता रे?
2: लग्न न करण्याचा.
1: हो
2: तरी पण मला वाटतं तू पुन्हा एकदा विचार करावास.
1: काय विचार करायचा रे? तुला ठाऊक आहे ना गेल्या 5 वर्षात कशी वेगवेगळी शुल्लक कारण दाखवून नाकारणारे मुलगे माझ्या वाट्याला आले, जाहिरात देऊन सुद्धा कुणी स्वीकारलं नाही. 5 वर्ष मी माझ्या हट्टानं खेडेगावात नोकरी केली, त्यावरूनही संशयाने नाकारणारे भेटले. मी हे सगळं पाहते, तूही पाहतो आहेस, मग मी माझ्या विचाराशी प्रामाणिक राहून मला स्वीकारणारा मुलगा मिळाल्याशिवाय लग्नच करायचं नाही असं ठरवलं तर त्यात माझं काय चुकलं?
2: तसं तुझं काहीच चुकलं नाही म्हणा, आई बाबांचंही काही चुकलं नाही, पण दोष कुणाला द्यायचा हाच मोठा प्रश्न आहे.
1: कुणाला म्हणजे? आजकालच्या समाजातील बुरसटलेल्या विचारसरणीला, पिढी जात चालत आलेल्या रीतिरिवाजांना.

0: जग सुधारतय त्याचा विचारही न करता आपल्याच डबक्याला विश्व समजणाऱ्या आजकालच्या प्रतिष्ठित समाजाला. आणि म्हणूनच हा मी निर्णय घेतलाय.
1: हे सगळं ठीक आहे ग, पण
0: अरे पण काय, मी आता स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतलाय. लग्न करून सासरी जायचं म्हणजे दुसऱ्याच्या घरी जायचं, नवऱ्याचं घर ते आपलं घर मानायचं, पटलं नाही तरी. त्यापेक्षा मी आत्ताच माझ्या स्वतःच्या घरी जाते, म्हणजे दोन्ही बाजूचे प्रश्न आपोआपच मिटतील. बरोबर ना?
1: तू तुझं स्वतःचं घर उभं केलंस हे एका अर्थी बरं केलंस, पण खरं सांगू?
0: सांग ना, मनात काही शिल्लक ठेवू नकोस.
1: हे बघ, तुझे विचार मला पटतात. तू स्वतंत्र राहायचं म्हणतेस, पण त्यामुळं उद्या लोक काय म्हणतील याचा विचार केलास का तू?
0: अरे मला हेच सांगायचंय, लोक काय म्हणतील याची चिंता आपण का करायची? आई बाबा तू मी आपल्या सगळ्यांना वस्तुस्थिती माहिती आहे ना, मग कशाला आपण लोकांची चिंता करायची? माझ्या विचारांशी मी पक्की आहे.
1: मी आता जास्त काय बोलणार, मी माझं आपलं भावाचं कर्तव्य केलं.
0: ठीक आहे, कर्तव्य केलंस ना, कर्तव्य मुक्त झाल्याचं समाधान तुला मिळालं ना.
1: हो, पण आई बाबांना
0: आता त्यांचं काय?
1: अगं, तुझं कन्यादान केल्याशिवाय त्यांना कर्तव्य मुक्तीचा आनंद कसा मिळेल?
0: माझं कन्यादान केल्यानं त्यांना कर्तव्य मुक्तीचा आनंद मिळेल, त्यांना आपल्या मुलीचे दोनाचे चार हात केल्याचं समाधानही मिळेल. अरे पण माझं काय?
1: अगं, म्हणूनच मी म्हणतोय तू तुझ्या मनासारखा जोडीदार शोध ना, म्हणजे दोन्ही कामं होतील.
0: आता ते थोडस कठीणच दिसतंय.
1: म्हणजे
0: आता मी लग्नच न करण्याच्या निर्णयाप्रत आले.
1: पण
0: लग्न करायचं, संसार थाटायचा, आणि
1: जाऊ दे कशाला. ग बोल बोल, काय म्हणायचंय तुला ते?
0: अरे म्हणजे मुलं बाळ, त्यांची प्रगती, त्यांची जोपासना, स्वतःची हौस आवड निवड यांना मुरड घालत, मुलांना जन्मल्यापासून मोठं करण्यातच आयुष्याची कर्तबगारीची वर्ष उलटून जातात. आणि मग कितीही ठरवलं ना तरी शरीर साथ देत नाही. आणि आता माझ्या वयाचा विचार करता, त्यामुळे संसारच थाटायचा असेल तर एखादं मूल दत्तक घेऊन स्वतंत्र राहणं पसंत करेन मी.
1: अरुणा,
0: होय तोही विचार केलाय मी. समज आलेली एखादी लहान मुलगी दत्तक घेऊन स्वतंत्र राहणं आवडेल मला. तिलाही माया मिळेल, मलाही माझ्या विचाराशी मिळतं जुळतं वागायला मिळेल, सोबतही होईल, एकटेपणा जाणवणार नाही. आणि मला वाटतं.
1: तुला वाटतं हे ठीक आहे ग, पण तुझे हे निर्णय, ही मत तू आम्हा सर्वांवरती लादतेस असं नाही का तुला वाटत?
0: कशी काय, उलट मला वाटतं मी तुम्हाला तुमच्या त्रासातून मोकळी करते.
1: ठीक आहे, तुझा निर्णय ठरलाय तर आता चर्चा नको, मी आई बाबांशी बोलेन. आणि आता ते यावर वेगळं काही बोलतील असं नाही मला वाटत. आता खर तर माधवरावांकडून आई बाबा परत यायला झाले.
0: आणि हे बघ, आई बाबा काहीही बोलले तरी माझ्या निर्णयाशी मी ठाम आहे.
1: पण एक सुचवू का तुला? बघ, आपलं पटलं तर मुलगी दत्तक घेण्यापूर्वी तू लग्न करावंस असं मला वाटतं, आणि या गोष्टीला आई बाबा तयारही होतील.
0: वा, पण जो मुलगा माझ्याशी लग्न करणार आहे तो कसा तयार होईल? तेव्हा आता याच्यावर चर्चा नको आणि विचार सुद्धा नको.
1: ठीक आहे, जशी तुझी मर्जी. अरे बाबा, आई बाबा आले वाटत. मी दरवाजा
2: उघडू नकोस. अरे दरवाजा उघडाच आहे, तुम्हा दोघांना सावध करण्याकरता आम्ही उगाच बेल वाजवली. सार ऐकलंय आम्ही दरवाजाबाहेर उभं राहून. अरुणा, आयुष्याची गणिताशी चौकटी ठरवून सोडवता येत नाहीत.
0: बास, आता यावर मला चर्चा नकोय. चर्चा नकोय? मग तुझा निर्णय घेतलायस ना तू? जा तुझ्या घरात, तू स्वतंत्र राहा स्वतंत्र. जिथं कुठं असशील तिथं सुखी राहा. कधी गरज लागली आमची तर आठवण कर, आम्ही येऊ मदतीला. सांगू दे तिला, तिचे निर्णय तिला अंमलात आणू दे. जा तू इथून.
1: अगं आई, कशाला एवढा तू त्रागा करतेस, सगळं काही ठीक होईल बघ.
0: होईल रे बाबा, सगळं ठीक होईल असंच म्हणायला हवं.
2: आता कसं बोललीस? हे बघ तू जरा शांत राहा बघू.
1: कशाला शुल्लक विषय तुम्ही लोक वाढवताय मला कळत नाही.
0: होय रे बाबा होय, आम्ही सुद्धा

0: तुल्यकच आहोत.
1: आई तू शांत राहा ग, माझं जे काय होईल त्याला मीच जबाबदार आहे. त्या बाबतीत मी तुम्हा कुणालाही दोष देत नाही आणि देणारही नाही. मला आता मैत्रिणीकडे जायचंय, मी निघते.
2: आता अगदी जायलाच हवंय का तुला?
1: हो, माझं तसंच महत्वाचं काम आहे. गुड्डी, ए गुड्डी, अगं आटपलं की नाही तुझं?
3: किती घाई तुझी.
1: अगं स्कूल बस यायची वेळ झाली आहे ना.
3: अगं चक्क 10 मिनिटं आहेत अजून.
1: हे बघ, बाकरवडी दिली हा आज.
3: तुला ठाऊक नाही का, मला नाही आवडत ती बाकरवडी.
1: मग काय हवंय तुला आज?
3: राहू दे आता.
1: ए रागावलीस, इकडे ये बघू. हे बघ, मला सांगून ठेव हा तुला काय काय आवडतं ते.
3: खरं तर एवढ्या दिवसात तुला ठाऊक व्हायला नको का?
1: हो ग, खरं तर एव्हा ना मला समजायला हव्या होत्या तुझ्या आवडीनिवडी. पण माझी एकटीची कशी तारांबळ उडते बघतेस ना तू.
3: एकटी कशी तू?
1: मग
3: मी आहे ना तुझ्या सोबतीला.
1: हो ग माझी राणी, पण तुझी काळजी घेणारी मी एकटीच ना.
3: आणि तुझी काळजी घेणारी मीही एकटीच.
1: म्हणजे?
3: अगं आई, शाळेत कितीदा तुझी आठवण येते म्हणून सांगू. टिफिन उघडला की मला आश्रमातले दिवस आठवतात ग. माझ्या टिफिन मधल्या सारखे दुसऱ्या कुणाचेही पदार्थ नसतात. आता माझ्या एकटीची काळजी घेला तू एकटी. आश्रमात कसं सर्वांची काळजी एकट्या मॅडम घ्यायच्या.
1: गुड्डी जाऊ दे तू विषय, अभ्यासाकडे लक्ष द्यायचं बरं का? आईची आठवण आली तरी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल?
3: हो ग, करेन मी अभ्यास, खूप खूप शिकेन. बस
1: शिकणारच, चला आता.
3: आई खरं सांगू, मला इथे आल्यानंतर असं वाटायला लागलं की तू याआधी का नाही आणलंस मला इथे, इतका उशीर का केलास?
1: आता आलीस ना, चला आता बस येईल. दप्तर भरलेलं आहे व्यवस्थित, टिफिन ही ठेवलाय, दप्तर घे बघू आता. चल, आहे ना सगळं व्यवस्थित?
3: तू आता स्वतः भरलंय म्हणतेस, मग मी कशाला बघायला हवं?
1: अगं पण गडबडीत काही राहिलं असलं तर.
3: राहू दे आई, नमस्कार करते, येते ग. अच्छा टाटा.
1: अच्छा सांभाळून ग. हुश, छे छे, ही खेळणी पुस्तक कपडे आई ग, नुसता पसारा. हा पसारा आवरण्यातच वेळ निघून जातो. त्यानंतर ऑफिस, संध्याकाळी ऑफिस वरून आलं की तेवढ्यात गुड्डीची येण्याची वेळ. आले आले ग, किती वेळ बेल वाजवत राहायचं. गुड्डी आमची शाळेतून आली कळलं आम्हाला. या या, दे दप्तर दे बघू. अरे काय झालं? आज एकदम रुसून बोलायचं नाही वाटत. आईशी कट्टी आणि ती का म्हणून? कुणी बोललं का माझ्या गुड्डीला? मॅडम काही बोलल्या का? होमवर्क चुकलं की शिक्षा झाली? ए गुड्डी, अगं बोल ना काहीतरी, तुझं काही दुखतंय का? ए आई जवळ एवढं रुसवा का म्हणून? बर सांग सावकाश. हा आधी हात पाय धू आणि फ्रेश हो बघू. माझ्या गुड्डीची आवडती डिश केली मी.
3: मला नकोय ती, जा.
1: अगं पण बघितलंस का काय केलंय ते?
3: कशाला?
1: मग काय झालं ते सांगशील की नाही?
3: सगळी मुलं मला सारखी विचारतात.
1: काय विचारतात?
3: तुझे बाबा कुठे असतात?
1: गुड्डी
3: काय करतात? आई मला बाबा नाहीत, बोल ना ग, गप्प का?
1: कारण मी लग्न नाही केलं.
3: का नाही केलंस?
1: मला नाही आवडत.
3: मला आवडतं ना, त्याशिवाय मला माझे बाबा कसे मिळतील? तू गप्प का झालीस, सांग ना. हे बघ आई, आपण तुझं लग्न करू.
1: गुड्डी
3: होय आई.
1: अगं काय वेड्यासारखं बडबडतेस गुड्डी, एवढीशी तू आणि.
3: एवढीशी आहे ना मी, मग मी मोठी झाल्यावर करू, चालेल?
1: ते नंतर बघू ग, तू आधी वॉश घे चल.
3: नाही आधी मला सांग, नाहीतर माझे बाबा.
1: वेडी ग वेडी, अगं मी तुझी गंमत केली.
3: म्हणजे माझे बाबा कुठे आहेत, काय करतात, मला का भेटत नाहीत, कधी येतील ते सांग ना ग.
1: हो हो सांगते, माझ्या गुड्डीचे बाबा की नाही परदेशात असतात.
3: परदेशात का?
1: हो नोकरीसाठी.
3: मग इकडे कधी आले नाहीत?
1: येतात ना, रजा मिळायला हवी ना त्यांना.

0: मग त्यांचा पत्ता असेल तुझ्याकडे, फोन नंबर? हा, आपण फोन करूया त्यांना.
1: त्यांचा आता फोन आला की मी सांगेन.
0: सांगितलंस हे तरी खरं ना?
1: खरं सांगू
0: म्हणजे आतापर्यंतच खोटं?

0: खरं सांगू दिनानाथ, गुड्डी आणि मी म्हणजे तिच्यासाठी मी, माझ्यासाठी ती, त्यामुळे तिला काय हवं नको हे पाहण्यातच, आणि ते मी माझं कर्तव्य समजते, म्हणून तिला नाखुश ठेवावं असं नाही वाटत मला. म्हणून प्लीज, खरं तर मी तिला खरं सांगून टाकायला हवं होतं, पण मला वाटलं कदाचित तिच्या बाल मनावर, म्हणून खोटच सांगितलं की तुझे पप्पा बाहेर गावी असतात म्हणून.
1: पण आता खरं सांग ना तू.
0: काय खरं सांगणार रे, मी लग्न केलं नाही म्हटलं तर म्हणते आता कर, आणि आता तर ती ऐकतच नाही, संधी सापडली की विषय काढते. कालचा दिवस गेला कसा तरी, पण आज, म्हणून मी आज ऑफिसला रजा टाकून तातडीनं तुला भेटायला आले, आपल्या मधल्या मैत्रीची आशा ठेवून. प्लीज प्लीज करशील ना रे एवढं?
1: झालं तुझं, आता मी सांगतो ते ऐक. एकतर हे असं खोटं खोटं वागणं म्हणजे मला जड जाणार आहे, पण उद्या चुकून तिला वस्तुस्थिती समजली तर पुढे काय?
0: ते पुढचं पुढे पाहता येईल रे, पण आजची वेळ तरी.
1: अगं हे इतकं सोपं आहे का?
0: मला जाणीव आहे रे त्याची, पण
1: गेले तासभर मी तुझं ऐकतोय. मी येई ओके, पण मला जरा मनाची तयारी करू दे, पुढचा बेत ठरवू दे. अगं तिला मी भेटल्यावर घडणाऱ्या शक्यतांचा विचार करू दे. मी येताना पूर्ण तयारीने यायला हवं हे तरी पटतंय ना?
0: हो.
1: मग तू तिला माझ्याबद्दल, I mean तिच्या बाबांबद्दल काय काय सांगितलंयस ते मला समजून घ्यायला हवं.
0: हो.
1: नंतरच मी तुझ्या घरी पूर्ण तयारीने येणार आहे. अगं नाटक करायचं तर ते निदान.
0: हो.
1: तू हे हो हो काय लावलंयस?
0: मग मी काय करू?
1: हो तेही खरंच. मग ठरलं ओके, मी गुड्डीचा बाबा.
0: आत्ता नव्हे, सायंकाळी ठीक 4:30 आता तू फक्त दिनानाथ, माझा जुना दोस्त. पण दिनानाथ, मी तुझे अत्यंत आभारी आहे बरं का?
1: अजून ठरलेलं काम व्हायचंय अरुणा.
0: हो, पण मी तुला हा त्रास देते त्याबद्दल सॉरी. हा
1: वा वा वा, हे बरं आहे, अगोदर ढकलून द्यायचं आणि मग सॉरी. हा
0: तसं नाही रे.
1: ठीक आहे अरुणा, आपण असं करूया का, इथून तू सरळ तुझ्या घरी जा आणि ठीक 4 पुन्हा इथे ये.
0: कशासाठी?
1: मग इथूनच आपण दोघं गुड्डीच्या समोर, गुड्डी खुश होईल आई बाबांना घेऊन आली म्हणून बाजारातून.
0: बस रे, किती चेष्टा करशील?
1: आता यात चेष्टा कसली, बाजारातून आणल्यासारखा रेडीमेड बाबा देणार आहेस तू तिला, रेडीमेड आई सारखा?
0: पुरे ना रे आता.
1: पुरे पुरे. मग ठरलं, तू 4 इथे यायचंस. ठीक आहे, 4 फडके उद्यानातून आपण एक तर झालं
0: काय,
1: या निमित्ताने पुन्हा एकदा कॉलेजचे दिवस आठवले, जुळल्या सगळ्या त्या आठवणी.

0: ते काय नाही हो बाबा, तुम्ही आता परत जायचंच नाही परदेशात, इकडेच नोकरी शोधा.
1: तुझं म्हणणं खरं ग, पण तिकडची नोकरी सोडून येण्यासाठी तरी मला जायला हवं तिकडे. 15 दिवस झाले, टू मच. हा, मला उद्या परवाला निघायला हवं.
0: मग बोलू नका माझ्याशी, 15 दिवस कसे अगदी मजेत गेले.
1: हो, पण तू खूप खूप शिकणार आहेस का नाही? तुला काय काय हवं ते आणून देतो का नाही मी?
0: ते काही नसलं तरी चालेल, मला तुम्ही हवे आहात, तुम्ही पुन्हा जायचंच नाही. नाही ना जाणार?
1: हे बघ, तुला उद्या सांगेन हा, विचार करून.
0: आई पण असंच म्हणते, काही विचारलं की उद्या सांगेन हा. उद्या मी विसरले की विसरले, गेले 2-3 महिने बाबा उद्या येणार म्हणून सांगत होती, होय की नाही ग आई? हसता काय? खरच विचारा दिला हवं तर.
2: गुड्डी, अगं जायचंय ना,

0: नंतर बाबांना त्यांच्या कामासाठी बाहेर जायचंय. हा
1: कामासाठी जाऊ दे त्यांना, पण बाबा तुम्ही मला उद्या सांगणार आहात, विसरू नका. हा
2: नाही नाही विसरणार.
1: नक्की
2: नक्की
1: माझी शपथ घ्या. नको नको, आईची शपथ घ्या माझ्या. म्हणा ना
0: गुड्डी. अग काय हा चावटपणा, बाबांवर एवढा विश्वास नाही.
2: बर बर गुड्डी, तुझ्या आईची शपथ.
1: ओके.

0: अरुणा, गुड्डीची समजूत कशी काढायची ती तू काढ, कारण हा गुंता वाढण्याआधीच मी
1: थांब. दिनानाथ, मी एक विचारू?
0: विचार ना.
1: मी हा जो निर्णय घेतला आहे त्यात मी चुकले असं तुला वाटतं का?
0: तुझ्या निर्णयाशी तू ठाम आहेस ना, मग हा प्रश्न येतोच कुठे?
1: मी तुझं मत विचारलं.
0: तुझ्या विचारांशी मतांशी प्रामाणिक राहून तू वागलीस, त्यात काय चुकलं तुझं?
1: माझं मी पण हरवल्यासारखं झालंय रे. मी गुड्डी तितकी गुंतलीय खर तर.
0: मग तुझी अडचण काय आता? सांग तर खरं, बोल ना. गप्प का? मी बोलू?
1: बोल.
0: तुझ्या विचारांशी मतांशी मिळती जुळती मत असणारा जोडीदार तुला मिळूही शकला असता.
1: नाही मिळाला ना. मिळाला असता तर.
0: मग आत्ता मिळाला तर?
1: म्हणजे?
0: अरुणा, जर तुझी इच्छा असेल तर मी तयार आहे.
1: पण मी म्हणजे मला.
0: मी माझा विचार मांडला, तू विचार कर.
1: खरं सांगू? आजच्या या घडीला माझा पुरुष जातीवरचा विश्वासच उडालाय.
0: पण आता तुला एका पुरुषाचीच मदत होते ना, का नाही तिला सांगितलंस तुझे बाबा नाहीत म्हणून? खोटं कशाला सांगितलंस?
1: तेच तर चुकलं ना माझं.
0: पण कधी कधी चुका सुद्धा चांगलं घडून आणतात. तुझ्या या चुकीमुळेच मी पुन्हा तुझ्या संपर्कात आलो.
1: मग मी काय करू आता?
0: पूर्ण विचार कर आणि ठरव. मला निर्णयाची घाई नाही.
1: दिनानाथ, मला मान्य आहे, पण.
0: पण? पण काय?
1: पण माझ्या विचारांशी प्रामाणिक राहून आपलं कुटुंब, तू, मी आणि गुड्डी इतकंच सीमित राहील.
0: हो तर, मीही तेच म्हणतोय. गेले 15 दिवस मी यावर खूप विचार केलाय आणि निर्णयाप्रत आलोय. तुझा माझ्यावर विश्वास
1: आहे ना?
0: थँक्यू. आता गुड्डीला तिचे आई बाबा मिळाले. अरुणा, तुझ्याच भाषेत सांगायचं झालं तर तू वेगळी वाट चोखाळायला निघाली होतीस, पण त्या वाटेवरून जाणारे इतरही कुणी असू शकतात. त्यांचीही या वेगळ्या वाटेने जाताना एकमेकांना सोबत होऊ शकते. प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतंच. तुझे आई बाबा दीपक यांना ही गोड बातमी द्यायलाच हवी का? नको
1: द्यायची ना. कसं काय येईना, त्यांचं स्वप्न सत्यात येत आहे ना.
0: हो, मग आज संध्याकाळी गुड्डीला निर्णय सांगायचाच. काय सांगायचं?
1: सांगायचं तुला तुझे आई बाबा मिळाले, आजपासून बाबा आपले झाले.
0: म्हणजे यापूर्वी आपले नव्हते?
1: होते रे, पण आता त्या आपलेपणाच्या रेशीम धाग्यांची वीण घट्ट झाली आहे.
2: सुशीला, दीपक, अरे अरे बाहेर या बघू, बघा बघा कोण कोण आले ते.
1: कोण? अरुणा, ये ये बैस. आठवण झाली म्हणायची? आई बाबा भाऊ नमस्कार करते. हा, तुमचं स्वप्न सत्यात उतरलं, आता तुम्ही कर्तव्य मुक्त होणार.
3: आई बाबांचं लग्न आहे ना.
4: अरे वा गुड्डी. अरुणा, शेवटी तुझ्या मनासारखा समविचारी जोडीदार तुला मिळाला म्हणायचा तर.
1: होय, मिळाला सध्या तरी, पुढचं पुढे.
0: म्हणजे एवढा अविश्वास? पण अरुणा, अजूनही अविश्वास असेल तर?
1: अविश्वास नव्हे रे.
0: मग शंका?
1: बर, मी चुकले असं मी म्हणायला नको होत.
2: आम्ही तुला हेच सांगत होतो, जगात इतके पुरुष आहेत, आज ना उद्या कुणीतरी तुझ्यासारखा वेगळी वाट अंगीकारणारा.
1: ऐकायला आणि पटायला हवं ना पण.
0: आता ऐकून घेईल ती.
3: आणि नाही ऐकली तर मी आहे ना.

0: ही वाट वेगळी अखिल भारतीय नभोनाट्य लेखन स्पर्धेत मराठी विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त नभोनाट्य आताच आपण ऐकलं. लेखक प्रदीप तेंडुलकर, यातील सहभागी कलाकार बाबा सुहास साळवी, अरुणा संपदा जोशी, आई सीमा मोरे, दीपक वैभव कानिटकर, दीनानाथ प्रदीप तेंडुलकर आणि गुड्डी मानसी केळकर. सादर करते गोविंद मोकाशी.
1: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. रात्रीचे 12:30 वाजत आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्रीरंग भावे यांच्या आवाजातलं गीत, गीतकार सुखदा बावे.

यानंतरचे गीत कॅनव्हास चित्रपटातलं, गायक जितेंद्र आणि विभावरी, गीतकार डॉक्टर राहुल देशपांडे.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतरचं गीत पाऊस चित्रपटातलं अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या आवाजात. गीतकार चंद्रशेखर सानेकर, संगीतकार निलेश मोहरीर आणि अवधूत गुप्ते.

कृते आपण ऐकलत चंद्रशेखर सानेकर यांचं गीत वैशाली सामंत यांच्या आवाजात, चित्रपट पाऊस, संगीतकार निलेश मोहरीर आणि अवधूत गुप्ते. यानंतरचं गीत स्वाती पाटणकर यांच्या आवाजातलं, गीत संगीतकार केदार भागवत.

श्रोते हो, याचबरोबर गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथंच समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 1:03 झाले आहेत. यानंतर ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. कार्यक्रमात ऐकूया कृष्णा भट यांचं गायन राग कौसी कानडा, विलंबित ताल 1 ताल आणि द्रुत ताल 3 ताल. त्यांना तबल्यावर साथ केली आहे राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली आहे विनोद पडगे यांनी. ऐकूया कृष्णा भट यांचं गायन राग कौसी कानडा.

श्रोते हो, नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात कृष्णा भट यांचं गायन, राग कौसी कानडा. त्यांना तबला साथ केली होती राजेंद्र अंतरकर आणि हार्मोनियमवर साथ केली होती विनोद पडगे यांनी. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आपण ऐकत आहात याजनंतरचा कार्यक्रम मालिका विशेष.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। संगीतकार कुमारसेन गुप्ते। कुमारसेन गुप्ते हे मूळचे नागपूरचे, पण त्यांचा जन्म आणि बालपण मुंबईमधलंच। लहान वयातच ते मेंडोलिन वाजवायला शिकले। त्यांचे गुरु म्हणजेच लक्ष्मीकांत पॅरेलल या जोडीतले लक्ष्मीकांत कुडाळकर। मंगेशकरांच्या सुरेल बाल कला केंद्रामध्ये कुमारसेन गुप्ते मेंडोलिन वाजवत असत। त्या संस्थेमध्ये उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, लक्ष्मीकांत, कल्याणजी आनंदजी, बाळ पार्टे, जयवंत कुलकर्णी, मयेकर असे अनेक कलाकार होते। कुमारसेन गुप्ते यांच्याबद्दल अधिक बोलण्यापूर्वी त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गावची इज्जत या चित्रपटातलं मास्टर परशुराम यांनी गायलेलं एक गाणं आपण ऐकूया। मीना बिडीकर यांची ही एक दुर्मिळ अशी रचना आहे।

संगीतकार कुमारसेन गुप्ते यांच्याबद्दल सध्या आपण बोलतोय. कुमारसेन यांचे वडील प्रभाकर गुप्ते हे गीतकार होते. जन्माच्या गाठी आणि ताई तेलीण या चित्रपटाची गाणी त्यांनी लिहिली होती. त्यांची बहीण म्हणजेच मीना बिडीकर यांनी कुमारसेन गुप्ते यांच्या दोन मराठी चित्रपटांची गाणी लिहिली होती. कुमारसेन यांनी मराठी चित्रपटातून गावची इज्जत चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी यांना पहिल्यांदा गाण्याची संधी दिली. शशिकला कामत यांना दैव जाणिले कुणी या चित्रपटासाठी पहिल्यांदा गाण्याची संधी दिली. 1977 पासून त्यांनी आपल्या आरती थिएटर्स या संस्थेची दोन नाटकं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सादर केली. त्यातलं एक नाटक होतं शिर्डीचे साईबाबा आणि दुसरं नाटक होतं शेगावचे गजानन महाराज. मराठी चित्रपटामध्ये येण्यापूर्वी कुमारसेन गुप्ते यांनी फिल्मिस्तानमध्ये देखील काही दिवस नोकरी केली होती आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे अनेक वर्ष कामही केलं. कुमारसेन गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं मीना बिडीकर यांचं आणखीन एक गाणं आपण ऐकूया. अर्थात गावचीज चित्रपटातली ही गाजलेली अशी लावणी सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांनी गायलेली आहे.

कुमार सैनिक गुप्ते यांनी तीन चित्रपटांना प्रामुख्यानं संगीत दिलं. त्यापैकी एक होता 1962 सालचा गावची इज्जत, 1966 सालचा तूच माझी वहिनी आणि तिसरा चित्रपट होता दैव जाणिले कुणी. हा चित्रपट 1967 साली प्रदर्शित झाला. कुमार सैन गुप्ते यांच्याकडून आपण वळणार आहोत संगीतकार प्रभाकर जोग यांच्याकडे. संगीतकार प्रभाकर जोग यांचं बालपण अहमदनगर जिल्ह्यातल्या हरेगावमध्ये गेलं. त्यांचे वडील साखर कारखान्याच्या तंत्रज्ञानातले जाणकार होते. साखर कारखान्यात ते मोठ्या हुद्द्यावर असल्यानं जोग यांचं कुटुंब अहमदनगरमध्ये स्थायिक झालं. आई वडील एकूण 5 भाऊ आणि 2 बहिणी आणि आजी असे धरून कुटुंबामध्ये 16 जण होते. आई वडिलांपैकी कुणीही कलेच्या प्रांतात नव्हतं, मात्र वडिलांना संगीत नाटकाची पहिल्यापासून आवड होती. पुण्याजवळच्या मांजरी फार्म इथं उमेदवारी करत असताना बालगंधर्वांचं नाटक पुण्याला आलं. त्यावेळेला त्यांच्या वडिलांनी सायकलवरून 12 किलोमीटरची रपेट करून ते नाटक बघितलं. रात्रभर नाटक बघून पुन्हा परत 12 किलोमीटर येऊन कामावर ते हजर राहिले. अशी ही त्यांच्यातली संगीतकलेची आवड होती आणि तीच आवड पुढं प्रभाकर जोग यांच्यामध्ये देखील उतरली. त्यांच्याबद्दल अधिक बोलूया. एक धमाल अशी लावणी आपण ऐकूया देवघर या चित्रपटातली. राया माझी तब्येत बिघडली.

प्रभाकर जोग यांनी व्हायोलिनचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातल्या काही वाड्यांमधून त्यांनी 25 रुपया आणि नारळ एवढ्याच बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले. SP कॉलेजच्या मैदानामध्ये भरलेल्या स्नेहसंमेलनात त्यांनी व्हायोलिन वाजवलं. प्रभाकर जोग यांनी 21 चित्रपटांना संगीत दिलेलं आहे. अंतरपाट, आंधळा मारतो डोळा, ओवाळी ते भाऊराया, कुंकुवाचा करंडा, घर गंगेच्या काठी, जावयाची जात असे अनेक चित्रपट सांगता येतील. जावयाची जात या चित्रपटातली एक लावणी आता आपण ऐकूया.

प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेल्या लावण्या तर लोकप्रिय आहेतच, पण त्यांची इतर गाणी देखील तेवढीच लोकप्रिय आहेत. आज कळीला एक फूल भेटले किंवा जागे व्हा मुनिराज, आम्ही चालवू हा पुढे वारसा, किंवा आला वसंत ऋतू आला, आळविते मी तुला विठ्ठला, किंवा उर्मिले त्रिवार वंदन तुला, ओवाळीते मी लाडक्या भाऊराया, प्रेमाला उपमा नाही, प्रभू सोमनाथा माझी प्रिय हसावी.

अशी अनेक गाणी सांगता येतील. प्रभाकर जोग यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिलेलं आहे. जावई माझा भला, थांब लक्ष्मी कुंकू लावते, मुरळी मल्हारी रायाची, चुडा तुझा सावित्रीचा, दाम करी काम, कुंकवाचा करंडा, अशी अनेक नावं सांगता येतील. आज आपण भैरू पैलवान की जय या चित्रपटातली एक लावणी ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. रचना जगदीश खेबुडकरांची आहे.

संगीतकार प्रभाकर जोग यांच्या वडिलांची बदली विशाखापट्टणमला झाल्यानंतर त्यांचे वडील अचानक मोटार अपघातामध्ये गेले, त्यामुळे जोग कुटुंबाला आर्थिक प्राप्तीसाठी अनेक उद्योग करावे लागले. भाजी विकणं, दुधाचा रतीब घालणं, वह्या बनवणं असे अनेक लहान मोठे उद्योग करत स्कॉलरशिपवरती पुढचं महाविद्यालयातलं शिक्षण त्यांनी घेतलं. महाविद्यालयामध्ये एकदा स्नेह संमेलनाला व्हायोलिन वादनाचा कार्यक्रम झाला आणि जवळच राहणाऱ्या सुधीर फडके यांच्या कानावर ते व्हायोलिनचे सूर गेले. त्यांनी प्रभाकर जोग यांना बोलावणं पाठवलं आणि त्यांचं व्हायोलिन त्यांनी ऐकलं आणि त्यावेळेलाच त्यांनी प्रभाकर जोग यांना विचारलं की आपण माझ्याकडे व्हायोलिन वाजवायला याल का. जोग यांच्या होकारानंतर पुण्यामध्येच ज्यावेळेला सुधीर फडके यांच्या गाण्याचं ध्वनिमुद्रण होतं त्यावेळेला ते बोलवायला लागले. पण त्यापूर्वीच त्यांना आणखीन एक संधी मिळाली, त्यांच्याबद्दल अधिक आपण बोलूया आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली भैरू पैलवान की जय चित्रपटातलीच ही ढंगदार अशी लावणी.

0: बरेदर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग
0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 2 वाजले आहेत. ऐकूया संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी.
3: नमस्कार श्रोते हो, संस्कृत वाणी कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संस्कृत साहित्यातील सृष्टीगान हा संवादात्मक कार्यक्रम. लेखन आणि सहभाग वैशाली दापके आणि तरंगिणी खोत. ऐकूया तर संस्कृत साहित्यातील सृष्टीगान.
4: माता भूमि पुत्रोहं पृथिव्याः.
5: वैशाली, अगं हा कोणता श्लोक म्हणतेस?
4: अगं श्लोक नाही, मंत्र आहे हा. अथर्व वेदातल्या पृथ्वी सूक्तातला. किती छान भावना व्यक्त केलेने या मंत्रात. ऋषी म्हणतात, हे भूमी, तू माझी माता आहेस आणि मी तुझा पुत्र. पर्जन्य माझा पिता आहे. निसर्गाशी मानवाला समरस करणारी ही भावना किती उदात्त आहे.
5: आपण रोज नाही का सकाळी उठल्यावर प्रातस्मरणाचा श्लोक म्हणतो, आठवते का तुला? समुद्र वसने देवी पर्वतावली भूषिते विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे. यात पृथ्वीचं किती सुंदर वर्णन केलंय बघ. ती समुद्र वसन आहे, समुद्राचं वस्त्र लिहिली आहे, पर्वतरांगांनी नटली आहे आणि साक्षात विष्णू भगवंतांची ऐश्वर्यवती पत्नी म्हणून तिचं वर्णन केलंय.
4: पण तरंगिणी, खरी गंमत तर पुढेच आहे. या श्लोकात पुढे आपल्या पायाचा स्पर्श तिला होणार आहे म्हणून कवी आधीच तिची क्षमा मागतो आहे. अंथरुणात बसूनच हा श्लोक म्हणायचा आहे. सकाळी उठल्यावर दैनंदिन जीवनाला सुरुवात करायची म्हणजे पहिल्यांदा उठून उभं राहणं आलं. म्हणजे मातृसम भूमीवर पाय ठेवल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही.
5: अगं, आपले सर्व व्यवहारच पृथ्वीच्या आश्रयानेच होतात. पण आपल्या अपत्याचे सर्व अपराध मातेप्रमाणे ती पोटात घालते, म्हणूनच ती धात्री आहे.
4: आणि एकदा का आई मुलाचं नातं तयार झालं की संपूर्ण विश्वाबद्दलच बंधुभाव निर्माण होतो आणि मग कोणालाही इजा करण्याची कल्पनाच मनाला शिवू शकत नाही. पृथ्वी सुक्तातच पुढे म्हटलंय, वयम तुभ्यम बली हृता स्याम. हे मातृभूमे, तुझ्यासाठी आमचा बली द्यायला लागला तरी बेहत्तर.
5: अगं, म्हणजे हे अगदी तुझे कारणी देह माझा पडावा, अगदी समर्थांच्या सारखीच ही समर्पण भावना आहे. पण आताशा सभोवतालच्या सृष्टीशी ही एकरूपतेची भावनाच लोप पावत चाललीय. निसर्गाला ओरबाडून सृष्टी नियमांच्या विरोधात जाऊन आपण चुकीच्या तथाकथित सुखाच्या शोधात आहोत.
4: हो ना, निसर्गापासून आपण अलीकडे अगदी दुरावलोय ने. त्यामुळे सध्या पर्यावरण हा मोठा ज्वलंत प्रश्न आहे. या समस्या अलीकडच्या शतकात विशेष प्रकर्षाने जाणवत आहेत.
5: हे सगळं पाहिलं ना की अगदी वाईट वाटतं. आणि मग आपण विद्यालयात शिकलेली ऋग्वेदातील सूक्त, काव्य, नाटकं आठवतात. प्राचीन भारतातील ऋषीमुनी, कवी यांचं पर्यावरणाशी आणि निसर्गाशी असलेलं नातं पाहिलं की मनाला प्रसन्नता येते.
4: खरंच ग, निसर्ग आणि मानवाचं नातं शोधताना भूतकाळात डोकवायचं ठरवलं तर आपण थेट ऋग्वेदापर्यंत जाऊन पोहोचतो. पर्जन्य, मरुत, आदित्य, उषा इत्यादी विविध निसर्ग शक्तींना देवता मानून त्यांची काव्य रूपानं केलेली स्तुती किंवा आळवणी म्हणजे ऋग्वेद.
5: म्हणजेच निसर्गावर आपलं जीवन सर्वस्वी अवलंबून आहे याची यथार्थ जाणीव वैदिक आर्यांना होती. निसर्ग आपल्याला दोन्ही हातांनी भरभरून देतो, मग आपणही त्याच्यासाठी

0: ठीक काहीतरी केलं पाहिजे या विचारातूनच निसर्गाचं जतन करणं, पूजन करणं एवढंच नव्हे तर प्रार्थना, स्तुती, यज्ञ याद्वारे निसर्गाचं ऋण फेडण्याची संकल्पना उदयाला आली. निसर्ग आणि मानव यांच्यातील ही परस्पर संबंधीची आणि स्वाभाविक नात्याची बूज आपल्या परंपरेने कायम राखली होती असं दिसतं. प्राचीन संस्कृत वाङ्मयात या विचारांचं आणि वर्तनाचं ठळक प्रतिबिंब पडलेलं दिसतं.
1: तुला आठवतं यास्काचार्यांचा निरुक्त नावाचा ग्रंथ आपण शिकलो होतो?
0: होय ग.
1: शब्दांच्या व्युत्पत्ती देणाऱ्या या ग्रंथात वृक्ष शब्दाची व्युत्पत्ती वृत्वाक्षाम तिष्ठती म्हणजे जमिनीला आच्छादून उभा राहतो तो वृक्ष अशी दिली आहे. जमिनीला धरून तिची धूप रोखण्याच्या वृक्षाच्या मोठ्या कार्याचा निर्देश या नावातूनच होतो. वृक्ष म्हणजे पशु, पक्षी, कीटक, मानव अशा कितीतरी जीवांचा आश्रयदाता. अशा वृक्षांविषयीचं आपल्या पूर्वजांचं प्रेम वाङ्मयात अनेक ठिकाणी दिसून येतं.
0: आता वृक्षांचं महत्व सांगणारा पद्मपुराणातला हा प्रसंगच बघ ना, किती सुंदर आणि मार्गदर्शक आहे. एकदा कोलाहल नावाच्या एका दैत्याच्या नेतृत्वाखाली देव आणि दानवांचं महाभयंकर युद्ध झालं आणि त्या युद्धात चक्क देवतांचा पराजय झाला. सगळ्या देवतांना आपापली स्थानं सोडावी लागली, अगदी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाला देखील. अशा वेळी आश्रयहीन झालेले सर्व देव कुठे बरं गेले असतील? ते वृक्षांच्याच आश्रयाला आले. बघ श्लोकात कसं वर्णन केलंय. तत्र बिल्वे स्थित शंभु अश्वत्थे हरिरव्ययः.

0: श्रितः स तु तन्मयताम् यातः तस्मात् तम् न विनाशयेत्।
1: वा
0: तस्मात् तम् न विनाशयेत् हे यातलं महत्वाचं आहे। बघ हा उतारा केवळ पौराणिक कथा सांगत नाही, भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरण संवर्धन आणि वृक्षांचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व किती खोल रुजलंय ते सांगते।
1: अगदी बरोबर। म्हणजे बघ ना, जेव्हा देवांवर संकट आलं तेव्हा निसर्गानं, वृक्षांनी त्यांना आश्रय दिला। हा मानवांसाठी एक मोठा संदेश आहे की जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा निसर्गच आपल्याला वाचवू शकतो। या कथेचा मूळ उद्देश मानवाला वृक्षांची किंमत पटवून देणं हा आहे। विज्ञानाच्या दृष्टीनं जे वृक्ष पर्यावरणासाठी आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत त्यांना आपल्या ऋषीमुनींनी देवतेचं रूप देऊन त्यांचं संरक्षण सुनिश्चित केलं।
0: म्हणून तर पुराणात म्हटलंय ना, दशकूप समावापी दशवापी समो हृदहा दशरथ समः पुत्रो दशपुत्र समो द्रुमहा। दशपुत्र समो द्रुमहा म्हणजे एक वृक्ष लावणं हे 10 पुत्रांना जन्म देण्यासारखं आहे।
1: वा काय सुंदर कल्पना आहे। कालिदासादी कवींच्या अभिजात काव्य नाटकातील नायक नायिका विविध नात्यांनी निसर्गांशी एकरूप झाले होते। वृक्षांना दत्तक देण्याची योजना काही आजची नाहीये। कालिदासाच्या मेघदूतातील नायिकेनं म्हणजे यक्षपत्नीनं आपल्या दारच्या लहान मंदार वृक्षाला आपला मुलगा म्हणून वाढवलं होतं। यस्यो पांते कृतकतनय कांतया वर्धितो मे हस्त प्राप्य स्तबक नमितो बाल मंदार वृक्षः।
0: आणि असाच संदर्भ कुमार संभव या महाकाव्यातही आहे। शंकर पार्वतीनं विवाहानंतर देवदार वृक्षाला आपला मुलगा म्हणून वाढवलं, त्याचं संगोपन केलं असा निर्देश येतो। अमुम पुरम पश्यसि देवदारुम पुत्री कृतो सौवृषभध्वजेन या हेम कुंभस्तन निसृतानां स्कंदस्य मातुः पयसाम्रसज्ञः।
1: किती छान आहे कल्पना। शाकुंतल नाटकातली नायिका शकुंतला, तिचे सखे सोबतीच मुळी वृक्षवेली हरिण शावक आणि मोर होते। आपल्या या सवंगड्यांनी खाल्ल्याशिवाय शकुंतला काहीही खात नसे। रामायणातील सीताही अशीच निसर्ग कन्या। रावण वधानंतर लंकेहून पुष्पक विमानानं परतत असताना आपण संगोपन केलेल्या वृक्षांना भेटण्यासाठी राम सीता पंचवटीत उतरले। या सर्वांच्या प्रेमाला वृक्षलताही प्रेमळ प्रतिसाद न देतील तरच नवल।
0: आपली सखी शकुंतला सासरी निघाल्यावर वृक्षलतांनी अलंकारांच्या रूपात तिला भेटवस्तू दिल्या। पुष्पगुच्छ सहज हाती लागावे म्हणून मंदार वृक्ष यक्षपत्नीसाठी स्वतः खाली वाकत असे। वनस्पतींना भावना असतात हा शोध आपण अलीकडचा मानतो खरा, पण

0: आपल्या या पूर्वजांनी तर निरीक्षणातून आणि वर्तनातून ही गोष्ट सिद्ध केली होती.
1: महाभारताच्या शांतीपर्वातना एक सुंदर रंजक संवाद आहे. वृक्षांना पंचज्ञानेंद्रिय असतात असं भारद्वाज आणि भृगु संवादात सिद्ध केलं आहे. जेव्हा महर्षी भारद्वाजांनी भृगु ऋषींना विचारलं, वृक्षांना हालचाल करता येत नाही, त्यांना जीव कसा असू शकतो, त्यांना सुखदुःखांची जाणीव होते का आणि कशी होते, त्यावर भृगु ऋषींनी दिलेलं उत्तर आजच्या आधुनिक वनस्पती शास्त्राला सुद्धा थक्क करणारं आहे.
0: भृगु ऋषी स्पष्ट शब्दात सांगतात की वृक्षांना पाचही ज्ञानेंद्रिय असतात. ते म्हणतात, वल्ली वेष्टयते वृक्षम सर्वतश्चैव गच्छति, नहि अदृष्टेश्च मार्गोस्ती तस्मात पश्यन्ति पादपाः. बघ, बेल वृक्षाला वेढा घालते आणि चारी बाजूंनी मार्ग काढत वर जाते. दृष्टी असल्याशिवाय, म्हणजे दिसत असल्याशिवाय कोणाला मार्ग कसा सापडेल, म्हणजेच वृक्ष पाहू शकतात असं त्यांनी सिद्ध केलं.
1: एवढंच नाही तर झाडांना सुखदुःखाची जाणीव आणि चेतना सुद्धा असते. सुखदुःखयोश्च ग्रहणात छिन्नस्यच विरोहणात जीवं पश्यामि वृक्षाणां अचैतन्यं न विद्यते. अनुकूल हवामानात बहरणं आणि प्रतिकूलतेत सुकणं, तसंच एखादी फांदी छाटली असता तिथे पुन्हा नवीन अंकुर फुटणं, त्यांना सुखदुःखाची जाणीव आहे हे सिद्ध करतात. आधुनिक काळात जगदीशचंद्र बोस यांनी 20व्या शतकात सिद्ध केलं की वनस्पतींना संवेदना असतात, पण भारद्वाज भृगु संवादात हे आधीच किती अचूकपणे मांडलंय बघ ना.
0: हो, पण काही असलं ना तरी वैशाली, मला वाटतं की काव्य म्हणजे कवीच्या निरंकुश मुक्त कल्पनांचा उच्चार. कवीला जसं वाटतं तसं तो विश्व पाहत असतो.
1: असं नाही बरं कातरंगिणी, प्राचीन भारतातील शास्त्रही विकसित झाली ती निसर्गाच्या हातात हात घालूनच. यांचं सर्वांना परिचित असं उदाहरण म्हणजे आयुर्वेद. नास्ति मूलम अनौषधम, औषधी गुणधर्म नाही असं एकही मूळ नाही, ही या शास्त्राची भूमिका. ही भूमिका पार पाडताना वनस्पतीचा जो भाग उपकारक असेल त्याचा औषध म्हणून योग्य उपयोग करून वनस्पतींचं रक्षण करण्याची दक्षता घेतली जात होती.
0: आणि आहाराची किंवा आरोग्याची व्याख्या बघना, मितभूक हितभूक ऋतभूक.
1: वा,
0: म्हणजे मोजकं खाणारा, हितकारक तेच आणि तेवढंच खाणारा, आणि योग्य मार्गाने मिळवलेलंच अन्न खाणारा, अशी व्याख्या केली आहे. आणि वनस्पतीचा आणि अन्नाचा अतिरिक्त उपयोग आणि हानी करू नका असं सुचवलंय.
1: नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनं ही भारतानं जगाला दिलेली अजून एक देणगी. गालांचा रंग खुलवण्यासाठी फुलांच्या परागकणांचा वापर करणाऱ्या, सुगंधी धूपानं केस वाळवणाऱ्या, शिरीषाच्या नाजूक फुलांची कर्णकुंडल करणाऱ्या, गळ्यात हातात फुलांच्या माळा घालणाऱ्या नायिका संस्कृत वाङ्मयात कितीतरी काव्य नाटकात आढळतात. सौंदर्य प्रसाधनं, पुष्परचना या कलांचा समावेश 66 कलांच्या यादीत केलाय.
0: एका बाजूला सौंदर्यशास्त्र आणि एका बाजूला गहन असं तत्वज्ञान. पण वैशाली, काही वृक्षांनी आणि फुलांनी या गहन तत्वज्ञानशास्त्रातही मानाचं स्थान पटकावलंय. आधी आणि अंत नाही अशा अनाद्यनंत संसाराचं वर्णन सतत फोफावणाऱ्या अश्वत्थ वृक्षाच्या रूपकाद्वारे गीतेत केलेलं दिसतं. आणि कमळ, आपलं राष्ट्रीय फूल, चिखलात उगवूनही चिखलापासून अस्पर्श राहणारं कमळ तर सौंदर्याचं, समृद्धीचं, पूर्णत्वाचं, निरासक्तीचं आणि पूर्ण विकसित झालेल्या बुद्धीचं प्रतीक म्हणून वाङ्मयात उल्लेखलं जातं.
1: पशुपक्षी हाही पर्यावरणाचा अविभाज्य भाग. प्राचीन काळातील ऋषीमुनींचे आश्रम ही तर अभयारण्यच. अशा आश्रमात ऋषींच्या प्रभावानं पशु पक्षी मानव यांच्यात वैरभाव मुळी उरतच नसे. खऱ्या अर्थानं ही भयविरहित अरण्य होती. अशा आश्रमक्षेत्रांचं वर्णन करणारे राजेही तितकेच कर्तव्यदक्ष. शिकार करता करता अनवधानानं आश्रमक्षेत्रातील हरणावर नेम धरणाऱ्या दुष्यंत राजाला मुनींनी अडवताच तो विनम्रपणे आपला बाण आवरता घेतो.
0: आणि रघुवंशात आपल्या दारी आलेल्या कौत्स या ऋषिकुमाराची विचारपूस करताना रघुराजा त्याचीच नाही तर आश्रमातील पशु वनस्पती इतकंच नव्हे तर जलाच्या यांची सुद्धा विचारपूस करतो. प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं कर्तव्यच आहे, पण प्रजा या संकल्पनेत केवळ मानवच नाही तर पशु पक्षी वृक्ष नद्या जलाशय या सगळ्यांचाच समावेश होतो.
1: तरंगिणी, निसर्ग कितीतरी गोष्टी आपल्याला सांगत असतो, शिकवत असतो. त्या

0: प्रत्येक वेळी आपल्या ध्यानात येतातच असं नाही, पण अनेक संस्कृत सुभाषितांनी निसर्गाची शिकवण आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. प्रजेकडून कर कसा गोळा करावा हे समजावून सांगताना विदुरानं धृतराष्ट्राला भ्रमराचं उदाहरण दिलंय. विदुर म्हणतो, भुंगा ज्याप्रमाणे फुलाला इजा न करता त्यातून मध घेतो, त्याप्रमाणे प्रजेला न दुखावता कर गोळा करावा. यथा मधुसमादत्ते रक्षन पुष्पाणी षट्पदः तद्वदर्थान मनुष्येभ्य आदद्यादविहिंसयः.
1: आणि वृक्ष, वृक्षांना तर सत्पुरुषाचं प्रतीकच मानलंय. का विचार, स्वतः उन्हात उभे राहतात आणि दुसऱ्याला मात्र सावली देतात आणि फळ सुद्धा देतात. छाया मन्यस्य कुर्वन्ती तिष्ठन्ति स्वयमातपे फलान्यपि परार्थाय वृक्षा सत्पुरुषा इव. विश्रांती न घेता निरलसपणे आपलं कर्तव्य पार पाडणारे सूर्य, चंद्र, नद्या, वृक्ष, मेघ ही तर निरपेक्ष कर्मयोग्यांचीच उदाहरणं.
0: हे पण ऐक ना, कधी काळी माणसानं दिलेल्या पाण्याची आठवण ठेवून आयुष्यभर नारळांचा भार डोक्यावर वाहणारा आणि माणसाला गोड पाणी देणारा नारळाचा वृक्ष म्हणजे तर मूर्तिमंत कृतज्ञता.
2: प्रथम वयसी पीतम तोयमल्पम स्मरंतः

0: विस्मरंती.
1: अगदी खरं म्हणालीस. सृष्टीचं आणि मानवाचं विलक्षण असं नातं आहे. शिक्षण ही फक्त शाळेत जाऊन घ्यायची गोष्ट नाही. म्हणतात ना, बिनभिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु. ते अगदी खरं आहे. परमेश्वरानं निर्माण केलेली आजूबाजूची सृष्टी इतकी निर्दोष आहे की रोजच्या जीवनात येणाऱ्या अनेक प्रसंगी कसं वागावं यासाठी माणसानं निसर्गालाच आपलं गुरु मानलं होतं, आपला अबोल मार्गदर्शक.
0: आता बघ ना, रोजच उगवणारा सूर्य, पण त्याचं उगवतीचं रूप आणि मावळतीचं रूप दोन्ही विलोभनीय आणि सारखंच आरक्त. उगवण्याचा थरार नाही की मावळण्याचा विषाद नाही. मग माणसाने तरी सुखदुःखात भेद का करावा? अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत मनाचं समत्व सांभाळलं पाहिजे हे सांगणारं हे सुंदर सुभाषित. उदये सविता रक्तो रक्तश्चास्तमने तथा संपत्तौ च विपत्तौ च साधूनामेक रूपता.
1: सूर्याला तर आपण देवतेचाच मान दिलाय. सूर्य ही उघड्या डोळ्यांनी दिसणारी एकमेव देवता आहे. सूर्य ही समृद्धी आणि आरोग्य प्रदान करणारी देवता आहे. सूर्यापासूनच आपल्या दिवसाची सुरुवात होते असा हा दिनकृत जगतचक्षू कितीही विषमता असली तरी आपले नियत कर्म कधीही चुकवत नाही.
0: रथस्यैकं चक्रं भुजगयमिता सप्ततुरगाः निरालंबो मार्गश्चरण विकलसारथिरपि रविर्यात्येवान्तं प्रतिदिनमपारस्य नभसः क्रियासिद्धिस्सत्वे वसति महतां नोपकरणे. हा श्लोक समजून घ्यायचा म्हणजे आधी सूर्याबद्दलच्या आपल्या काही संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. म्हणजे सूर्याचा प्रवास किती खडतर असतो ते आपल्या लक्षात येईल. वेदातील वर्णनाप्रमाणे सूर्याच्या रथाला एकच चाक आहे आणि त्याचा सारथी अरुण हा तर पांगळा आहे. त्याच्या रथाला सात म्हणजे विषम संख्येचे घोडे झुंपलेत आणि लगाम सुद्धा साधा सुद्धा नाही, विषारी सर्पच त्याचे लगाम आहेत.
1: बरं, रस्ता तरी सोपा आहे का? छे, आकाशमार्गाला मुळी कुठला आधारच नाही. पण अशा कितीही अडचणी असल्या तरी आज सूर्य उगवलाच नाही असे मानवजातीच्या इतिहासात अजून तरी घडलं नाहीये. सूर्याच्या प्रवासात खंड नाही.
0: निसर्ग आणि मानवाचं हे परस्परावलंबित्व लक्षात घेऊन भगवद्गीतेने देखील यज्ञचक्राची संकल्पना मांडली आहे. निष्काम भावनेनं हातचं न राखता मानवाला भरभरून देणाऱ्या निसर्गाला मानवाने सुद्धा संतुष्ट ठेवलं पाहिजे. परस्परं भावयंतः श्रेयः परम वाप्स्यथ. एकमेका सहाय्य करूनच निसर्ग आणि मानव या दोघांचंही कल्याण होईल असा मौलिक संदेश भगवद्गीता देते.
1: तरंगिणी, अगं प्राचीन काव्यातच नाही तर आधुनिक संस्कृत काव्यातही कवींची पर्यावरण विषयक जाणीव अगदी प्रकर्षानं प्रकट झाली आहे. डॉक्टर अशोक कुमार शुक्ल यांचं हे पर्यावरण काव्यच पहा ना.

0: अध्यायांमध्ये विभागलेलं हे काव्य पर्यावरण विषयाला समर्पित संस्कृत काव्य आहे. अर्थात वेद आणि प्राचीन साहित्यातले निसर्ग मानवाचं सहजीवन येथे अपेक्षित नाही, तर सध्याच्या काळात पर्यावरणावर येणारी विविध संकट आणि समस्या यांचा वेद हे काव्य घेताना दिसतं. एवढंच नव्हे तर त्यावर उपाययोजनाही सुचवतं. पर्यावरण काव्यम यत करोमि शास्त्र संमतम समाधाने समस्याभि पूर्ण ज्ञान विवर्धनम.
1: छान. म्हणजे संस्कृत साहित्यात आधुनिक विषयांची किंवा वर्तमानाचं भान व्यक्त करणाऱ्या विषयांची कमतरता जाणवते ती ह्या काव्याने पूर्ण होते. तर
0: अगदी बरोबर.
1: या काव्यात 9 अध्यायांमध्ये प्राकृतिक प्रदूषण, पर्यावरण प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायू जल भूमी प्रदूषण यांचा उल्लेख तर आहेच, पण त्याबरोबर औद्योगिकरणाच्या नादात जनसंख्येचा विस्फोट, बेशुमार प्रवासाची साधनं, इंधनानी होणारं प्रदूषण, रासायनिक द्रव्यांचा वापर, खाद्यपदार्थांची भेसळ, असा एकूणच नैतिकता अगदी घसरणीला लागलेली दिसते. या चारित्र्याच्या प्रदूषणाचा देखील सामाजिक प्रदूषण म्हणून उल्लेख करून त्यावर चक्क 2 अध्याय लिहिलेत.
0: वा, किती मार्मिक वर्णन आहे ना आधुनिक मानवी वृत्तीचं.
1: बघ, पर्यावरण नाशेन विरमेत विरतो भवेत, मानवो मानवो भूत्वा कुर्यात् प्रकृतिरक्षणम्, संरक्षेत् दूषितो न स्यात् लोकः मानव जीवनम्, न कोऽपि कस्यचिन्नाशम् कुर्यादर्थस्य सिद्धये. हा अगदी महत्वाचा विचार दिलेला आहे की प्रकृतीचं रक्षण तर सगळ्यांनी करायचंच आहे, ते आपलं कर्तव्य आहे, पण केवळ अर्थलोभाकरता नैसर्गिक संपत्तीचा नाश करू नका, अशा तऱ्हेच्या विचारांनी हे काव्य समृद्ध आहे.
0: आणि काव्याची भाषा किती सरळ आणि सुबोध आहे, अगदी संस्कृत न समजणाऱ्या श्रोत्यालाही सहज समजेल, काव्यानंदाचा अनुभव घेता येईल. इतकंच नाही तर पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी वैचारिक प्रेरणाही मिळेल.
1: पर्यावरणाचं आणि नैसर्गिक संपत्तीचं रक्षण करण्यासाठी उपाय बरेच आहेत, पण मुख्य गरज आहे ती निसर्गाबद्दल, सभोवतालच्या जड चेतन सृष्टीबद्दल सहवेदना निर्माण होण्याची. सृष्टी आहे तर आपण आहोत, मग आपल्याच कल्याणकारी भविष्यासाठी, माणसाच्याच पुढील पिढ्यांसाठी तिच्या रक्षणाची आणि संवर्धनाची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे ना.
0: हो ना ग, जंगलाचं संरक्षण नुसत्या चर्चा करून किंवा वृक्षारोपणाचे सोहळे करून होणार नाही, त्यासाठी जंगलावर अवलंबून असणाऱ्या लोकांनीच पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्याला विज्ञानाचा अभ्यास केलेल्यांची मदत झाली तर दुधात साखरच.
1: मात्र हे करताना मानवतेचा विसर पडू नये. ह्याच भावनेने महाराष्ट्रातील संस्कृत विद्वान पंडित प्रभाकर भातखंडे यांनी आपल्या वृक्षरक्षणम या नाटकात ही विचार जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. याच नाटकातल्या भरतवाक्याने आपण आपल्या संवादाची सांगता करूया.

श्रोतेहो, आपण ऐकत होता संस्कृत साहित्यातील सृष्टीगान हा संवादात्मक कार्यक्रम. लेखन आणि सहभाग वैशाली दापके आणि तरंगिणी खोत. बरं तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला हा संस्कृत वाणीचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर.

0: आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोत्या, याचबरोबर संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 2:25 झाली आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला जैत्रे जय चित्रपटातले गीत आशा भोसले यांच्या आवाजात ऐकूया. गीतकार नाधो महानूर, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

हृदय यानंतर ऐकूया संसार चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

यानंतरचं गीत आहे आशा भोसले आणि सहकारी यांच्या आवाजात, हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं. गीतकार आहे सुधीर मोघे, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

यानंतरचं गीत आहे अश्विनी शेंडे यांनी लिहिलेलं, संगीतबद्ध केलंय निलेश मोहरीर यांनी, चित्रपट प्लॅटफॉर्म, गायक स्वप्नील बांदोडकर आणि योगिता चितळे.

श्रोते हो, गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया मन्नाडे यांच्या आवाजात पाहुणी या चित्रपटातले गीत. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार राम कदम.

पाटलीन चित्रपटातलं गीत आता आपण ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीतकार जगदीश खेंबुडकर, संगीतकार बाळ पळसुळे.

श्रोते हो, गीत बहार कार्यक्रमात शेवटी ऐकूया. नेहा राजपूर राजपूत सॉरी नेहा राजपाल यांच्या आवाजातलं हे गीत.

गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 3 वाजले आहेत. यानंतर ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. आज भावधारा कार्यक्रमात आपण सुधीर फडके यांनी गायलेली गाणी ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूया सुधीर फडके यांचं गाणं.

श्रुती हो यानंतरचं गीत मंगेश पाडगावकरांचं. संगीतकार आहेत यशवंत देव, गायक सुधीर फडके.

तृतीय यानंतरचं गीत आहे यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं आणि लिहिलेलं सुधीर फडके यांच्या आवाजात.

श्रोते कार्यक्रमात शेवटी ऐकूया वाराकांत यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे यशवंत देव यांनी, गायक सुधीर फडके.

श्रोते हो, याचबरोबर भावगीतांचा कार्यक्रम भावधारा इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. 3:32 होत आहेत. आता ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलं गीत महालक्ष्मी अय्यर यांच्या आवाजात. यानंतरचं गीत आहे नाद हो महानोर यांचं, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात.

यानंतरचं गीत आहे शांता शेळके यांचं, गायलं आहे साधना सरगम यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबर मिश्र संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात AIRDTH मराठी उपग्रह वाहिनी. यानंतर ऐकणार आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म कार्यक्रमात ऐकणार आहोत चिंतन कट्टी यांचं सतारवादन, राग अहिर भैरव, विलंबित आणि द्रुतताल तीन ताल. त्यांना तबला साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी. ऐकूया चिंतन कट्टी यांचं सदारवादन, राग अहिर भैरव.

श्रोते हो, याचबरोबर नादब्रह्मा हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आपण ऐकत होता चिंतन कट्टी यांचे सदारवादन, राग अहिर भैरव. त्यांना तबला साथ केली होती संतोष मिश्रा यांनी. यानंतरच्या नादब्रह्म कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण हळदणकर यांचं गायन, राग लाचारी तोडी. त्यांना तबला साथ केली आहे राजेंद्र अंतरकर आणि हार्मोनियम साथ केली आहे प्रकाश वगळ यांनी. ऐकूया श्रीकृष्ण हळदणकर यांचं गायन, राग लाचारी तोडी.

श्रोते हो, याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. कार्यक्रमात आपण ऐकलं श्रीकृष्ण हळदणकर यांचं गाणं राग लाचारी तोडी.

श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. सकाळचे 5 वाजले आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देऊळबंद चित्रपटातलं गीत.

आशा भोसलेंच्या आवाजात आपण ऐकलत आई कुणा म्हणू मी चित्रपटातलं गीत. यानंतर ऐकूया अजय गोगावले यांच्या आवाजातलं गीत. चित्रपट आहे अगं बाई अरेच्छा.

श्रोते हो, गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंढरीची वारी चित्रपटातलं गीत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात.

श्रोते, आपण ऐकलत जन्म हा तुझ्यासाठी या चित्रपटातलं गीत कृष्णा काळे यांच्या आवाजात. आता ऐकूया हेच माझे माहेर या चित्रपटातलं गीत सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या आवाजात.

श्रोते हो, याचबरोबर गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सकाळचे 5:30 झाली आहेत. यानंतर ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कल्याणजी गायकवाड यांच्या आवाजातलं गीत.